भावधारा कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं अभंग, संगीत विलास पाटील यांचं.

भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई डीटीएच उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरूनही. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होणार आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे शनिवार। भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 20 जून 2026। पहाटेचे 5:55 आणि 41 सेकंद होत आहेत। अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे। या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे।

आपण ऐकत होतो आहात गोविंद पोवळे यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची रचना. मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात आनंदराव टेकाडे यांचं गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

जगूया आनंदीच्या या भागात मी सचिन धोत्रे. आता तरी देवा मला पावशील का, सुख मला म्हणतात ते दावशील का, हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. प्रल्हाद शिंदेचं खूप जुनं गाणं आहे हे. गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो ना तेव्हा मला एक गोष्ट आठवते. सागर नावाचा एक अतिशय हुशार तरुण होता. त्याला नेहमी असं वाटायचं की आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला कधीच मिळालं नाही, म्हणजे देवाने आपल्यावर अन्याय केला आहे, आपली जेवढी बुद्धिमत्ता आहे, आपली जेवढी योग्यता आहे तेवढं आपल्याला मिळालेलं नाही आहे. अर्थात तो देवाचा भक्त असल्यामुळे नित्यनेमाने पूजा करणं, नामस्मरण वगैरे ते करत होता. एके रात्री अचानक देव त्याच्यासमोर प्रगट झाला आणि म्हणाला, सागर तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, बोल तुला काय पाहिजे ते माग. पण ते एकदाच मागता येईल परत नाही. सागरला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, देवा देवा मला भरपूर पैसे दे. भरपूर म्हणजे किती सागर? निश्चित एक आकडा सांग बरं. मला 1000 कोटी रुपये हवेत. देव म्हणाला, ठीक आहे पण मला एक सांग, एवढे पैसे तू ठेवणार कुठे, सांभाळणार कसे आणि करणार काय एवढ्या पैशाचं? सागर गोंधळून गेला. म्हणाला, देवा मला विचार करण्यासाठी थोडा वेळ दे. देवाने त्याला 1 महिन्याचा अवधी दिला आणि तो निघून गेला. सागर विचार करू लागला, अरे खरंच आपण याचा विचार केलाच नाही, म्हणजे एवढे पैसे मिळाले पण यासाठी आपल्याला कोणी मारलं तर, या पैशापाई आपला जीव धोक्यात आला तर? नको बाबा नको, त्यापेक्षा दुसरं काहीतरी मागूया. त्याने पुन्हा देवाचा धावा केला. देव पुन्हा आला. सागर त्याला म्हणाला, देवा मी पूर्ण विचार केलाय, तू मला अमर कर. देव म्हणाला, जशी तुझी इच्छा. पण सागर एक समस्या आहे, तुला जर का एखादा असाध्य रोग झाला तर, कायमचं अपंगत्व आलं तर, म्हणजे तू मरणार तर नाहीस पण कायम अपंग होऊन बिछाण्यावर खेळून राहशील, त्याचं काय? पुन्हा सागर गोंधळला, कारण त्याने असा विचारच केला नव्हता. पुन्हा देवाने त्याला 1 महिन्याचा अवधी दिला आणि तो निघून गेला. असं सतत होत राहिलं. प्रत्येक वेळेला सागर देवाकडे जे मागे त्यावर देवाने त्याला त्याबद्दल काही विचारलं किंवा सांगितलं की तो गोंधळून जाईल, पुन्हा 1 महिन्याचा अवधी देऊन देव निघून जाईल. नेमकं स्वतःला काय हवंय याविषयी सागरलाच खात्री नसल्यामुळे विचार करून करून थकला आणि शेवटी देवाला म्हणाला, देवा देवा मी थकलो, देवा आता मला तुझ्यासाठी जे योग्य वाटेल तेच तू कर. देव हसला आणि म्हणाला, तथास्तु. श्रोते हो, त्यानंतरचं सागरचं सगळं आयुष्य हे सर्वसामान्य माणसासारखंच गेलं, कारण त्याला जे हवं होतं ते मिळवण्यासाठी त्याला काय काय गमवावं लागेल किंवा ते मिळाल्यानंतर ते टिकवण्यासाठी कोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल याचा त्याने कधी विचारच केला नव्हता. माणसाने त्याला काय हवं आहे ते एकदा ठरवल्यावर ते मिळवण्यासाठी धडपड करताना जे काही गमवावं लागेल त्यासाठीही त्याने तयार असलं पाहिजे. आणि बरीच माणसं त्यासाठीच तयार नसतात किंवा त्याचा त्यांनी विचारच केलेला नसतो. म्हणूनच ते मिळवण्याची त्यांची योग्यता किंवा क्षमता असूनही त्यांना ते मिळू शकत नाही. थोडक्यात काय, तर एक सुखाचा धागा विणताना त्याचबरोबर 100 दुःखाचे धागेही विणावे लागतात, तेव्हाच एक जरतारी यशाचं वस्त्र आपल्या हाती लागतं, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.

सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती। श्रोते हो, आपण ऐकत होता जगूया आनंदी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। 6:35 होत आहेत। जाणून घेऊया अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांविषयी, त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। सुरुवातीला रूपरेषा, यानंतर सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात समतोल अन्न द्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकणार आहोत। पुन्हा प्रसारण 2:00 आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि पुन्हा 2:05 दैनंदिन जीवनासाठी योग सहभाग तज्ज्ञ योग शिक्षक अविनाश कुमावत। ही जळगाव आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। परिसर सकाळी 6:50 आणि पुन्हा 2:10 पावसाळा आणि पर्यावरणीय बदल भाग 4 सहभाग जितेंद्र जोशी। जळगाव आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। ही आयसी अक्षरे रसिके सकाळी 7:00 आणि पुन्हा 2:55 साहित्य वेध या मालेत सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास 7:25 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस 7:40 सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 4 लेखक नितीन साळुंके वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते। सकाळी 9:30 स्वरांजली गाऊ विठ्ठलाची गाणी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप संगीतकार आशुतोष कुलकर्णी गायक सावनी रवींद्र आणि धनंजय पवार ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। नाट्य संगीताचा कार्यक्रम नाट्य बरख सकाळी 9:45 दुपारी 12:00 वनिता मंडळ यात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं मुलाखतींवर आधारित विशेष कार्यक्रम यात योग आणि योगाची आसनं याविषयी योग प्रशिक्षक कुणाल महाजन यांची मुलाखत, त्यानंतर योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची मुलाखत, तर राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तावडे यांची मुलाखत। हे आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे। भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करू 1:40। श्रोते हो, आजचं प्रसारण 3:52 सुरू होईल। अस्मिता वाहिनीची दुसरी सभा यात 3:55 प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी पश्चिम बंगाल येथे होणार आहे। या सोहळ्याचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून कार्यक्रम संपेपर्यंत प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करू। सायंकाळी 5:30 योग आणि कार्यक्रमात जागतिक योग दिवसानिमित्त युवा योग प्रशिक्षक कुणाल महाजन यांच्याशी केलेल्या गप्पा ही जळगाव आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे। सायंकाळी 6:30 सायन्स कॉर्नर यात लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची मुलाखत। वृत्तविशेष 7:15 माझं आवार माझं शिवार 7:30 यात कारभारीण या कार्यक्रमात दर्शना दामले यांची मुलाखत। लोकसंगीत रात्री 8:15 स्पॉटलाईट, रात्री 9:15 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती 9:30 आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रमात विवेक कर्माहे यांचं गायन ठुमरी आणि दादरा हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केले जातील, आम्ही सहक्षेपित करू। आजचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत। सकाळी 10:30 पंडित मदन मिश्रा यांचं तबलावादन ताल 3 ताल, दुपारी 2:30 गोविंद बालकृष्णन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग भैरवी आणि सायंकाळी 5:02 श्यामला सजनानी यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन राग बेगडे आणि शुद्ध धन्यासी। तर हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम।

0: आता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल आकाश अंशतः ढगाळ होतं आणि हलका पाऊस झाला. कमाल तापमान कुलाबा येथे 35 अंश सेल्सिअस, सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज येथे 29 अंश सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 74% अशी नोंदवण्यात आली. पावसाची नोंद कुलाबा येथे 2.4 मिलीमीटर अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ असेल. वातावरण काहीसं उष्ण आणि दमट राहील. कमाल तापमान 36 तर किमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता हवामानाचा अंदाज. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या सागरी क्षेत्रासाठी आहे. नैऋत्य अरबी समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वादळे वारे वाहतील आणि हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आता आमच्या ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात काही भागात ढगाच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. 6:40 होत आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया समतोल अन्न द्रव्य व्यवस्थापनाविषयी माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा झाला पाहिजे. हा पुरवठा होण्यासाठी मातीचं परीक्षण केलं पाहिजे. माती परीक्षण अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजतं. त्यानुसार आपण कोणतं पीक घेणार आहोत, त्याची अन्नद्रव्याची काय गरज आहे हे शिफारसीनुसार कळतं आणि मग मूळ जमिनीतील उपलब्ध असणारी अन्नद्रव्य विचारात घेऊन शिफारसीनुसार त्या पिकाला किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा मेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन. पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रमुख कणा आहे. मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरली जातात, त्या मानानं स्फुरदयुक्त पालाशयुक्त खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात वापरली जातात. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खताचा वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. पिकांची फेरपालट योग्य रीतीनं व्हायला हवी. पिकांची फेरपालट योग्य रीतीनं झाली नाही तर या सर्वांचा परिणाम जमिनीतील मूळ अन्नद्रव्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि उत्पादन घटतं, जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणूनच माती परीक्षणाच्या अहवालानुसार समतोल खतांचा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादकता वाढते, मालाचा दर्जा, जमिनीतील अन्नद्रव्य कमतरता आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता सुधारण्यासाठी मदत होते. जास्त प्रमाणात खतं दिली तर पिकांना अपाय होतो आणि कमी खतं दिली तर पिकांची वाढ खुंटते. म्हणून समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि खर्च केलेल्या भांडवलापासून आर्थिक नफा वाढतो. एवढंच नाही तर सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्यानं योग्य आणि समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं. म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जमिनीतल्या मातीचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतील मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून कोणती आणि किती खतं घालायची याचा ताळमेळ साधायला हवा. वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेणं आवश्यक ठरतं. बहुतांशी खतपुरवठा हा खासगी विक्रेत्यांकडून केला जातो. त्यांनी शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची माहिती देणं आवश्यक आहे. स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या खतांच्या योग्य वापराबद्दल तसंच सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी माहिती करून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातल्या अडचणी, समतोल अन्नद्रव्याची गरज या बाबी विचारात घेऊन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकत होतात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनाविषयी माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

माझ्यावर माझं शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल्निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी जळगाव केंद्रनिर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न, अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे, सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12व्या वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात, मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोग प्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया, पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खालीवर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावे. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम

0: भ्रामरी, नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे? तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना? कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घन कचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा

0: ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित केले जातील.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: लेखक लिहित जातो तेव्हा त्याचं भावविश्व तो हळूहळू पण अगदी निश्चयाने उलगडत जातो. धाग्याचा रीळ मोकळा करीत जावा असा. त्यातून जे साकारलं जातं ते वाचकाला भिडणारं असतं अगदी थेट अंतकरणापर्यंत. असं भिडणारं साहित्य आपल्यासमोर येतं तेव्हा त्याला दाद देण्याची गरज नसते, ती आतून उसळून येते आपोआप. त्याचं कारण ती असते सृजनाचा आविष्कार आणि त्याला प्रतिसाद म्हणून मिळालेला हुंकार. दुसरी गोष्ट ही की जेव्हा निबंध वजा लेखाचं लेखन होतं तेव्हा लेखकाकडून त्या लेखाला विषयानुरूप न्याय मिळायला हवाच, परंतु त्याचवेळी वाचकासमोर त्या लेखाचं सौंदर्य प्रतीत होत असताना लेखकाची प्रतिमाही नजरेसमोर साकार व्हायला हवी. अदृश्यपणे ही प्रतिमा सृजनाची आहे तशी ती त्यांच्या प्रतिभेची आहे असा प्रतिभेचं देणं लाभलेला धनी सातत्याने समोर वावरत असायला हवा. ही निरीक्षणं का नोंद करीत आहे असा प्रश्न पडू शकतो वाचकाला. तर त्याचं उत्तर आहे सुजाता राऊत लिखित मातीत मिसळण्याची गोष्ट हा ललित लेखांचा संग्रह. हा संग्रह ललित लेखांचा आहे त्यामुळे लेखकाच्या सृजनशीलपणाला मर्यादा असणारच. तरीही त्या चौकडीत राहून जी मुसाफिरी करायची आहे ती त्यांनी मुक्तपणे नव्हे तर अतिशय बंदिस्तपणे केलेली आहे. एखाद्या कसलेल्या गवयाने खुलवलेल्या बंदिशीसारखी या लेखसंग्रहात एकूण 24 लेख आहेत. कुठलाही लेख कुठेही कधीही उघडून वाचायला सुरुवात करा तो आपला ताबा घेत जातो. नैसर्गिक वातावरणात रमताना ते वातावरण जसा आपला अलवार स्पर्श हळूवारपणे तरी तितकाच स्वतःच्या प्रभावाने अंगभर आणि अंतकरणापर्यंत करत जातो तसा. लेखांना विषयांचं बंधन नाही तरीही त्यात प्रवास आहे. प्रवास वर्णने आहेत, निसर्ग आहे, त्याची विविध रूपं आहेत. नाती ज्या जिव्हाळ्याने जपतो तितक्याच आपुलकीने त्या निसर्गाची प्रवासाची वर्णने साकारलेली आहेत. ज्योतिबाच्या डोंगरावर विसावलेला ज्योतिबा आणि गिरनारच्या पर्वतावर विसावलेले दत्तगुरु, मथुरेहून द्वारकेला आलेला कृष्ण, गावच्या कोरड्या नदीपात्रातून ते रोमचे विध्वंस पावलेलं साम्राज्य आणि पॅरिसपर्यंतचा प्रवास, हिमालय द्वारकापर्यंत केलेला प्रवास, याचप्रमाणे रजनीगंधा, साहेब बीबी आणि गुलाम यातून भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा उत्तम अभिनय आणि त्यांचं व्यक्तिमत्व, असे सिनेमे साकारणारे दिग्दर्शक, असे अनेक विषय आहेत. त्यांच्याकडे पाहताना जी सौंदर्यदृष्टी असावी लागते प्रत्येक ठिकाणी ईश्वर पाहावा तशी काव्यमयताही आहे. ती केवळ स्वतःचीच नव्हे तर इतरांच्याही तरल भावनांचा समर्पक उपयोग केलेला आहे. ती मराठी आहे तसाच उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत काव्यांचाही आहे. नुसतेच काव्य नाही तर ज्ञानेश्वरी, महाभारतातील, भागवतातील श्लोकांचेही संदर्भ इथे आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणांचे व्यक्तीचे महात्म्य, वास्तव, इतिहास यांचा संदर्भ असेत तपशील असा आलेला आहे. जसा चित्रकार आपल्या सर्वांग सुंदर चित्रांची निर्मिती करताना त्याच्या खजिन्यातील सगळ्या रंगांचे उधळण करीत आहे, या सर्वांगीण कलांचा, सौंदर्याचा, सौंदर्यदृष्टीचा आणि तरलतेचा जो पट लेखिकेने लेखातून आपल्यासमोर साकार केलेला आहे तो प्रत्यक्ष आपल्यासमोर साकार होत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत असंच वाटत राहतं. लेखांचा रमणीय प्रवास सुरू होतो शीर्षकापासून. गावाक्षातून चंद्र दिसे, गंगाजी का तट हो, भूमी, प्रेमाचं शुभ्र संगीत, इस शहर में हर कोई व्यामोह करताना या लेखांच्या लेखिका आहेत.

0: आहेत सुजाता राऊत, कवयित्री सुजाता राऊत. त्यांच्या तरल भाव, जिव्हाळा आणि आलवार स्पर्शाने पुनित झालेली ही लेखभूमी आहे. पानापानातून दरवळणारा सुपीक कसदार शैलीचा गंध मोहून टाकणारा आहे. मातीत मिसळल्यानंतर नुसता मृदगंध येतो असं नाही, तर त्यातून सृजनाचे सृष्टी प्रत्ययाला येते. मातीशी नातं असणाऱ्यांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा मातीत मिसळून नव्हे एकरूप झाल्याचा आविष्कार आहे, जो मनात दृश्य स्वरूपात कायम रुंजी घालत राहणार आहे. तसंच यातल्या भाषेचं माधुर्य सालंकृत मोहून टाकणारं हळुवारपणे अशा एकरूप झालेल्या सिद्धहस्त लेखणीचा सृजनवासा दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
1: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
0: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
1: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
2: येस, प्रॉमिस.
0: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
1: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: यानंतर 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 7:10 झालीत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,000 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर, महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे, उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले,
2: दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना का आरंभ हुआ. यह रोजगार योजना सामान्य तौर पर सोचे जाने वाली रोजगार योजना से बहुत आगे बढ़कर पहली नौकरी पाने वाली युवा के सपनों को शक्ति देने वाली योजना है. यह युवा और उद्योगों के बीच एक मजबूत सेतु बनाने वाली योजना है.
1: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माणीतील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंह याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल असं सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते

पुण्यात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे सप महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं आहे. राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचं प्रगत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्या दरम्यान काल करार झाला. या उपक्रमाअंतर्गत पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत राज्यातल्या 4 लाखांहून अधिक शिक्षकांना गुगल AI एज्युकेटर सिरीज अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशन विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं भुसे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट पुनर्परीक्षा सुरळीत निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं आयोजित करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था सज्ज असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. देशभरातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये उद्या ही परीक्षा होत आहे. यासाठी 22 लाखांहून अधिक उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असल्याचं एनटीएनं कळवलं आहे. नीट UG पुनर्परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एनटीएनं 91 78 27 98 02 87 हा अधिकृत व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. सर्व अधिकृत व्हॉट्सअप संदेश याच क्रमांकावरील त्यांच्या व्हेरीफाईड खात्यावरूनच पाठवले जातील. कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यावर ब्लू व्हेरिफिकेशन टिक अर्थात निळी खूण आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे नाव असल्याची खात्री करण्याचा सल्ला संस्थेनं दिला आहे. दरम्यान नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम या समाज माध्यमावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. केंद्र सरकारच्या या निर्णयाला टेलिग्रामनं न्यायालयात आव्हान दिलं होतं. पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगानं कृती आराखडा निश्चित केला आहे. देशातील प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांकरता सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी 10 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या संस्थांना पॉश ऑडिट बंधनकारक करण्यात आलं आहे. जनजागृती कार्यक्रम शी बॉक्स सारखे उपक्रम तसंच सर्व कार्यालयात अंतर्गत तक्रार समित्या अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या 18 महत्वाच्या उपाययोजनांसंदर्भात आयोगानं सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसह विविध यंत्रणांना निर्देश दिले आहेत. प्रत्येक कार्यस्थळ सुरक्षितता समानता आणि सन्मानाचं केंद्र बनलं पाहिजे असं आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त काल मुंबईत 2 वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा कार्यक्रम गोरेगावमध्ये नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात झाला. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. अमरावतीतील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ अभ्यासू नेतृत्व माजी आमदार प्राध्यापक BT देशमुख यांचं काल अमरावतीमध्ये वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अनुशेषासह राज्यातील विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती सदैव सेवाभाव आणि संसदीय आयुधांवरील प्रभुत्व ही आदरणीय भाऊंच्या योगदानाची वैशिष्ट्य सर्वांसाठी अनुकरणीय आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्ता हेच मुख्य सूत्र असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपयांचा

0: प्रोत्साहनपर निधी वितरित. संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये पायाभरणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर महालक्ष्मी मंदिर परिसरातील विविध कामांचा करणार प्रारंभ. राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे 7:22 आणि 6 सेकंद झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
6: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:22 होत आहेत। ऐकूया आजचे दिनविशेष। आज 20 जून 2026। आजच्या दिवशी 1877 साली अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडामध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरुवात केली। 1887 साली आजच्याच दिवशी देशातील मुंबई येथील उपनगरीय रेल्वे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस, सध्याचं CSMT सुरू झालं। 1921 साली टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली। 1960 साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली। 1997 साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू करण्यात आली। आणि 2003 साली जगभरात मोफत ज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या विकिमीडिया फाउंडेशनची स्थापना झाली। आज 1869 साली किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म, त्यांचा स्मृतिदिन। जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म 1939। 1958 भारताच्या 15व्या राष्ट्रपती तसेच पहिल्या आदिवासी सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्षा द्रौपदी मुर्मू यांचा जन्म। तर आज जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेनरीच रॉथ यांचा स्मृतिदिन 1668। 1795 राणी अहिल्याबाई होळकर यांचं निधन। 1887 पद्मभूषण डॉ सलीम अली यांचं निधन। 1897 मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदा दिल यांचा स्मृतिदिन। राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते आणि दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचा स्मृतिदिन, तर अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा स्मृतिदिन आहे। श्री श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष।
7: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी निलेश पवार आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, हवामानातील सातत्याने होत असलेले बदल, अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप आणि त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम ही आजच्या काळातील अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. बदलत्या हवामानामुळे पीक पद्धती, शेतीचं नियोजन आणि उत्पादन क्षमतेसमोर अनेक आव्हानं निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्वाचं ठरतं. याच विषयावर आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ. यंदाच्या मान्सूनची सद्यस्थिती, पावसाचे संभाव्य स्वरूप आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम, शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी, पीक नियोजन तसेच बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती व्यवस्थापन या विविध मुद्द्यांवर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो.
2: आमच्या शेतकऱ्यांना एल निनो विषयी जी महत्वाची माहिती सांगायची आहे त्याबद्दल मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो. हवामान विभागाच्या दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज यानुसार महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्यात कोणत्या कोकणच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण आणि स्थानिक वितरण हे कसं राहणार?
1: आता प्रथमतः जर पाहायचं झालं, हा जो दीर्घ मुदतीचा भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेला तो प्रथम चरणातील दीर्घ मुदतीचा हवामान अंदाज आहे. त्यानुसार पूर्ण भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण हे दीर्घकालीन सरासरीच्या 90-95% राहण्याचा राहण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जर परिणामात्मक दृष्ट्या क्वांटिटेटिव्हली जर आपण जर पाहिलं तर ह्या नैऋत्य मोसमी पावसाचं पूर्ण भारतामध्ये जे प्रमाण आहे ते दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहणार आहे. आणि या नैऋत्य मोसमी पावसाची जी दीर्घकालीन सरासरी पूर्ण भारतामध्ये जी आहे ती 780 मिलीमीटर आहे, त्या दीर्घकालीन सरासरीच्या 92% पाऊस होण्याची दाट शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर स्थानिक वितरणाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर स्थानिक वितरण पूर्ण भारतामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्र व कोकणामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थानिक वितरण हे सरासरीपेक्षा कमीच राहणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलं.
2: सद्यस्थितीला एल निनो हा शब्द सगळ्यांच्याच परवलीचा झालेला आहे. नेमकं मग एल निनो ही हवामान घटना काय याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना माहिती सांग.
1: एल निनो ही एक जागतिक हवामान घटना आहे आणि त्याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर जल एल निनो हा एक स्पॅनिश शब्द आहे. त्याचा शब्दशः अर्थ हा लहान मुलगा असा होतो. दरवर्षी ख्रिसमसच्या सुरुवातीला ख्रिसमसच्या बरोबर या हवामान घटना विकसित होत असतात आणि ह्या हवामान घटना ह्या पॅसिफिक सी मध्ये विकसित होत असतात. यामध्ये साधारणपणे पूर्व पॅसिफिक समुद्र आहे, दक्षिण अमेरिकेचा किनारा, या ठिकाणी जे पॅसिफिक समुद्राचं तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त होतं. त्याच्या उलट दक्षिण आशियाई देश असतील किंवा ऑस्ट्रेलियाचा जो पश्चिम किनारा आहे पॅसिफिक समुद्राचा त्या ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे त्या ठिकाणून वारे आहेत ते पूर्णपणे दक्षिण अमेरिके किनाऱ्याकडे वाहतात आणि बाष्पयुक्त वारे दक्षिण अमेरिकेकडेच्या किनाऱ्याकडे वाहिल्यामुळे दक्षिण अमेरिकेमध्ये अतिवृष्टी होते. या उलट ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आशियाई देश असतील किंवा भारतामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते व पावसाचं प्रमाण कमी होतं.
2: एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण नेमकं कसं करतं?
1: आता एल निनोच्या तीव्रतेचं वर्गीकरण करताना जर पाहिलं तर एक 4-5 त्याचे वर्ग पडतात. त्याच्यामध्ये जी तीव्रता आहे सुरुवातीला वीक असा एल निनो ज्याची तीव्रता जे तापमान हे सरासरीपेक्षा 0.5-0.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. जर त्यानंतर मॉडरेट स्वरूपाचा किंवा मध्यम स्वरूपाचा जर एल निनो आला असं त्यावेळेस पॅसिफिक समुद्राचं तापमान हे प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1-1.4 अंश सेल्सिअसनं वाढतं. त्यानंतर तीव्र स्वरूपाचा किंवा स्ट्रॉंग एल निनो आपण त्याला म्हणतो त्यावेळेस प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 1.5-1.9 अंश सेल्सिअसनं वाढतं. आणि त्याचबरोबर एक अलीकडच्या काळात सर्वजण त्याची चर्चा करतात ती एक सुपर एल निनो. तर सुपर एल निनो हे वर्गीकरण करताना प्रशांत महासागराचं तापमान हे सरासरीपेक्षा 2 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता असते असं त्याचं वर्गीकरण केलं जातं.
2: बरं, एल निनोचा कोकणातल्या पावसावरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी आम्हाला जरा माहिती सांगा.
1: आता या ठिकाणी जर आपण पाहिलं पण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडतो 3000 मिलीमीटर. तर पावसाचं प्रमाण जरी 10-20% किंवा 20-25% कमी झालं तर फारसा फरक पडत नाही. याचा अर्थ की पावसाच्या प्रमाणाचाही आपल्याकडे काही एवढा फरक पडणार नाही. त्याचबरोबर स्थानिक वितरण जर पाहिजे झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व तालुक्यामध्ये स्थानिक वितरणामध्येही समानता आढळून येते. तर एल निनोचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाच्या प्रमाणावरती किंवा स्थानिक वितरणावरती एवढासा परिणाम होणार नाही. परंतु तर कालिक वितरण जर पाहिलं, जून महिन्यात पडणारा पाऊस, जुलै महिन्यात पडणारा पाऊस, ऑगस्ट महिन्यात आणि सप्टेंबर महिन्यात पडणारा पाऊस, तर याचं प्रमाण जर पाहिलं तर कालिक वितरणामध्ये असमानता आढळू शकते. हंगामाच्या सुरुवातीच्या काळामध्ये रेंगाळणारा मान्सून, विलंबाने सुरू होणारा पाऊस, पर्जन्यखंड, मध्य हंगामाच्या मध्यामध्ये पडणारे पर्जन्यखंड किंवा पावसाचे होणारे लवकर निर्गमन, अशा स्वरूपाचा प्रभाव आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसावरती एल निनोचा आढळू शकतो.
2: मला शेतकरी बंधूंच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न तुम्हाला विचारा असं वाटतो की जसा पावसाचा एल निनोवर प्रभाव होणार आहे तसाच इथल्या शेतीवर एल निनोचा काय प्रभाव होणार आहे?
1: आता शेतीवरती जर प्रभाव पाहायचं झालं तर मी मगाशीच सांगितलं की कालिक वितरणामध्ये आपल्याकडं जे टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आहे पावसाचं त्याच्यावरती एल निनोचा प्रभाव होणार आहे. त्याच्यामध्ये मग हंगामाच्या सुरुवातीला दुष्काळ येऊ शकतो, त्याच्यामध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन होऊ शकतं, पेरणीही वेळेत होऊ शकते, पण रोपवाटिका व्यवस्थापन करण्यादरम्यान कोरडा ऋतू 15 ते 20 दिवसाचा कोरडा ऋतू ड्राय स्पेल येऊ शकतो, त्यामुळे रोपांची वाढ निकृष्ट होऊ शकते. त्यानंतर मान्सूनचं आगमनही वेळेत होतं, पेरणीही होते. ज्यावेळेस आपण पुनर्लागवड करतो, पुनर्लागवडीच्या वेळी एखाद्या वेळेस कोरडा ऋतू किंवा ड्राय स्पेल 15 ते 20 दिवसाचा येऊ शकतो, पुनर्लागवड फुळंबू शकते. त्यानंतर दोन आठवडे किंवा चार आठवडे पावसाचे विलंबाने सुरुवात होऊ शकते, अशा स्वरूपाचे परिणाम आपल्याला शेतीवरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ, ज्यावेळेस भात किंवा वरी असेल किंवा जे शेती पीक आहे ते पुनरुत्पादन अवस्थेत असतात, अशा दरम्यान आपल्याकडे पावसाचा खंड निर्माण होऊन घट निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर हंगामाच्या उत्तरार्धामध्येही दुष्काळ निर्माण होऊ शकतात. अशा स्वरूपाचे विविध परिणाम एल निनोमुळे आपल्या कोकणातील पावसावरती होऊ शकतात.
2: सर, आता तुम्ही ड्राय स्पेल याचा उल्लेख केला तर मी प्रश्न विचारू इच्छितो की जर नैऋत्य मान्सून पावसाचं आगमन वेळेवरती होऊन पिकांची पेरणी वेळेत झाली, त्याचबरोबर पेरणीनंतर पिकाची उगवण सामान्यपणे झाली, पण त्यानंतर पावसाचा 15-20 दिवसांचा कोरडा ड्राय स्पेल कालावधी आला तर पिकांची उगवण वाढ निकृष्ट झाली, तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी?
1: नैऋत्य मोसमी पावसाचं वेळेत आगमन झालं, पेरणी वेळेत झाली आणि त्यानंतर जर आपल्या रोपवाटिकेची वाढ जर निकृष्ट दर्जाची झाली, अशा वेळेस आपण त्यावेळेस जो कोरडा ऋतूच्या दरम्यान त्या रोपवाटिकेला संरक्षणात्मक सिंचन देण्यात यावे. त्याचबरोबर रोपवाटिकेमध्ये ग्लिरिसिडे असेल गिरीपुष्पाच्या पाल्याचे आच्छादन करावे, जेणेकरून मृदेमधील ओलावा टिकून राहील व रोपवाटिकेची वाढ चांगली होईल. त्याचबरोबर आणखी एक रोपवाटिकेची वाढ चांगली होण्याकरिता आपण रोपवाटिके 15 दिवसाचे झाल्यानंतर आपण प्रतिगुंठा या प्रमाणात आपण नत्र खताची मात्राही देऊ शकतो किंवा 1% युरिया म्हणजे 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण त्याच्यावरती फवारणी करून आपल्या रोपांची वाढ जोमदार करू शकतो. त्याचबरोबर जर पाऊस बराच लांबला तर त्या ठिकाणी हलव्या जातींची नर्सरी तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशा स्वरूपाच्या उपायांना अंमलात आणावे.
2: तुम्ही अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की विलंब झाला तर काय उपाययोजना देणार आहे. मी थोडंसं अजून त्याच्यात विस्तृत मार्गदर्शन तुमचं जाणून घेऊ इच्छितो. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला 2-3 आठवडे उशीर झाला व तो उशिरा आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याचं जरा मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना सांगा.
1: आता 2 आठवडे उशीर झाला किंवा 4 आठवडे उशीर झाला याचा अर्थ की पेरणी उशिरानं होणार आहे. पेरणी उशिरानं होणार म्हणजे 2 ते 4 आठवड्याचा कालावधी आपल्याकडून जाणार. याकरिता आपल्याकडे निमगरव्या किंवा गरव्या जातीची ज्या की 130 ते 150 दिवस कालावधीचा आहे याचा ऑप्शन आपल्याकडे राहत नाही, त्यामुळे 2 आठवड्याने विलंबानं पाऊस सुरुवात झाला तर त्यावेळेस भाताच्या हळव्या जाती उदाहरणार्थ रत्नागिरी 24 असेल, रत्नागिरी 1 असेल, रत्नागिरी 5 असेल किंवा कर्जत 3 या हळव्या जातींची पेरणी करावी. आणि पाऊस जर 4 आठवड्याने उशिरानं सुरुवात झाली तर त्यावेळेस ज्या हळव्या जाती आहेत रत्नागिरी 73 असेल, कर्जत 174 अत्यंत हळव्या जातींची लागवड करावी. त्याचबरोबर जर पाण्याची अनुपलब्धता असेल तर मॅट पद्धतीने किंवा चटई पद्धतीने आपण नर्सरी तयार करावी आणि रोपाची उपलब्धता करून घ्यावी. त्याचबरोबर नागली असेल वरी असेल यांच्या 4 आठवडे जर पाऊस लांबला तर त्या ठिकाणी आपण नागली वरी या पिकांची पेरणी करू शकत नाही. त्याच्याऐवजी चवळी असेल उडीद असेल किंवा करडई यासारखी आपण पिकं पण कोकणामध्ये घेऊ शकतो. आणि जर भुईमुग लागवड किंवा पेरणी करायची असेल तर 4 आठवडे पाऊस लांबला तर त्या ठिकाणी भुईमुगाची खूप कमी कालावधीची जी फुले प्रगती म्हणून जात आहे ते पण आपण त्याची पेरणी करू शकतो.

0: नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाला म्हणजे व्यवस्थित त्याचं आगमन झालं, पेरणी ही व्यवस्थित झाली, पण पुनर्लागवड करताना 15 दिवसाचा कोरडा म्हणजे ड्राय स्पेल आला तर शेतकऱ्यांनी नेमकी काय उपाययोजना करावी याबाबत आमच्या शेतकऱ्यांना थोडी माहिती सांगा.
1: हा जो हंगामाच्या सुरुवातीचा दुष्काळ म्हणतात आणि पुनर्लागवड हे भारतामधलं सगळ्यात महत्वाचं असं ऑपरेशन मानलं जातं किंवा आपण त्या ठिकाणी जी प्रॅक्टिस मानली जाते, तर त्या पुनर्लागवडच्या दरम्यान जर 15 ते 20 दिवसाचा जर कोरडा ऋतू आला तर पुनर्लागवड न होता पीक परिसंस्था भाताची आपली धोक्यात येण्याची शक्यता असते. अशावेळी जर कोरडा ऋतू असेल तर आपण काही उपाय अंमलात आणाव्यात. त्यामध्ये आपण बुंद्यामध्ये साधारणतः 2 ते 3 रोपं लावतो, त्याच्याऐवजी 5 ते 6 रोपं लावावी, जेणेकरून 1-2 रोपं मिले तर 2 ते 3 रोपं तरी जगतील कमी पाण्यामुळे. त्याचबरोबर नत्र खताची मात्रा ही 25% वाढवून देणार त्यावेळी खलणीच्या वेळची. त्याचबरोबर कमी अंतराचा उपयोग करावा. आपण साधारणतः 20x25x15 किंवा 20x20 या अंतरावर लागवड करतो, त्याऐवजी 15x15 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी, जेणेकरून जास्त रोपाची लागवड होईल. काही रोपं मिली तरी काही रोपं तरी टिकून राहतील आणि रोपाची कमतरता भासल्यास अशा वेळेस आपण जास्त रोपं लावतोय ना, त्यावेळेस रोपांची कमतरता भासल्यास मॅट पद्धतीनं किंवा रहू काढलेले बियाणे वापरून आपण रोपांची उपलब्धता करून घ्यावी.
0: हंगामाच्या मध्यावर्ती दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली तर नेमकी काय उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यावी?
1: एलनिनो मध्ये हंगामाच्या मध्यामध्ये ही दुष्काळ पडू शकतो. हंगामाच्या मध्यामध्ये दुष्काळ पडला तर भात किंवा वरी किंवा भुईमुग असेल ही सर्व शेतीपिके ही पुनरुत्पादन अवस्थेमध्ये असतात. त्या फुलोरा अवस्था असेल किंवा दाणे भरण्याची अवस्था असेल किंवा उंबी बाहेर पडण्याची अवस्था असेल, त्याच्यामध्ये जर कोरडा ऋतू आला तर उत्पादनामध्ये बरेच अंशी घट होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्याला भातामध्ये पाणी पातळी व्यवस्थापित करण्याकरता बाह्य स्रोतातून त्यामध्ये नदी असेल, नाले असतील, ओढा असेल किंवा इतर काही स्रोत असतील, बाह्य स्रोतातून पाणी घेऊन उपसा सिंचन करून पाणी पातळी मेंटेन करावी. लागवड पुनर्लागवडीनंतर पहिल्या 30 दिवसांमध्ये 2.5 ते 5 सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी. त्यानंतर ज्यावेळेस पोटरी अवस्थेत भात पीक असतं त्यावेळेस 5 सेंटीमीटर पाणी पातळी भाता खचरामध्ये मेंटेन करावी. आणि ज्यावेळेस ओंबी बाहेर पडण्याच्या 10 दिवस आली आणि ओंबी बाहेर पडल्यानंतर 10 दिवस भातामध्ये 5 ते 10 सेंटीमीटर पाणी पातळी मेंटेन करावी आणि दाणे भरते वेळी ती पाणी पातळी 5 सेंटीमीटर असावी. ते सर्व ड्राय स्पेल असताना किंवा कोरडा ऋतू असताना आपण बाह्य स्रोतातून पाणी घेऊन करण्यात यावं, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट होणार.
0: उत्तरार्धामध्ये दुष्काळ आला तर त्या संदर्भात पिकांची वाढ होण्यासाठी किंवा निगा होण्यासाठी निगा राखण्यासाठी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी त्याबद्दल माहिती सांगा.
1: आता हंगामाच्या उत्तरात एलनिनो आपण ग्राह्य धरतोय येणार, त्याचा परिणाम आपल्या पावसावरती होणार आणि कालिक वितरणावरती होणार. आणि हंगामाच्या उत्तरार्धात जर दुष्काळ आला त्याचा फारसा परिणाम आपल्या खरीप पिकावरती होतो, तर त्यावेळेस आपली पिकं जी असतात ते पक्वतेला मार्गक्रमण करत असतात. पण परंतु जे पिकामधील जे अंगवली आपण रेसिड्युअल मॉइश्चर म्हणतो ते रेसिड्युअल मॉइश्चर आपल्याला उपयोग करून आपण रब्बी हंगाम आपण यशस्वी करतो. पण आपण जर उशिरानं काढणी केली तर अंगवलीत लवकर पावसाचं निर्गमन झालं, हंगामाच्या उत्तरार्धात दुष्काळ आला लवकर पावसाचं निर्गमन झालं तर ते अंगवळीत आपल्याला रब्बी पिकासाठी मिळू शकत नाही. याकरिता आपण जे भात पिक असतील, वरी असेल, नागली असेल, ते लवकरात लवकर काढणी केली पाहिजे. ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणतात, शरीर क्रियात्मक पक्वता म्हणतात. तर हार्वेस्ट मॅच्युरिटी काढणीची पक्वता न ग्राह्य धरता शरीर क्रियात्मक पक्वतेला काढावं, जेणेकरून लवकर काढल्यानंतर जे अंगवळीत आहे रेसिड्युअल मॉइश्चर आहे ते आपण रब्बी पिकासाठी पेरणीकरिता उपयोगात आणू शकू आणि रब्बी हंगाम आपला यशस्वी होऊ शकतो.
0: बदलते हवामान आणि पीक पद्धती तसेच अनियमित आणि अनिश्चित पावसाचे स्वरूप या विषयावर आज आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र मुळदे येथील कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याशी संवाद साधला. यंदाच्या पावसाची परिस्थिती, हवामान बदलांचा शेतीवर होणारा परिणाम, पीक नियोजनाचे महत्व, हवामान आधारित शेती व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांनी घ्यायची विविध खबरदारीच्या उपाययोजनांविषयी त्यांनी अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. सर, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण आलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय महत्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात एक नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी निलेश पवार आपला निरोप घेतो. धन्यवाद.

0: कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारायला, नवनवीन केसेस डिस्कस करायला आपण त्याच्याशीच बोलूयात. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोतेहो नमस्कार.
2: विक्रम, आजची ही पहिली केस आहे. इंटरनॅशनल बिझनेसमन आहेत, म्हणजे त्यांना सतत युएई भारत असा फ्रिक्वेंट ट्रॅव्हल करावा लागतो.
3: बरोबर.
2: प्रवीण त्यांचं नाव आहे. 47 वर्षांचे आहेत. आता 40व्या वर्षीच त्यांना डायबिटीस डिटेक्ट झाला होता. ते तुझ्याकडे येऊन जस्ट 7 महिने झालेत. याचं कारण आता 47व्या वर्षी त्यांना इन्शुलिन चालू झालं. सो ते ट्रॅव्हल मध्ये असताना तुझा कार्यक्रम पुण्यात आले की ऐकायचे. सो त्यांनी तुला अप्रोच केलं. त्यांचा टोटल वेट लॉस आहे 16 किलो 7 महिन्यात.
3: राईट. प्रवीण सरांची केस डिस्कस करायची झाली तर त्यांच्या बिझनेसमध्ये प्रचंड सक्सेसफुल, पण आता ह्याची दुसरी बाजू म्हणजे त्यांची हेल्थ या सगळ्या स्ट्रेसमुळे थोडी थोडी खालावत गेली. म्हणजे त्यांनी बिझनेस चालू केला तेव्हा त्यांना तेव्हा एक्सरसाइजचा वेळ मिळायचा. इनफॅक्ट ही वॉज अ व्हेरी फिट इंडिव्हिज्युअल. जेव्हा ते माझ्याकडे कन्सल्टेशनला आले तर तेव्हा त्यांनी मला त्यांचा फोटोही दाखवला ज्याच्यामध्ये ते ऍब्सोल्युटली फिट दिसत होते, एक्सरसाइज करत होते. हळूहळू जसं वर्कलोड वाढायला लागलं तसं तसं त्यांचा एक्सरसाइजला वेळ मिळणं बंद झालं. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग वाढायला लागल्यामुळे हॉटेलमधलं खाणं, त्याच्यानंतर आवेळी झोपणं आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, या तिन्ही गोष्टी हळूहळू होत गेल्या. आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती माझ्याकडे जेव्हा ते आले तेव्हा अशी होती की डायबिटीस तर त्यांना वयवर्ष 40 पासून स्ट्रेस आणि याच्यामुळे डिटेक्ट झाला होता. वजन वाढलं होतं आणि मेन म्हणजे माझ्याकडे त्यांचं यायचं कारण म्हणजे त्यांच्या लेटेस्ट रिपोर्ट्समध्ये त्यांचा डायबिटीस इतका वाढला होता की त्यांना 4 गोळ्या तर दिवसाच्या डायबिटीसच्या होत्या, पण इन ऍडिशन टू दॅट त्यांना रात्री 10 युनिट इंजेक्टेबल इन्शुलिन देखील त्यांच्या डॉक्टरांनी चालू केलं.
2: श्रोतेहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 90111 32500. विक्रम, ब्रेक वर जाण्यापूर्वी तू सांगतोय प्रवीण यांच्या केस बद्दल.
3: तर प्रवीण सरांची मी केस, त्यांच्याशी मी बऱ्याच वेळ बोललो, 1.5 तास माझ्यामध्ये त्यांच्याशी माझं कॉन्व्हर्सेशन झालं.
2: okay.
3: आणि त्याच्यात त्यांची साधारण लाईफस्टाईल, म्हणजे दोनच कंट्रीज होत्या ट्रॅव्हलच्या, एक तर पुणे मुंबई आणि दुबई आणि अबुधाबी, ह्या 4 ठिकाणी ते प्रवास करत असायचे किंवा करतात. आणि तिकडे एक सेट पद्धतीचं त्यांची जी लाईफस्टाईल असते ती मी थोडीशी स्टडी करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं लक्षात आलं की थोड्याफार प्रमाणात त्यांच्या हातनं असं होत होतं की काम झाल्यानंतर देखील रात्रीचं विनाकारण त्यांच्याकडनं जागरण होत होतं. दुसरी गोष्ट, रात्रीचं जागरण झाल्यामुळे सकाळी लवकर उठायला जमायचं नाही, सकाळी लवकर न उठल्यामुळे व्यायामाला वेळ मिळायचा नाही. आणि दुसरी मेन गोष्ट त्यांच्या बाबतीत घडत होती म्हणजे कुठे गेल्यानंतर काय खायचं ह्याचं त्यांना अप्रोप्रिएट नॉलेज नव्हतं. त्यामुळे व्हायला असं लागलं होतं की महिन्यातले 15+ दिवस त्यांचं एनिवेज हॉटेलिंग आणि हॉटेलमधलंच खाणं होतं, कारण का त्यांच्या बिझनेस आणि त्यांच्या ट्रॅव्हलमुळे त्यांना इलाज नसतो. पण तिथे जाऊन काय खायचं हे माहिती नसल्यामुळे आणि बाकीच्या इत्यादी कारणांमुळे ही त्यांची परिस्थिती आली होती.
2: okay.
3: तर त्यांना बेसिकली मी हे कन्व्हिन्स केलं की त्यांना वेळच्या वेळेस काही झालं तरी झोपायला पाहिजे. त्यांना झोपायला वेळ मिळत होता पण
2: okay.
3: झोपत नव्हते. झोप काढायला लागल्यानंतर हळूहळू काय झालं, त्यांना सकाळी व्यायामाला इथे म्हणा किंवा युएई मध्ये म्हणा वेळ मिळायला लागला. आणि दुसरी गोष्ट, मील टायमिंग्स त्यांना मी थोड्याफार प्रमाणात फॉलो करायला सांगितली. ऑब्व्हियसली प्लस ऑर मायनस थोडा 1.5 तास व्हायचाच, पण ती फॉलो करायला सांगितली. आणि कुठे गेल्यानंतर काय खायचं काय नाही खायचं काय 100% अवॉइड करायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हे त्यांना मी व्यवस्थित मार्गदर्शन केल्यामुळे त्यांची परिस्थिती आज आपण बघितली. 7 महिन्यामध्ये त्यांचं 16 किलो वजन कमी झालेलं आहे. 97 केजीवरनं आज ते 81 केजीला आलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचे रात्रीचे जे 10 युनिट इन्शुलिन होते ते पहिल्या 3 महिन्यातच त्यांच्या डॉक्टरांनी बंद केले. आजची परिस्थिती म्हणाल तर त्यांच्या 4 ज्या डायबिटीसच्या गोळ्या होत्या त्यातनं त्या आता 2 वरती गोळ्या आलेल्या आहेत. सो त्यांना दिवसाच्या आजकाल फक्त 2 गोळ्या घ्यायला लागतात डायबिटीस साठी, त्याही आय एम शुअर 100% कम्प्लिटली निघून जातील. पॉइंट ऑफ द स्टोरी अशी आहे की तुम्ही ट्रॅव्हल करत असू देत किंवा बाकी कुठली तुमची रिझन असू देत, ठरवलं आणि इच्छा असेल आणि व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक व्यक्ती एक हेल्दी लाईफस्टाईल चांगल्या पद्धतीने जगू शकते.
2: श्रोतेहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000 9011135000 3250090111 3250 90111 3251 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत

0: पुढच्या एपिसोड मध्ये, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 होत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

श्रोते हो, आपण ऐकत होतात विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत. यानंतर ऐकूया अनुपमा देशपांडे यांच्या स्वरात बा भ बोरकर यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. भावधारा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 8:40. यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू. तसेच 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रम.

यांचं आयोजन. 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी. आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. ओडिशामध्ये राष्ट्रपतींच्या 68व्या वाढदिवसानिमित्त मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावात आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. संथाली जाहेरा आणि हो जाहेरा या उपवनांमध्ये आयोजित प्रार्थना कार्यक्रमातही ते सहभागी होतील. तसंच 47,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यात लखनपूर इथं 25,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या कोळशापासून वायूनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करतील. कोळसा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा प्रकल्प देशातील व्यावसायिक स्तरावरील कोळशापासून अमोनियम नायट्रेट बनवणारा पहिलाच प्रकल्प आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पात दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेटचं उत्पादन केलं जाणार आहे. पश्चिम बंगालच्या 2 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान आज हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होतील. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण, कौशल्य, सेवा, उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर गुणवत्ता हेच यशाचं मुख्य सूत्र आहे. उत्कृष्टता हीच भारताची ओळख बनली पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारताचा मार्ग केवळ गुंतवणुकीवर नाही तर कौशल्य, प्रतिभा आणि नवोन्मेषाच्या शक्तीवर आधारित असेल असं ते म्हणाले. देशातल्या 200 ठिकाणी या रोजगार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात पुण्यातल्या 4 ठिकाणांचा समावेश होता. प्रोत्साहनपर निधी वितरित करण्यापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवन इथं काही तरुणांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते काल यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या आयुध निर्माणातील 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. हा प्रकल्प म्हणजे देशांतर्गत उत्पादन क्षमतेला चालना देणारा महत्वाचा टप्पा आहे असं राजनाथ सिंग याप्रसंगी बोलताना म्हणाले. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूंची निर्मिती करेल असं सिंग म्हणाले. यावेळी त्यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारतीय नौदलासाठी 1.25 मेगावॅट क्षमतेचे मरीन गॅस टर्बाईन जनरेटरचे 12 संच खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुण्यातील भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीसोबत 425 कोटी रुपयांचा करार केला आहे. नवी दिल्ली इथं काल संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत बाय इंडियन या श्रेणीअंतर्गत हा करार करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने 1,445 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी कोल्हापुरातील पोलीस परेड मैदानावर शहा यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचा नामांतर सोहळ्याच्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकाता इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. निरोगी वृद्धत्वासाठी योग अशी 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालय देशभरातील 100 ठिकाणी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि परदेशातील भारतीय दूतावास यांच्या समन्वयाने यावर्षी जगभरातील 2,500 ठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये 210 हून अधिक भारतीय दूतावास सहभागी होत आहेत अशी माहिती आयुष मंत्रालयाने दिली. राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: भारताचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विवेक अग्रवाल यांची 2026-27 या कालावधीसाठी आर्थिक विषयातील कृती दल अर्थात टीएटीएफचे पुढील उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। ते युनायटेड किंगडमच्या गाइल्स थॉम्सन यांची जागा घेतील। सध्या सांस्कृतिक मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत असलेले अग्रवाल यांनी यापूर्वी टीएटीएफमधील भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं आहे। तसंच पैशांचा गैरव्यवहार आणि दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणाऱ्या जागतिक संस्थेसोबत भारताच्या सहभागात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे। 17 ते 19 जून दरम्यान झालेल्या टीएटीएफच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला। परराष्ट्र मंत्रालयाने अग्रवाल यांची ही निवड भारतासाठी एक मोठं यश असल्याचं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानवर कडक टीका केली आहे। संयुक्त राष्ट्रांच्या उच्चायुक्तांच्या वार्षिक अहवालावरील चर्चेदरम्यान पाकिस्तान आणि इस्लामिक सहकार्य संघटन यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यानंतर संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी प्रत्युत्तर दिलं। राजनैतिक चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमधील संघर्ष थांबला पाहिजे असा आग्रह इराणनं धरल्यानं अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि इराणचे वरिष्ठ वार्ताकार यांच्यात स्वित्झर्लंडमध्ये नियोजित असलेली चर्चा पुढे ढकलावी लागली आहे। या पार्श्वभूमीवर अमेरिका, कतार आणि इराण यांच्यादरम्यान काल संध्याकाळी झालेल्या राजनैतिक प्रयत्नांनंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात काही प्रमाणात युद्धविराम लागू झाला आहे। बँका, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या आणि कर्जदार यांच्यातील संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली असून मोठ्या प्रमाणावरील कर्ज थकबाकीची प्रकरणं ज्या पद्धतीने निकाली काढली जातात त्या पद्धतींबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची एकंदर 1,500 कोटी रुपयांची कर्ज 2 एसेट रिकग्निशन कंपन्यांमार्फत केवळ 73,50,00,000 रुपयात निकाली काढण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतर संबंधित पक्षांना नोटीस बजावली आहे। चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने काल दिला। न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए एस चंदूरकर यांच्या खंडपीठाने स्पष्ट केलं की चालण्याचा अधिकार हा प्राथमिक स्वरूपाचा असून मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा त्याला प्राधान्य दिलं जावं। शाळेत जाताना 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता। या वाहन अपघातातील नुकसान भरपाईच्या खटल्याच्या संदर्भातील प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं काल हे स्पष्ट केलं। राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या वतीने उद्या होणारी पदवीपूर्व नीट यूजी पुनर्परीक्षा सुरळीत, निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे। ही परीक्षा भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 22 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेतली जात आहे। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना आज चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे। यजमान संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका आधीच खिशात घातली असून आता या 3 सामन्यांच्या मालिकेत संपूर्ण यश मिळवण्याचं उद्दिष्ट असेल। पश्चिम बंगालमध्ये मान्सून सक्रिय होत आहे। या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। जम्मू काश्मीर, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण आणि उत्तर कर्नाटक या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळ होण्याची शक्यता आहे। दरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यामध्ये आज उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पंतप्रधान आजपासून ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी विविध ठिकाणी योग कार्यक्रमांचं आयोजन। 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाची पायाभरणी आणि भारत अफगाणिस्तान दरम्यान आज तिसरा आणि अंतिम 50 षटकांचा क्रिकेट सामना। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 8:40 होत आहेत। वेळ झाली आहे भावगीतांचा कार्यक्रम भावधारा ऐकण्याची। सुरुवातीला ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरात मधुकर झणकर यांचं गीत।

0: उल्हास केणी यांच्या स्वरात कल्याणी इनामदार यांचं गीत आपण ऐकत होतात आणि या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 वाजून आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

श्रोते हो, आमच्या आकाशवाणीच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळामध्ये सकाळचे 9 वाजतायत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई, क्रमशः वाचन भाग 41.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा आज ऐकूया दुसरा भाग.
1: माझगावच्या इतिहासाची थोडक्यात उजळणी केल्यावर आपण आता या बेटाला माझगाव हे नाव कसं मिळालं असावं याचा विचार करू. सुरुवात करताना प्रचलित व्युत्पत्ती पासून करू. माझगाव या नावाच्या दोन व्युत्पत्ती प्रचलित आहेत. पहिली म्हणजे इथे मिळणाऱ्या विपुल माशांमुळे या बेटाला मत्स्यग्राम म्हणत आणि या मत्स्यग्राम शब्दाचा अपभ्रंश होत होत पुढे मच्छग्राम, मासेगाव आणि शेवटी माझगाव असं नाव रूढ झालं. ही दुसरी व्युत्पत्ती सांगितली जाते ती म्हणजे माझ गाव या शब्द प्रयोगापासून या बेटाला माझगाव हे नाव पडलं.
2: वरवर पाहता या दोन्ही व्युत्पत्ती पटण्यासारख्या आहेत आणि त्या जनमानसात रूढही झालेल्या आहेत. मात्र थोडा अधिक विचार केला असता त्या तेवढ्याशा चपखल बसत नाहीत असं लक्षात येतं. आता मला असं का वाटतं त्यामागे कारणही आहेत. पहिली व्युत्पत्ती सांगते की या बेटावर मासे मुबलक मिळत किंवा हा कोळ्यांचा गाव म्हणून या बेटाला मत्स्यग्राम म्हणत आणि तेच नाव कालांतरानं माझगाव म्हणून प्रचलित झालं. ही व्युत्पत्ती नीट विचार केला तर पटण्यासारखी नाही. हो, कारण मुंबईच्या सर्वच बेटांवर मूळ वस्ती कोळ्यांची होती आणि मुख्य धंदा मासेमारीचाच होता. मग त्या बेटांनाही मत्स्यग्राम किंवा तत्सम नाव न पडता मुंबई, परळ, माहीम, वरळी अशी वेगवेगळी नावं का पडली? ह्याचं उत्तर ही प्रचलित व्युत्पत्ती देत नाही.
1: ही व्युत्पत्ती न पटण्याचं दुसरं कारण म्हणजे कोणत्याही ठिकाणाला नाव कशावरूनही प्राप्त होवो ते असतं तिथल्या रहिवाशांच्या किंवा तिथल्या राज्यकर्त्यांच्या भाषेतलं किंवा बोलीतलं.
2: अगदी बरोबर.
1: मग ते त्या ठिकाणच्या एखाद्या वैशिष्ट्यावरून पडलेलं असो किंवा आणखी कशावरूनही. मत्स्यग्राम हा शब्द संस्कृत. माझगावातली मूळ वस्ती जर कोळ्यांची असेल आणि ती होतीच तर ते संस्कृत कसं बोलतील हा प्रश्न पडतो. प्रत्येक ठिकाणच्या कोळ्यांची स्वतःची अशी बोली आहे. आजही ती बोली बोलली जाते. मग त्यांनी स्वतःच्या गावाला स्वतःच्या भाषेतला शब्द न योजता त्यांना ज्या भाषेचा गंधही नाही त्या भाषेतला शब्द आपल्या गावाला का दिला असावा असाही प्रश्न उभा राहतो.
2: बर, अन्य कुणी या बेटाला मत्स्यग्राम असा शब्द दिला असं गृहित धरलं तर मग कुणी आणि केव्हा असे प्रश्न निर्माण होतात. संस्कृत ही शिक्षितांची भाषा आणि ज्ञात इतिहासानुसार 13व्या शतकात जे शिक्षित राजा बिंबासोबत मुंबई माहीमला आले त्यांची वस्ती मुख्यत्वे माहीम आणि परळ बेटांवर होती. राजा बिंबाची कथा सांगणाऱ्या महिकावतीची बखर या पुस्तकात परळचा उल्लेख आहे, भायखळ्याचा आहे, वाळकेश्वरचा आहे, साष्टीतल्या वांद्र्याचा आहे, जुहू वेसाव्याचा आहे, मात्र माझगावचा नाही. या बखरीत मुंबई, ठाणे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरच्या 396 गावांची नावं दिली आहेत. त्यातल्या 263व्या क्रमांकावर माझगावचा उल्लेख आहे पण ते माझगाव नेमकं कुठलं ते दिलेलं नाही. माझगाव हे नाव मत्स्यग्राम या शब्दापासून आलं असं क्षणभर गृहित. तर मग पुणे, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्ह्यात माझगाव नावाची गावं आहेत. या तिन्ही जिल्ह्यांचा समुद्राशी आणि म्हणून त्यात मिळणाऱ्या मासळीशी दुरान्वयानंही संबंध नाही. मग ती नावं कशी काय पडली या प्रश्नावर निरुत्तर व्हावं लागतं. नाही म्हणायला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्याचा समुद्राशी संबंध आहे त्यामुळे त्या तालुक्याला संशयाचा फायदा देता येईल.

0: माझगाव या शब्दाबद्दल दुसरी व्युत्पत्ती समोर येते ती माझगाव या शब्दाची. पण हे अजिबातच पटण्यासारखं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला आपापला गाव प्रिय असतो आणि दरवेळी आपण आपल्या गावाचा उल्लेख माझगाव असाच करत असतो. म्हणून काही आपल्या गावाचं नाव माझगाव असं होत नाही. त्यामुळे ह्या व्युत्पत्तीकडे सपशेल दुर्लक्ष करणं योग्य. माझगाव हे नक्कीच मत्स्यग्राम किंवा माझा गाव या शब्दांवरून आलेलं नाही. त्यामुळे मुंबईतल्या माझगावचं माझगाव हे नाव कसं प्राप्त झालं असेल याचा शोध घेताना त्यामागे काहीतरी वेगळी गोष्ट किंवा गोष्टी कारणीभूत असाव्यात याबद्दल खात्री पटत जाते.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून. म्हणजे सन 1534 पासून मुंबईच्या इतिहासात माझगाव ठळकपणे येत जात. या बहुतेक सगळ्याच पुस्तकांचं लेखन स्वातंत्र्य पूर्व काळात झालेलं आहे, त्यामुळे ते अर्थातच इंग्रजी भाषेतली आहेत. त्यापैकी एखाद दुसऱ्या पुस्तकाचा अपवाद वगळता इतर सगळ्या पुस्तकातून माझगाव या शब्दाचं स्पेलिंग MAZAGON असं केलं गेलेलं आहे. त्याचा मराठी उच्चार माझा गॉन, माझा गोन, माझगोन असे होऊ शकतात. आता ही पुस्तकं वाचताना त्यात आलेल्या माझगावच्या स्पेलिंगकडे सुरुवातीला काही लक्ष जात नाही. आपण सवयीनं माझगाव किंवा माझगाव अशीच ती स्पेलिंग्स वाचतो. पण पुढे पुढे माझगावचं MAZAGON हे स्पेलिंग लक्ष वेधून घेऊ लागतं.

माझगाव हे नाव आलं कुठून याविषयीच्या गोष्टीचा आज आपण ऐकत होतो दुसरा भाग. उद्या ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

9:10 होत आहेत. वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार ऐकण्याची. मोरिया या चित्रपटातलं गीत ऐकूया. फरीद साबरी आणि अवधूत गुप्ते यांनी गायलेलं, संदीप खरे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार आहेत मिथिलेश पाटणकर.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
1: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
2: पण आजी तुझ्या नावे
3: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
0: शुभ बोला हो.
1: काय
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: श्रोते हो, शंकर महादेवन या प्रसिद्ध गायक संगीतकारांनी एकदा म्हटलं होतं की संगीतातले अनेक प्रकार जे आहेत ते मराठी भाषेमध्ये जेवढे आहेत तेवढे इतर कुठच्या भाषेमध्ये फारसे नाही आहेत, फार कमी आहेत. आणि आत्ताच त्याचा प्रत्यय आला कव्वाली. हा प्रकारसुद्धा आपल्याकडे कमी आहे पण हाताळला गेलेला आहे. काही चित्रपटांमध्ये सुद्धा हा प्रकार वापरला गेलेला आहे. त्यातलीच काही गाणी आपण आज ऐकणार आहोत. या पुढील गीतही याच स्वरूपातलं आहे, कव्वाली या प्रकारातलं. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं अर्शद मोहम्मद, दिव्या कुमार आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं, समीर सामंत यांचं गीत, संगीतकार अर्थात शंकर एहसान लॉय.

यानंतर ऐकूया झुंज या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं. यामध्ये आपल्याला कव्वालीतली जुगलबंदी सुद्धा ऐकायला मिळेल.

0: साडेनऊ वाजलेले आहेत. ऐकूया कार्यक्रम स्वरांजली.
1: सादर करत आहोत सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. आजच्या स्वरांजली कार्यक्रमात सादर करतोय कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. गीत ऐकण्यापूर्वी कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं मनोगत.

0: उगत ऐकूया.
1: उन्हाच्या काहिलीचा कळस होतो. तापलेल्या धरणी मायेचा आणि तिच्या लेकरांचा आर्तस्वर आभाळाला भिडतो. उन्हा तान्हात घामाच्या धारात काळ्या आईच्या उदरात बी पेरण्याची एकच धांदल उडते. नांगरणे, कोळपणे आणि पेरणे सगळी कामं करता करता ओठांवर गाणी असतात विठ्ठलाची. नजर आभाळाकडे लागलेली, कृष्ण मेघांकडे. पांडुरंगा, निळभोर निरभ्र आकाश काळ्या ढगांनी भरून जावं ही प्रार्थना सावळ्या विठाई माऊलीकडं. विठुराया, तो पांडुरंग कनवाळूए, दयाळूए. सावळा मेघ आणि पांडुरंग दोघेही सारखेच नाही का? कृपेची बरसात करणारे. पावसाचा प्रत्येक थेंब अमृता समानच, नवसंजीवन देणारा. व्याकुळल्या मातीत आणि भक्तांच्या भावभोळ्या मनात आशेचा अंकुर फुलवणारा, नवी उमेद जागवणारा. पेरणी झाल्यावर हे हिरवे पोपटी लवलवणारे अंकुर पाहून कृतज्ञतेनं हात जोडले जातात. टाळ मृदुंगाचा नाद देवळाच्या गाभाऱ्यात घुमतो. अबीर गुलाल कपाळी लागतो. भजनाच्या लयीत, भक्तीच्या धुंदीत, आपल्याच नादात प्रत्येक वारकरी गाऊ लागतो. विठूचा गाभारा स्वरांनी भरून जातो. असा हा सारा प्रवास गाऊ विठ्ठलाची गाणी म्हणत सोपा होऊन जातो, सोपा होऊन जातो. निळ्या आभाळी सावळा मेघ, निळ्या आभाळी सावळा मेघ, तसा पंढरपुरी सखा पांडुरंग. अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, अमृत वर्षाव दोहोंचा धर्म, भावभोळ्या भक्तीचे ते जाणत आतवर्म. व्याकुळते माती, व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. व्याकुळते माती, भक्तांच्या डोळ्यात कनवाळो विठुराया करी मेघांची बरसात. अंकुरले बीज, अंकुरले बीज, झाली आता पेरणी. भक्तांच्या मनी फुटे आशेची पालवी. गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी, गाऊ विठ्ठलाची गाणी.

स्वरांजली या कार्यक्रमात आपण ऐकत होता कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं गीत. हे गीत संगीतबद्ध केलं होतं आशुतोष कुलकर्णी यांनी आणि संगीत संयोजन होतं मिलिंद गुणे यांचं. गायक कलाकार होते सावनी रवींद्र आणि धनंजय पवार. वादक कलाकार हार्मोनियम अथर्व कुलकर्णी, तबला पद्मनाभ जोशी, पखवाज प्रसाद जोशी, तालवाद्य उद्धव कुंभार, सतार प्रसाद गोंदकर, गिटार आकाश कुलकर्णी, कीबोर्ड मिलिंद गुणे आणि आमोद कुलकर्णी, कोरस आसावरी गोडबोले, मोहिनी मिस्त्री, अनिकेत हुमरे आणि नितीन पवार. निर्मिती सहाय्य नेहा वैशंपायन आणि स्वाती प्रभुमिराशी. सादर करते गौरव शिंपी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कुमार गंधर्व यांच्या स्वरात संगीत एकच प्याला या नाटकातलं विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं नाट्यपद, संगीत बाई सुंदराबाई यांचं. यानंतर ऐकूया रजनी जोशी यांच्या स्वरात गोविंदराव टेंबे यांनी रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संगीत पटवर्धन या नाटकातलं हे नाट्यपद.

नाट्यप्रयोग कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया संगीत स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत शिवानंद पाटील यांच्या स्वरात.

या गीताबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10 वाजलेले आहेत. वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीत गीतबहार ऐकण्याची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बन्या बापू या चित्रपटातलं अमित कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत, संगीतकार ऋषिराज.

कवर्यानो यात जेवडी ताकत पहा एक भार येई कसा चोर बायको ती थांबेल थन थन थन बायक नोया चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी न

तोतया आमदार या चित्रपटातलं दिलराज कौर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. संगीत राम कदम यांचं.

श्रोते हो, आत्तापर्यंत तुम्ही जी दोन गाणी ऐकली ते एकामध्ये चिवड्याचा उल्लेख होता, एकामध्ये बोराचा उल्लेख होता. आता ऐकूया मुंबईच्या केळवालीचं गाणं, म्हणजे पांडू हवालदार या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं, राजेश मुजुमदार यांचं गीत, संगीतकार राम कदम.

यानंतर ऐकूया धाकटी बहीण या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश केवडकर याचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: चंडर
1: या अरे एकदा खा तर पुन्हा पुन्हा याल। आइए बाबू जी आइए।
2: आवने बाबा आवने।
1: ओ साई ओ सदाजी येथे आ, भेदभाव नाही।

बोलवाहू बोला बोलवा मस्त भेड़ाहू माजी मस्त भेड़। यानंतर ऐकूया सर्वसाक्षी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत भास्कर चंदावरकर यांचं।

ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं, कृष्णा कल्ले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

0: Jug.
1: गीत बहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया हमाल दिल धमाल या चित्रपटाचं शीर्षक गीत सुरेश वाडकर विनय मांडके आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या स्वरात गीत विवेक आपटे यांचं संगीतकार अनिल मोहिले

हमाल दे धमाल या चित्रपटातील गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

साडेदहा वाजलेले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित मदन मिश्रा यांचं तबलावादन, ताल, तीन ताल. त्यांना हार्मोनियमवर लहरा संगत, हार्मोनियमची लहरा संगत अतुल फडके यांची. तर ऐकूया पंडित मदन मिश्रा यांचं तबलावादन, ताल, तीन ताल.

हमारे उस्ताद की चीज है।

हमारे चाचा जी की चीज

धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर धर

धरक दादा धरक दादा धरक दादा धरक दादा धरक

0: पंडित मदन मिश्रा यांच्या तबला वादनात ताल तीन ताल श्रोते हो आपण ऐकलात. यांना हार्मोनियम लहरा साथ केली होती अतुल फडके यांनी. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आज शास्त्रीय संगीत आपण ऐकलं, शास्त्रीय वाद्य संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: सकाळचे 11 वाजत श्रोतेहो ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू, आणि 11:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोत्या हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्माईल प्लीज या चित्रपटासाठी रोहन प्रधान यांच्या स्वरातील हे गीत आहे. मंदार चोलकर यांचं संगीतबद्ध केलंय रोहन यांनी.

0: श्रोते हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
1: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
2: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
3: येस, प्रॉमिस.
1: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
2: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: विश्रांतीनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उर्फी या चित्रपटासाठी ऋषिकेश कारमेरकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे. मंगेश कानगे यांचं आणि संगीतबद्ध केलंय चिनार महेश यांनी.

तू ही रे या चित्रपटासाठी अमित राज आणि बेला शिंदे यांनी गायलेलं हे गीत होतं गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलं होतं अमित राज यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया निखिल डिसोजा आणि शाल्मली कोलगडे यांच्या स्वरातील हे गीत आहे मंगेश कांगे यांचं, संगीतबद्ध केलंय चिनार महेश यांनी. चित्रपट टाइमपास 2.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया फुलराणी या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी.

श्रोते हो, आता कार्यक्रमातील शेवटचं गीत बटरफ्लाय या चित्रपटासाठी वैशाली म्हाडे यांच्या स्वरातील हे गीत आहे. वैभव जोशी यांचं संगीतबद्ध केलंय शुभजित मुखर्जी यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 11:40 होत आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशुदास यांच्या स्वरातील यशवंत देव यांचं हे गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी,
1: हे तुझ्या नावे. आणि हे
2: माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी, तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
8: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
7: अमृत कलश.
8: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
7: अंजली अनिल जक्कनवार
8: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
9: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
7: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
8: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
7: तेव्हा ऐकायला विसरू नका
8: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
7: अमृत कलश.
10: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026

0: 24 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते, आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दशरथ पुजारी यांच्या स्वरातील हे गीत आहे, सुरेश भट यांचं.

पौर्णिमा मोडक यांच्या स्वरातील मधुकर कुलकर्णी यांचं गीत श्रोतेहो आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीची वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजतात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: सखींनो, योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर मन आणि आत्म्याला जोडणारा एक सुंदर सेतू. आज जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस लाखो लोकांच्या जीवनात आरोग्य आनंद आणि सकारात्मकता घेऊन आलाय. पण श्रोते हो मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय, विचार करा. याचं उत्तर तर तुम्हाला कार्यक्रमातच मिळणार आहे, आणि नाहीच मिळालं तर या प्रश्नाचं अचूक असं उत्तर कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला मी सांगणारच आहे. तेव्हा मैत्रिणींनो, आता आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: सर, गेल्या काही वर्षात आपण बघतो की 21 जून हा योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या देशामध्ये साधारणपणे 2015 पासून साजरा व्हायला सुरुवात झाली, तर या दिवसाबद्दल काय सांगाल?
2: सर, 2015 पासून आपल्या देशातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये योग दिवस हा 21 जूनला साजरा करण्याची परंपरेला सुरुवात झाली. आणि एक योग शिक्षक आणि योगाचे जे योगाचार्य आहेत पूर्ण भारतातील, त्यांच्यामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आणि या दिवसाच्या निमित्ताने योग हा घराघरापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटतं की हा सध्या योगाचा सुवर्ण काळ असा म्हणावा लागेल, कारण की आतापर्यंत जी साधना ही भारतापर्यंत सीमित होती तिने समुद्र ओलांडलाय आणि देश विदेशामध्ये योग दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायला सुरुवात झाली. कारण की योग हा कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा असा भेदभाव न करता हा पूर्ण मानवासाठी आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच कदाचित यंदाची जी योग दिवसाची थीम आहे ती योगा फॉर ह्युमॅनिटी आहे.
1: सर, योग हा मानवी जीवनासाठी फार आवश्यक आहे, पण योग करण्याच्या काही पद्धती असेल, त्याचे काही प्रकार असतात का?
2: योगाचे अशा वेगवेगळे प्रकार आहेत. भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे, कर्म योग आहे. आणि जर तुम्ही श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन केलं तर या सर्व योगाचं एक परिपूर्ण ज्ञान तुम्हाला श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून तर मिळणारच आहे. परंतु योगाचं खरं ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर वेद, उपनिषद, श्रीमद भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांमधून जे काही योग आला आहे त्याचा जो निचोड आपण म्हणूया, ते सर्वात अगोदर महर्षी पतंजलींनी त्याची निर्मिती केली आणि हा वेद आणि उपनिषदांमधला योग त्यांनी एकत्र केला पतंजली योग सूत्रामध्ये. त्यानंतर घेरंड ऋषींनी घेरंड संहिता लिहिली, हठयोग स्वामी सातवाराम यांनी हे ग्रंथ लिहिले आणि मग या योगाला एक शास्त्र म्हणून मान्यता मिळाली. फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून योग हा एक फिलॉसॉफी आहे. आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अष्टांग योग आहेत, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी पर्यंतच्या.
1: सर, तुमच्या बोलण्यातून असं जाणवलं की योग हा आपल्या पौराणिक ग्रंथामध्ये होता, मग अध्यात्म आणि योग याचा काही संबंध आहे?
2: खूप जवळचा संबंध आहे. जर तुम्हाला अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला योग साध्य करावाच लागणार आहे. आणि मी पुन्हा तुम्हाला भगवद्गीता याच्याकरता सांगतोय की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाला हाच सल्ला दिला होता की योगी हो, योगी झाल्यावरती तुझ्या मनातले सगळे प्रश्न सुटतील आणि तुला एक शाश्वत मार्ग सापडेल. आणि भगवद्गीतेचाच अजून एक कोट देतो की योगाचा जर परिपूर्ण अर्थ आपल्याला विचारात घ्यायचा आहे की योग म्हणजे काय, अनेकांचे अनेक प्रश्न असतात. सर्वात कॉमन प्रश्न आहे अनेक लोकांचा की योग म्हणजे नेमकं काय, तर भगवद्गीता असं म्हणते योग कर्मसु कौशल्यम, अर्थात तुम्ही जे कर्म करत आहात त्या कर्मामध्ये तुमचं कौशल्य येणे, कौशल्य रीतीने तुम्ही ते कर्म करणे, आसक्ती न ठेवता कर्म करणे म्हणजेच योग म्हटलेलं आहे. मग डॉक्टर असो, वकील असो, इंजिनियर असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, विद्यार्थी असो, गृहिणी असो, प्रत्येकाच्या जीवनाशी हा योग निगडित आहे.

0: प्रत्येकाच्या कर्माशी योग निगडित आहे, म्हणून अध्यात्म आणि योगाचा फार जवळचा संबंध आहे. पुन्हा सांगेल की अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला आपल्या चित्तावरती आपल्या मनावरती नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मग महर्षी पतंजली म्हणतात योग चित्त वृत्ती निरोधः, तुमच्या चित्ताच्या वृत्तींचा निरोध करण्यासाठी योग आहे.
1: बरोबर.
0: स्वामी सत्वाराम असं म्हणतात की मन आणि प्राण यांची एकी म्हणजे योग.
1: बर.
0: आत्मा आणि परमात्म्याची एकी म्हणजे योग. म्हणजे एकरूप होणे. त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत, जशी पाण्यामध्ये मीठ टाकल्यावरती मिठाचं अस्तित्व उरत नाही, ते एक जीव होऊन जातं पाणी आणि मीठ. त्याप्रमाणे तुमच्या मनाला तुमच्या आत्म्याशी, आत्म्याला परमात्म्याशी एकरूप होणे, एक जीव करून घेणे म्हणजेच योग आहे. आणि म्हणून योग आणि अध्यात्म हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत.
1: सर, शरीरावर किंवा मनावर नियंत्रण म्हटलं की श्वासाचं प्रमाण आलं, आणि प्राणायाम आणि योग यामध्ये फरक आहे का?
0: अजिबात नाही. मी आता जसं तुम्हाला सांगितलं की अष्टांग योगामध्ये म्हटलंय की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या ज्या पायऱ्या आहेत तशा आसन करून शरीर दृढ झाल्यानंतर, सुदृढ झाल्यानंतर मनाला नियंत्रित करण्यासाठी प्राणायाम सांगितलेला आहे. मी वारंवार तुम्हाला ग्रंथाचे कोट देईल, कारण की आपल्या ग्रंथांमध्ये खूप सुंदर याचं वर्णन केलेलं आहे. स्वामी सातवाराम असं म्हणतात, चले वाते चलम चित्तम, निश्चले निश्चलम भवेत. अर्थात जसा तुमचा श्वास चालेल तसं तुमच्या मनाची स्थिती असेल. आणि मनाला जर लय करायचं आहे, मनावर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे, तर तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल, तर तुम्ही तुमचं मन नियंत्रित ठेवू शकतात, म्हणून प्राणायाम सांगितलेले आहेत.
1: सर, योगाची काही आसनं असतात?
0: भगवान आदिनाथ महादेव म्हणजे योगाचे खरे रचयिता, प्रथम उद्गाता किंवा योगाचे परमगुरु आपण म्हणू की ज्यांनी योगशास्त्राची निर्मिती केली, तर या योगशास्त्राचे निर्मितीकार जे आहेत ते भगवान शिव यांना मानलेलं आहे.
1: बर.
0: आणि त्यांनी 84 आसनांचा उल्लेख केलेला आहे की मनुष्याने ही 84 आसनं करावीत. त्यात स्वामी सत्वारामांनी त्यापैकी 15 आसनांना महत्व दिलं, महर्षी गेरंड्यांनी 32 आसनांना महत्व दिलं.
1: बर.
0: तर पतंजल म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, जे स्थितीमध्ये तुमची स्थिरता आणि सुखकारकता असेल ते तुमचं आसन. मग आजच्या युगाचा जर विचार केला, आता ही ग्रंथ फार पूर्वी पुरातन लिहिल्या गेलेत, जवळपास 2000 वर्षा पहिले, 500 वर्षा पहिले ही सगळी ग्रंथ लिहिल्या गेली.
1: बरोबर.
0: आता 21वं युग सुरू आहे, विज्ञानाचे युग सुरू आहे. मग या विज्ञानाच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण सर्वसामान्य लोकांना याबद्दलचं आपण महत्व सांगतो, पटवून देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस हे सर्व लोक याची पुरावे मागतात. उदाहरणार्थ सांगतो की पवनमुक्तासनासारख्या एखाद्या छोट्या आसनामुळे वायुविकार दूर होऊ शकतात, मग याचे काय पुरावे आहेत? ग्रंथात सांगितलंय म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षामध्ये हे खरं होतं का? म्हणून वैज्ञानिक पुरावे देण्यासाठी सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप साऱ्या संस्था कार्यरत आहेत. कैवल्य धाम सारखी एक संस्था आहे की जी वैज्ञानिक दृष्टिकोनातून आसनांचे पुरावे देते. योग मीमांसा सारखे असे अनेक नियतकालिक सध्या योगावरती निघत आहेत. आणि मग वयोमानानुसार, प्रकृतीनुसार काही आसनं आहेत की जी केली पाहिजे. लहान मुलांना तुम्ही जर योगा शिकवायचं म्हटले तर त्याची पण एक वयाची अट आहे, म्हणजे जवळपास 12-13 वर्षानंतरच्या मुलाला, 14 वर्षाच्या मुलाला तुम्ही योग शिकवू शकतात. वयस्क लोकांसाठी, ज्यांचं वय झालं आहे, ज्यांची फ्लेक्झिबिलिटी ज्याला आपण म्हणतो ती जर कमी असेल, त्यांना काही अस्थींचे विकार असतील, तर अशा लोकांसाठी सूक्ष्म क्रिया सांगितल्या आहेत. प्राणायाम हा सर्वांना चालण्यासारखं आहे, तर प्राणायाम सुद्धा कसे केले पाहिजे? तर शांत बसून आणि शांततेने श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करून तुम्हाला प्राणायाम करायचे आहेत. तर निश्चितच आसनं खूप साऱ्या प्रकारची आहेत, पण ती वयोमानानुसार करावी, आपल्याला झेपेल, आपल्या प्रकृतीनुसार करावी असा मी आपल्या माध्यमातून नक्की सल्ला देईल. बऱ्याच वेळेस असं होतं आणि माझ्या बघण्यात पण आलंय की आपला शेजारचा व्यक्ती कशा प्रकारचं आसन करतो तसाच अट्टाहास आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण अशा वेळेस आपण हे नक्की विसरतो की त्याच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये फरक आहे, त्याच्या शरीराची रचना माझ्या शरीराची रचना वेगळी आहे. तो जे काही आसन करू शकतोय कदाचित आपल्याकडनं होणार नाही, पण आपण तसा अट्टाहास करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी मसल्स इंजर्ड होऊ शकतात, कुठेतरी त्रास होऊ शकतो, याचा पण विचार केला गेला पाहिजे. तर एकंदरीत वयाच्या अनुषंगाने आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे आपण आसनांची निवड करावी, आणि हे करत असताना योग्य गुरु यांचं मार्गदर्शन आपण घ्यायलाच हवं.
1: योग्य पद्धतीने जर योग केला तर त्याचे काय फायदे होतात?
0: जर तुम्ही योग्य पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने जर योगाचा अवलंब केला तर पहिले तुमचे शरीर स्वास्थ्य मिळतं. तुमच्या शरीरामध्ये असलेले वात, पित्त, कफ या तीनही प्रकारच्या दोषांवर तुम्ही नियंत्रण मिळवतात. शिवाय मानवाच्या शरीरामध्ये असलेले जे सप्तधातू आहे, रस, रक्त, अस्थि, मेद, मज्जा, शुक्र, या सातही धातूंना पुष्ट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे, योगामध्ये आहे. शरीर स्वास्थ्यानंतर मानसिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि मानसिक स्वास्थ्य करून साधकाने जर साधन निरंतर ठेवली तर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धींची सुद्धा प्राप्ती होऊ शकते, इतकं योगशास्त्र हे महान आहे. योगामध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर विश्वास ठेवा, योगासाठी तुम्ही जितकी वेळ द्याल ना त्यापेक्षा कई पटीने योग तुम्हाला पुन्हा परत करणार आहे. तुमचं स्वास्थ्य तुम्हाला देणार आहे, तुमचं आयुष्य तुम्हाला देणार आहे, तुमच्या भावनांवर तुमच्या मनावरती नियंत्रण ठेवण्याची कला तुम्हाला योग देणार आहे. धन्यवाद.
2: योगामधील आसनं आणि त्यांचे प्रकार याविषयी कृणाल महाजन यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत मैत्रिणींनो आता आपण ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते. घर, नोकरी, मुलांचा सांभाळ आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना ती अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. अशावेळी संतुलित आहार आणि नियमित योग तिच्या आयुष्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. योग मनाला शांतता, सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो. योगामुळे शरीर लवचिक राहतं, ताणतणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची विजय भुयार यांनी घेतलेली मुलाखत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार सर,
1: आणि आमच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद सर.
1: सर्वप्रथम मॅडम मला हे सांगा की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणूस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जातो आणि सतत धावपळ करत असतो, तर त्याला त्याचं शरीर तंदुरुस्त राखण्यात किंवा त्याच्या शरीराचं स्वास्थ्य राखण्यात योग मदत करू शकतो.
2: सध्याचं खरंच जीवन जसं तुम्ही म्हटलं तसं धावपळीचं झालेलं आहे.
1: बरोबर.
2: आणि खरं पाहिलं तर हुने देखील हेल्थची व्याख्या हीच केलेली आहे की हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, इंटलेक्च्युअल, इमोशनल अँड सोशल वेलबिईंग अँड नॉट मिअरली ऍबसेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फर्मिटी. अर्थातच आपलं जे हेल्थ आहे किंवा आपलं जे आरोग्य आहे ते म्हणजे केवळ शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नाही, तर हुने त्यात इतरही म्हणजे जसे स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक, इंटलेक्च्युअल, इमोशनल, भावनिक आणि सामाजिक सुद्धा त्यात ऍडिशन केलेले आहेत. तर योगाचा ह्या सर्व आस्पेक्टवर खूप छान आपण उपयोग होऊ शकतो. योग म्हणजे केवळ आसनं करणं किंवा प्राणायाम करणं म्हणजे योग नाहीये. तर योग हा आपल्या आपण दैनंदिन जीवनात उतरवायला पाहिजे आहे. ऍज अ दिनचर्या आपण योग आपल्या जीवनात जर उतरवला तर आपण ह्या सर्व गोष्टींवर आपलं स्वास्थ्य जे आहे ते टिकवून ठेवू शकतो.
1: साधारणतः योगासनं करण्यासाठी आपण जो आहार घेतो त्या आहारानंतर किती काळानंतर योगासनं करायला हवी किंवा आहाराच्या अगोदरची किंवा आहाराच्या नंतरची योगासनं असा आपण असे प्रकार करू शकतो का?
2: कोणतेही आसनं किंवा कोणताही व्यायाम हा आहार घेण्याच्या पूर्वी म्हणजे अनशनपोटी करावा असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमचं पोट रिकामं असताना कोणतेही आसनं, व्यायाम किंवा आसनं केले तर त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या रीतीने करू शकतात. त्याच्यामुळे शक्यतो आहार घेण्यापूर्वीच योगासनं करावीत किंवा व्यायाम करावा. फक्त आहार घेतल्यानंतर एक वज्रासन असं आसन आहे की जे तुम्ही आहारानंतर लगेच करू शकतात, ज्याच्यामुळे तुमची पचन शक्ती सुधारते, तुमचं खाल्लेलं अन्न पचन होतं व्यवस्थित. त्याच्यामुळे तेवढं एकच आसन तुम्ही खाल्ल्यानंतर करू शकतात. आणि साधारण जेवणानंतर जर तुम्ही म्हणाल तर साधारण 5 ते 6 तासांचा गॅप निश्चित हवा. तेवढ्या वेळात आपलं अन्न पचायला मदत होते. अन्न पचन झालेलं असल्यामुळे आपल्या शरीराला लाघवता येते, म्हणजे शरीर लघु झालेलं असतं आणि आपण आसनं चांगल्या प्रकारे करू शकतो.
1: एखाद्या वेळेस अजीर्ण होते, अन्न पचल्या जात नाही किंवा जड अन्न जाते, तर या जड आहाराचा आपल्या योग अभ्यासावर परिणाम होऊ शकतो?
2: निश्चितच. कारण जेव्हा तुम्ही आसन करतात किंवा आसनाची जी स्थिती तुम्हाला प्राप्त करायची असते तेव्हा तुमचं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे शक्यतोवर योगा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा उठल्यानंतर प्रातःकाळी करण्यासाठी सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा अजीर्ण असतं किंवा अपचन असतं तेव्हा तुम्हाला ती जी स्थिती आहे, शारीरिक स्थिती आहे, ती तुम्ही त्या लेवलपर्यंत म्हणजे जे योगाची जी पोझिशन सांगितलेली आहे तम स्थिती तुम्हाला प्राप्त करता यायला पाहिजे, ती नाही तुम्ही करू शकत. त्याच्यामुळे अपचनाचा आणि त्याचा निश्चितच त्रास होतो.
1: योगाने किंवा व्यायामाने आपली शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य साधलं जातं, पण शारीरिक तंदुरुस्ती किंवा शारीरिक स्वास्थ्य म्हणजे संपूर्ण आपलं तंदुरुस्त असं म्हणू शकत नाही. मनाचं स्वास्थ्य तरी कुठेतरी आवश्यक असतं. ते योगाद्वारे साधल्या जाऊ शकते का?
2: योगाची व्याख्याच ही आहे की योगश्च चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे काय तर जोडणे.
1: बरोबर.
2: जो आपल्याला परमात्म्याशी किंवा त्या अत्युच्च शक्तीशी जोडतो तो योग आहे.
1: बरोबर.
2: आपण जोडलं कशाद्वारे जातो तर

0: मनाच्या शक्तीद्वारे आपण परमात्म्याशी जोडले जातो. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य किंवा तुमचं आध्यात्मिक आरोग्य, आत्मिक समाधान, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योगाने साध्य करता येऊ शकतात. अष्टांग योग त्याच्यासाठी सांगितलेला आहे. अष्टांग योगात 8 अंगांचा विचार केलेला आहे. त्यात फक्त शारीरिकच नाही तर मानसिक, आध्यात्मिक सगळ्या विकासाचा त्यांनी, पतंजली ऋषींनी त्यात त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच सर, मनासाठी योगासारखा उत्तम पर्याय नाहीये दुसरा.
1: सर्वात शेवटी तुम्ही योग प्रशिक्षक आणि आयुर्वेद तज्ञ म्हणून संतुलित आहार हा कसा असावा याबद्दल काय सांगा?
0: संतुलित आहारात सर्वात महत्वाची गोष्ट, जे आजकाल फास्ट फूडकडे सगळं पुढची पिढी चालली आहे, तर ते फास्ट फूड बंद होणं खूप गरजेचं आहे. आता काळानुसार आपण टोटली बंद नाही करू शकत, कारण काही गोष्टींना लिमिटेशन्स आहेत, काही गोष्टी ऍक्सेप्टही कराव्या लागतात. त्याच्यामुळे वन्स इन अ व्हाईल, 15 दिवसातनं, 8 दिवसातनं एकदा ठीक आहे. पण जर तुम्ही रोजच पॅक फूड खाता आहेत, रोजच फास्ट फूड खातायत, तर ते चुकीचं आहे. शक्यतो अन्न हे ताजं असावं, म्हणजे सकाळी बनवलेलं अन्न सकाळी खावं आणि रात्री तयार केलेलं रात्री खावं. फ्रीज मधलं अन्न जेवढं शक्य आहे तेवढं टाळावं. त्याच्यानंतर वरण भात, भाजी, पोळी असा चौरस आहार असावा. आणि सगळ्यात महत्वाचं, सीझनल फळभाज्या, पालेभाज्या आणि फळं हे याचा आहारात जरूर समावेश असावा. जनरली आजकाल काय होतं, वर्षभर सगळे फळं मिळतात, वर्षभर सगळ्या भाज्या मिळतात, पण शक्यतो जे सीझनल आहे ते खाण्याकडे जर आपण कल ठेवला तर ते जास्त बेटर आहे. त्याच्यानंतर सगळ्या डाळींचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. म्हणजे थोडक्यात आपलं संतुलित आणि चौरस आहार असावा. आजकाल सर कॅलरीज आणि त्याच्यामुळे इतके लोक कॉन्शियस झालेले आहेत, पण बऱ्याचदा काय होतं, डाएटच्या नावाखाली इतकं चुकीचं अन्न खाल्लं जातं किंवा इतकं मिसगाईड केलं जातं किंवा बऱ्याचदा भुकेलं ठेवलं जातं, ते सुद्धा चुकीचं आहे. नीट व्यवस्थित सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा जेवण करावं. शक्यतो संध्याकाळचं जेवण जर सूर्यास्तापूर्वी झालं तर ते खूप उत्तम, पण आजकालच्या आपल्या दैनंदिन यात ते शक्य नाहीये. तरी पण रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 1.5 ते 2 तासाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. फक्त आहार घेणं उपयोगाचं नाहीये, तर आहार तुम्ही कसा घेत आहात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ताट घेतलंय, समोर टीव्ही चालू आहे, ताटात काय माहितीच नाहीये आणि आपण जेवतोय, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्ही नीट व्यवस्थित खाली बसा, टेबल चेअर जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं, पण पूर्ण लक्ष तुमचं जेवणाकडे असायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेवताना तुमचं मन प्रसन्न असायला पाहिजे. आणि जसं जेवताना मन प्रसन्न असायला पाहिजे तसंच स्वयंपाक करताना स्वयंपाक करणारीचं मन सुद्धा प्रसन्न असणं गरजेचं आहे. ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत, पण यांचा इतका इम्पॅक्ट होतो, तो लॉंग टर्म असतो, लगेच लक्षात येत नाही, पण याचा खूप छान, खूप इम्पॅक्ट होत असतो आपल्या दैनंदिन जीवनावर. आणि तिसरी गोष्ट, शांततेने आणि अन्न चावून चावून खावं. आणि सगळ्यात महत्वाचं, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म, हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञ कर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग

0: उदरभरण नोहे जाणी जे यज्ञकर्म हे लक्षात घेऊन अन्न ग्रहण करावं. आजकाल मुलं काय करतात, आई हीच भाजी बनवली, आई तीच, आई तू असंच करते, असं नाही. जे समोर तुमच्या आलेलं आहे ते आनंदाने आणि एक यज्ञकर्म करतो आहोत आपण, त्यात कशा समिधा टाकल्या जातात तसं अन्न आपण समिधा म्हणून टाकतो आहे हे ध्यानात घेऊन त्याच्यानुसार आहार सेवन करावा.
1: योग आणि आहार हा आपल्या जीवनासाठी कसा आवश्यक आहे हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना योग

0: सखींनो, निरोगी शरीर, प्रसन्न मन आणि आनंदी जीवनासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या दैनंदिन जीवनात योग्य आहार आणि योगाचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. कारण स्वतः निरोगी असलेली स्त्रीच कुटुंब आणि समाजाला सशक्त बनवू शकते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं आपण सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करूया आणि निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाकडे वाटचाल करूया. आणि आता श्रोते हो मैत्रिणींनो, वेळ झालीय सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याची. आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची सुरुवात 21 जून 2015 रोजी झाली. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा दिवस आज संपूर्ण जगाला एकत्र आणतोय. तेव्हा सखींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आज आपण अशा एका जिद्दी, मेहनती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी वयाच्या 60 नंतरही आपली स्वप्न जपली आणि ती पूर्णही करून दाखवली. राष्ट्रीय खेलो मास्टर्स गेम्स स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावून जळगाव जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या छाया तायडे आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची जिद्द आणि त्यांच्या यशामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. तेव्हा मैत्रिणींनो, स्वागत करूया ताईंचं. छाया तायडे ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. ताई, सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन या यशाबद्दल. आणि तुम्हाला हे यश मिळालेलं आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय?
1: यश मिळाले, मला खूप समाधान वाटतं, खूप आनंद वाटतो. माझ्या बरोबर माझ्या कुटुंबालाही खूप आनंद झाला, कारण हे यश मला सहज मिळालेलं नाहीये. मी जवळजवळ 9 ते 10 वर्षापासून स्पोर्टमध्ये आहे, म्हणजे खेळ खेळते आहे. हा, मग जिल्हास्तरीय खेळून झालेलं, राज्यस्तरीय झालं आणि राष्ट्रीय स्तरावर पण मी गुंटूर, चेन्नई, मणिपूर, इम्फाळ, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग मी नोंदवला आहे. परंतु मग मला पाहिजे तसे यश मिळत नव्हते. यावेळी जेव्हा राज्यस्तरीय स्पर्धा शिर्डी येथे पार पडल्या, त्यानंतर मग मी राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी केली, सराव करत राहिली मी. हा, चंदीगडला होणार होत्या ह्या स्पर्धा, तर मग सराव करायचा कसा, आपलं आधी नेमकं चुकत कुठे होतं हा शोध मी घेतला. आणि 5 किलोमीटर आपण किती वेळामध्ये येतो, तर ती वेळ आपल्याला कशी कमी करता येईल, याकडे मी लक्ष दिले आणि मला यश मिळालं. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे, समाधानी आहे.
0: वा, खूपच छान ताई. मग ताई, आता तुम्ही हा खेळ खेळता आहात, तुम्हाला खेळाची आवड आहे, तुम्ही पूर्ण देशभरात सगळीकडे जाऊन आले आहे या स्पर्धांसाठी, मग खेळाची आवड तुम्हाला नेमकी कधी आणि कशी निर्माण झाली?
1: खेळाची आवड म्हणजे आम्ही पूर्ण कुटुंब कल्याण भिवंडी रोडच्या तिथे कोणगाव म्हणून गाव आहे छोटेसे, तिथे आम्ही राहत होतो. मुलाचं लग्न होऊन मुलगा इथेच जळगावमध्ये त्याच्या पत्नी समवेत स्थायिक झालेला आणि माझ्या मुलीचंही लग्न होऊन मुलगी सासरी होती, तर मग आम्ही दोघेच तिथे राहत होतो. परंतु अचानक माझ्या पतींना डेंग्यूची लागण झाली आणि डेंग्यूमुळे ते 2012 साली मुंबईमध्ये त्यांचं निधन झालं. या घटने

0: आणि मी पार खचून गेले. मुलगा माझा जळगावला घेऊन आला सगळं सामानासहित कायमस्वरूपी. पण मग मी इथे सारखी विचारात असायची, तास न तास एका ठिकाणी बसून असायची. जेवणं केलं का तिथेच बाजूला ताट सरकवायचं आणि बसायचं. आठवण आली का मी रडायची. मुलाने सुनीने मला खूप समजवले की आई आता पप्पा तर गेलेच आहे, तू पण तोच मार्ग धरलाय का, का अशी करते, तू काळजी घे तब्येतीची. परंतु असं बोलल्यावर मला आणखी खूप रडू यायचं. मग मुलगा समजवायचे नेहमी असंच चालू असायचं. पण मग या गोष्टीने काय झालं, माझ्या आरोग्यावर परिणाम झाला. माझे वजन वाढत गेले, मला जिना वगैरे चढताना दम लागायला लागला. मग मुलगा मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. मग डॉक्टरांनी मला चेक केल्यावर सांगितलं की यांना बीपीचा त्रास चालू झालाय म्हणे. पण मग गोळ्या दिल्या तर आटोक्यात येऊन जाईल, त्यासाठी यांनी रोज थोडंसं फिरलं पाहिजे. मग मी मुलाने मला सांगितलं चल आई आपण फिरत जाऊ. मग मुलगा मला थोडे दिवस सोबत घेऊन गेला, म्हणजे एक 7-8 दिवस मी ते चालली. पण मग त्याच्यानंतर माझे गुडघे दुखायला लागले. मग गुडघे दुखायला लागल्यानंतर मग हाडांच्या डॉक्टरकडे नेलं. मग हाडांच्या डॉक्टरकडे तिकडे माझी ट्रीटमेंट चालू केली. पण काही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. डॉक्टरही आम्ही 1-2 असे चेंज केले. मग त्यानंतर डॉक्टरांनी गुडघ्यामध्ये इंजेक्शन दिली माझ्या.
1: बरं,
0: हा इंजेक्शन दिली. त्या इंजेक्शनाने मला थोडं 2-4 महिने फरक वाटायचा. असं 2 वेळेस मी गुडघ्यांमध्ये इंजेक्शन घेतले, दोघी गुडघ्यांमध्ये. हा मग तिथं तात्पुरता फरक पडतो. पण असं बऱ्याच ठिकाणून मग असं ऐकायला मिळालं

0: की ते इंजेक्शन घेणं वरण असतात, त्याच्याने आणखी जास्त प्रॉब्लेम मध्ये याल. मग काय करायचं? मग परत ते गुडघे आणि पाय माझे दुखायला लागले. मग परत डॉक्टरकडे गेले असता मग डॉक्टरांनी सांगितलं की मॅडम तुमचं हाडांचा ठिसूळपणा चेक करायला लागेल. मग पुण्यावरून दर 14 तारखेला एका महिन्यात प्रत्येक महिन्याला डॉक्टर यायचे हाडांचा ठिसूळपणा चेक करण्याकरता. मग त्यावेळी मी तिथे गेली आणि त्या मशीनमध्ये माझा पाय टाकला हाडांचा ठिसूळपणा चेक करण्यासाठी. तर तिथे टप्पे होते, हिरवा रंग, पिवळा रंग आणि लाल रंग. तर माझा पाय त्या मशीनमध्ये टाकल्यावर तो बाण अगदी लाल रंगाकडे गेला. लाल रंगाकडे गेला. मग तो त्यांनी रिपोर्ट तयार केला, मग आम्ही परत डॉक्टरांकडे गेलो. मग तो रिपोर्ट बघितल्यावर डॉक्टर म्हणाले की तुमचे हाडं खूप प्रमाणात ठिसूळ झालेले आहेत, तर ह्या हाडांना मजबूती आणण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करावं लागेल. मग मी घरी आली आणि मग जॉगिंग करायला लागले. 3 ते 4 महिने जॉगिंग करत राहिले मी. माझं जे रुटीन होतं ते चालू होतं, चालणं धावणं थोडं थोडं. मग त्यामध्ये माझं वजन कमी झालं थोडंफार, वजनही कमी झालं आणि माझे पाय दुखणंही कमी झाले. मग 4 महिन्यानंतर तो हाडांचा ठिसूळपणा परत चेक करण्यासाठी आम्ही गेलो. मग जेव्हा तो हाडांचा ठिसूळपणा चेक केला तर त्या मशीनमधील बाण डायरेक्ट हिरव्या रंगाकडे गेला.
1: खूपच छान.
0: हिरव्या रंगाकडे गेल्यानंतर मग मला वाटलं की 4 महिन्यापूर्वी ही टेस्ट केली असता आपण तो बाण लाल रंगाकडे होता आणि आता हा हिरव्या रंगाकडे केला. मी एवढं वेगळं काही केलं नव्हतं, मी चालणं आणि धावणं हे केलेलं होतं, पण त्याच्याने जर एवढा फरक पडतो तर मग हे का नाही केलं पाहिजे. हा, तर मग मी ते धावणं आणि चालणं खऱ्या अर्थाने मी धावपटू झाली ती तेव्हापासूनच मला धावण्याची आणि चालण्याची आणि खेळाची आवड निर्माण झाली.
1: वा, खूपच छान ताई तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला सांगितला आणि तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली ते सुद्धा तुम्ही खूप छान शब्दात आम्हाला सांगितलं. आणि मग आता तुम्ही देशभरामध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला, मग त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली?
0: प्रेरणा म्हणजे मला आमचं कोणगाव आहे तिथे मी आमच्या घराच्या संदर्भात काही कामानिमित्त गेली होती. तर तिथे गेल्यानंतर पटांगणावर मी त्या दुसऱ्या दिवशी मैत्रिणीच्या घरी राहिले आणि दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले सवयीप्रमाणे. मग तिथे कोण गावातील एकनाथ पाटील अण्णा की मी आम्ही ओळखतो त्यांना, तर ते 72 वर्षाचे गृहस्थ ते सुद्धा तिथे आले होते फिरायला. ते मास्टर ॲथलेटिक म्हणून ग्रुप आहे, म्हणजे तो 30 वर्षापासून ते अगदी 100 वर्षापर्यंत कुणीही त्यामध्ये भाग घेऊ शकतं. तर ते त्या मास्टर ॲथलेटिकमध्ये सहभाग घेत असत. ते परदेशातही जात होते, म्हणजे जातात आता पण. त्यांचे कधी कधी तिकडे कोणगावामध्ये बॅनर लागत असत हे ऐकून मला माहिती होते. तर मग मी तिथे वॉकिंग करायला लागले. चालता चालता ते अण्णा माझ्याजवळ आले, एकनाथ पाटील अण्णा. तर ते म्हणाले की मॅडम तुमचा चालण्याचा स्पीड तर खूपच छान आहे, तर तुम्ही मास्टर ॲथलेटिकमध्ये भाग घ्याल का? थोडक्यात त्यांनी मला समजवून सांगितले. तर मग मी मुलाला सांगितलं की महेश अरे अण्णा भेटले होते अण्णा मला असं म्हणत होते. तर मग म्हणे आई काही हरकत नाही, तू स्पर्धेत भाग घे आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्याच्या निमित्ताने तुझं रोजचं चालणं फिरणं राहील. मग मी अण्णांना सांगितलं आणि मग अण्णांनी मला त्या स्पर्धेत भाग घ्यायला सहकार्य केलं आणि पहिली स्पर्धा माझी 2016 साली यवतमाळ येथे पार पडली, यशस्वीरित्या पार पडली. आणि त्यानंतर मग साडीमध्ये माझी पहिली स्पर्धा, मी साडीमध्येही धावते मॅडम. ज्या माझ्या प्रायव्हेट ज्या ऑर्गनाईज करतात मॅरेथॉन, त्या मॅरेथॉन मी धावते. त्या मॅरेथॉन म्हणजे मी साडीत धावते, कारण माझी प्रॅक्टिसच साडीमध्ये झालेली आहे. हा, तर मग तिथे मी साडीमध्ये धावते. तर पहिली आपली 31 ऑक्टोबर 2017 साली एकता दौड म्हणून सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौडचे आयोजन केलेले होते. मग त्या एकता दौडमध्ये मी स्वतःहून सहभागी झाले होते. हा, आणि मग जेव्हा ती एकता दौड झाली आपल्या स्टेडियमच्या तिथे ती सांगता झाली, मग तिथे फोटो वगैरे काढण्यात आले. तर सर्वात पुढे म्हणजे माझ्या पुढेही तरुण मुलं होती, पण मग लेडीजमध्ये वगैरे मी पुढे होती. हा, तर मग तेव्हा दूरदर्शनवर वगैरे ते 2 दिवस बातम्यांना दाखवत होते. हा, तर मग ही जो प्रेरणा मला मिळाली आहे ते कोणगावातील आपल्या एकनाथ पाटील अण्णांकडून मला ती प्रेरणा मिळाली आहे.
1: खूपच छान ताई, तुम्ही आता सांगितलं की 2017, आता 2026 आहे, म्हणजे 9 वर्षांपासून तुमचा हा सराव सुरू आहे आणि तुम्ही निरनिराळ्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवता आणि तुम्ही धावण्याचं यश एक सांगितलं, यश तुम्हाला मिळतच आहे, पण एक वैशिष्ट्य तुम्ही

0: सांगितलं की तुम्ही साडीवर धावतात.
1: हो
0: म्हणजे ही खरंच एक नवलाईची गोष्ट आहे की धावणे म्हणजे सहज आपण साडी घालतो, आपली साडी अटकते पायामध्ये, आपण पडण्याची भीती असते. मग हे कसं काय सांगाल ताई तुम्ही याबद्दल?
1: मी हेच सांगेल की जेव्हा मला डॉक्टरांनी जॉगिंग करायला सांगितलं, इथे नातेवाईक आमचे भरपूर आहे जळगावमध्ये, आजूबाजूलाच माझे नात्याने जावाई लागतात ते सुद्धा आहे, तर मला थोडस ते अवघडल्यासारखं वाटायचं की पॅन्ट शर्ट कसं काय घालणार. तर मग मी प्रॅक्टिसच साडीमध्ये केली, थोडी मिऱ्या थोड्या वरती असायच्या माझ्या, पण मग मी साडीमध्ये प्रॅक्टिस करायला लागली आणि मला त्या ड्रेसपेक्षा साडीमध्येच आरामशीर वाटतं, सवय झाली त्यामुळे. मग अनेक मॅरेथॉन मी आजपर्यंत साडीमध्येच पूर्ण केलेले आहे.
0: अरे वा,
1: मास्टर ऍथलेटिक मध्ये साडी चालत नसल्यामुळे तिथे मला पॅन्ट शर्ट घालावं लागतं.
0: ताई, आता 5 किलोमीटर चालणं आणि 3 किलोमीटर धावणं या स्पर्धांमध्ये तुमचा अनुभव कसा होता? आता चालणं आणि धावणं तुमच्या सोबत तुमचे सहभागी स्पर्धांमध्ये जे तुमचे कॉम्पिटिटर सुद्धा असतील, मग तो अनुभव तुमचा कसा होता?
1: अनुभव खूपच छान होता मॅडम. चंदीगडला जेव्हा स्पर्धा झाल्या, छान थोडा थोडा पाऊस पडत होता आणि तेव्हा आमच्या स्पर्धा चालू झाल्या. आता असं चालणं फिरणं नॉर्मल आणि स्पर्धेत चालणं धावणं याच्यामध्ये खूप फरक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एकच ध्येय असतं की आपल्याला
0: जिंकायचं
1: आहे, आणि त्या जिंकण्याच्या दृष्टीने माझा मी सराव या वेळेस केलेला होता. कारण मी आधी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय स्पर्धा मी बऱ्याच वेळा खेळले होते. हा, पण मग 2 नंबर पर्यंत मी थांबलेले होते, पण 1 नंबर मला मिळालेला नव्हता. मग त्यासाठी मी ह्यावेळेस खूप प्रयत्न केलेला होता, तर खूप छान आनंद होता, खूप म्हणजे मला खूप बरं वाटलं.
0: आणि ती तुमची जिद्द तुम्ही कायम ठेवली?
1: माझी जिद्द, माझी चिकाटी, मला सर्वजण माझे खूप कौतुक करत असतात मॅडम की ह्या वयामध्ये, की ज्या वयामध्ये पाय दुखतो, कंबर दुखते, डायबिटीस आहे, बीपी आहे, हे सगळं ह्या वयामध्ये असतं. पण मी एक ह्या आजारपणातून हा जो मला मार्ग मिळालेला आहे याच्यातून म्हणजे मला असं वाटतं की जर आपण हे अंगी केलं तर अगदी आजारापासून आपण बाजूला होऊ शकतो,
0: हो
1: दूर सारू शकतो आपण.
0: ताई खूपच छान. खरंच तुमच्या यशामागे कोणाचा सर्वात मोठा पाठिंबा आहे?
1: माझ्या यशामागे माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्याने जर मला वेळीच आजारपणातून बाहेर काढले नसते, कारण मी थोडक्यात सांगितलं की माझ्या मुलाने माझ्यासाठी खूप प्रयत्न केले आहे, तर त्याने जर का त्यावेळेस माझा वेळोवेळी उपचार वगैरे डॉक्टरांनी जे सांगितलं चालायला जा, धावायला जा, या गोष्टींकडे कदाचित लक्ष दिलं नसतं तर आज मी इथे नसते. तर माझ्या मुलाचं खूप सहकार्य आहे. माझी सूनही माझी खूप काळजी घेते, जेवणाचं वगैरे लक्ष देते, कारण माझं दुपारचं जेवण म्हणजे सकाळी 10 वाजेला असतं आणि रात्रीचं जेवण माझं 6 वाजता असतं, त्यामुळे माझ्यामुळे तिला लवकर स्वयंपाक करावा लागतो असं. त्या सुनही माझी खूप काळजी घेते आणि माझ्या नातीही मला खूप प्रोत्साहन देत असतात. 1 8 वर्षाची आहे, 1 15 वर्षाची आहे. हा, तर त्याही नेमकी स्ट्रॉंग आहे मातू असं आहे, त्याच्याने मग मला मी त्यांच्या एवढी होऊन जाते म्हणजे. हा, आणि मुलगा माझा, जशी मी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली, कुठे बाहेर गावी जर स्पर्धा असेल तर त्या गावात रिझर्वेशन करून देणं, त्या मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन करणं, हे माझा मुलगा वेळोवेळी करतो. मला स्टेशन पर्यंत नेणं आणणं हे सगळं तो करत असतो. तसंच माझी मुलगी आणि माझे जावई यांचा देखील मला पाठिंबा आहे. कल्याणकडे जर का मॅरेथॉन असल्या तर मग मुलीचा फोन येतो, आई इथे इथे मॅरेथॉन आहे, तू आहे, तू धावशील का? तर मग मला जर का सोयीचं वाटलं तर मग मी सांगते हो ग प्रिया येईल मी. मग ती लगेच ते मॅरेथॉनचं रजिस्ट्रेशन माझे जावई करतात असं. आणि नातू आहे मुलीला, एक मुलगा आहे, तो देखील माझी मा स्ट्रॉंग आहे. आजीला म्हणजे मला मा म्हणतात ते. हा, माझी मा खूप स्ट्रॉंग आहे. मा, माझ्या मित्रांना तुझं खरंच वाटत नाही ग की तू धावू शकते. आता काय करू, माझ्याकडे मोबाईल नाही आहे, नाही तर तुझं सगळं मी त्यांना दाखवलं असतं असं माझा नातू पण माझं खूप कौतुक करत असतो. मला कोणत्या पदार्थातून प्रोटीन मिळेल कारण तू धावते, तुझे मसल्स जातात मा, तर तुला ही ही रेसिपी मी तुला पाठवतो, ही तू कर, याच्याने तुला प्रोटीनची तुझी पूर्तता होईल असं मला वेगवेगळ्या रेसिपीज तो पाठवत असतो. परिवारामुळेच मी हे करू शकले.
0: खरं ताई, अगदी तुमचं. ताई, आता सराव करताना तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणी येतात?
1: सराव करताना मॅडम जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला हाडांच्या ठिसूळपणासाठी म्हणजे हाडांना मजबूती येण्यासाठी तुम्हाला जॉगिंग करायला लागेल, आता ह्या वयामध्ये जॉगिंग कसं करायचं, तर मग मी काय केलं, मी घरी आली आणि मग एक दोन दिवस तर काही दुर्लक्षच झालं, पण मग नंतर मी माझ्या बेडरूममध्ये वरच्या बेडरूममध्ये गेली आणि मग तिथल्या तिथे मी गोलगोल गोलगोल जॉगिंग म्हणजे धावायला सुरुवात केली. हे माझ्या सुनबाईला कळालं आणि मग मुलगा शाळेतून आल्यावर तिने मुलाला सांगितलं की म्हणे आई ना पटांगणावर जात नाही, ते त्यांच्या बेडरूममध्येच धावता म्हणे, आवाज येत होता खाली. तर मग मुलगा म्हणाला की आई तू बेडरूममध्ये का धावते, तू तिथल्या तिथे गोलगोल गोलगोल जॉगिंग करते धावते आणि पडली चक्कर आली तर मग काय करायचं. तर मग मी म्हणाली अरे महेश मला ना खूप लाज वाटते बाबा, त्या ग्राउंडला धावून नावं ठेवतील मला. तर म्हणाला की अगं आई तू हाऊस म्हणून मजा म्हणून तुला जॉगिंग करायचं नाहीये, तुला तुझ्या तब्येतीसाठी करायचंय, डॉक्टरांनी तुला सांगितलं आहे ना जॉगिंग करायला. मग ठेवतील लोक नाव तर ठेवू दे, पण तू उद्यापासून घरात जॉगिंग करायचं नाही, तू पटांगणावर जा आणि तिथे धाव. मला हे मुलाचं म्हणणं पटलं की अगदी मुलगा खरंच बरोबर म्हणतोय, आपण काही हौशे खातर तर धावत नाहीये. मग मी दुसऱ्या दिवशी पटांगणावर गेले आणि मी सुरुवात केली. माझ्या पुढे 5-6 गृहस्थ होते माणसं, ते चालत होते. मग मी मागून धावत, वजन वाढलेलं होतं त्यामुळे दम लागायचा थोडंसं जरी धावलं हळूहळू तरी मला फुसफुस फुसफुस आवाज यायचा माझा. तर मग माझा तो आवाज त्या लोकांना आला आणि मग ते एकमेकांना त्यांनी असं मागे वळून बघितलं तर मी होती. तर मग ते एकमेकांना म्हणाले अरे इंजिन धूर सोडते, चला बाजूला व्हा बाजूला व्हा, हा रस्ता द्या इंजिनला रस्ता द्या. मला कळालं मॅडम की ही लोक मलाच नाव ठेवताय हसता आहे, पण मी एकही शब्द न बोलता मी पुढे निघून गेली. मग अशा प्रकारे कोणी महिला भेटल्या, मुलं भेटली की आओ ताई हे वय आहे का तुमचं धावायचं, कोणी म्हणायचं मावशी ही साडीमध्ये पाय अडकून पडून जाल तुम्ही फ्रॅक्चर वगैरे होईल. असं मला एक नि अनेक बरंच थोडे दिवस मला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. पण मग मी माझा जो नित्य नेम होता तो काही मी सोडला नाही, मी रोज जात होती आणि जॉगिंग वगैरे करत होती. पण मग थोड्या दिवसांनी काय झालं, माझ्या धावण्यात सुधारणा झाली, चालण्यात सुधारणा झाली आणि मग मी हळूहळू स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लागली. मग जेव्हा भाग घ्यायला लागली तर मग माझं पेपरला आलं मॅडम. पेपरला आल्यानंतर मग जे गृहस्थ मला नाव ठेवत होते हसत होते, मग तेच म्हणाले की मॅडम तुमचं ना पेपरला बातमी आले, पेपरला बातमी आले. मला काय माहीत नव्हतं ते, सुरुवातीची गोष्ट सांगते मी. हो मॅडम तुमचा फोटो पण आलाय आणि तुमची पेपरला बातमी आले. पुढे गेल्यावर आहो ताई तुमचं पेपरला वाचलं मी. कोणी म्हणतं अगं बघितलं का त्यांच्या मिसेसला, ह्याच आहे त्या मावशी, त्या फोटो आलाय ना तर ह्याच मावशी आहे. तर असं मग एक नि अनेक, जसं माझं मला आधी हसत होते, नावं ठेवत होती, टिंगलटवाळी करत होते, तर मग तीच लोक माझं अभिनंदन करायला लागले, माझं कौतुक करायला लागले. हा अशा प्रकारे मला तोही अनुभव आला आणि हाही अनुभव आला.
0: खरंच आपण ज्यावेळेस एखादं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला एक ना अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागतं, तसंच समाजाशी सुद्धा आपल्याला त्यांचे वादविवाद म्हणावं किंवा त्यांचं हे सगळं आपल्याला सहन करावंच लागतं, त्याशिवाय आपल्याला मिळतच नाही. हो ताई, आणि ताई आता तुम्ही म्हणताय जसं की तुम्ही जेव्हा आजारी होता तुमचं वय खूप होतं आणि आता तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, निव्वळ चालण्यामुळं केवळ धावण्यामुळं तुम्हाला इतकं यश मिळालेलं आहे, त्याची तुमची आपोआपच आवड निर्माण होत गेली, तुम्ही विविध स्तरांवर स्पर्धेंसाठी जायला लागल्या. मग ताई तेव्हाचं वजन आणि आताचं वजन काय
1: अगदी फरक आहे मॅडम? तेव्हा माझं जवळजवळ 75-76 किलो वजन झालेलं होतं, आता माझं 58-59 किलो वजन आहे.
0: खूप मोठा बदल झाला.
1: मला खूप बदल झाला जॉगिंगने करण्याने आणि चालण्याने, या सरावाने जेव्हा मी केलं हळूहळू स्पर्धा हे करायला लागली. तर मी काय सांगते, जो बाण तो जेव्हा त्या हिरव्या रंगाकडे गेला तेव्हाच माझा एवढा आत्मविश्वास वाढला की मग ते मी बंदच करू शकले आणि माझं शरीरच उठून म्हणजे ग्राउंडला जायचं. इच्छा जरी नसली की नाही बाबा आज थकला आहे, नाही अगं आई आता तू इतकी थकून आले जाऊ दे आजचे दिवस जाऊ नको, मुलगा म्हणायचा माझा, नाही रे महेश गेलं पाहिजे.
0: हो पण आता तुमचं वय तुम्ही म्हणताय 60 वर्ष आहे, तर 60 वर्षामध्ये आपण असं म्हणतो की आता नातवंडांना सांभाळू, आता आराम करू, आता घरामध्ये शांत निवांत राहू, पण जिथे हा विचार व्यक्ती करतो आहे तिथे तुम्ही खरंच यश मिळवता आहात आणि निरनिराळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग नोंदवता आहात, तर याबद्दल खरंच तुमचं खूप कौतुक ताई. आता आजच्या महिलांसाठी विशेषतः मध्यम वयीन असो आणि ज्येष्ठ महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
1: मी मध्यमवयीन महिलांना हेच सांगेल मॅडम की डायरेक्ट धावा हे सांगणार नाही मी, पण तुम्हाला जी आवड आहे सायकल हा इतका छान व्यायाम आहे, सायकल सुद्धा चालवू शकता, योगा आहे, चालण्याचा व्यायाम आहे, जॉगिंग आहे, कारण महिलेने हे केलं पाहिजे आपल्या तब्येतीसाठी. कारण माझा स्वतःचा हा अनुभव आहे की मी ह्या चालण्या धावण्यातूनच माझं आरोग्य सुधारलं आहे. हा तर त्यामुळे मी हे सांगेल की तुम्ही तुमची आवड जपा, आपल्या तब्येतीसाठी आपण धावलं पाहिजे, कारण किती श्रीमंत असो किती पैसा असो पण जर आजारपण वगैरे लागलं तर त्याला काही अर्थ उरत नाही. म्हणून सर्वात मोठी

0: संपत्ती म्हणजे आपलं आरोग्य आहे. तर मग आपण आपल्या आरोग्यासाठी तरी तेवढं केलं पाहिजे. आणि ज्येष्ठ महिलांनाही मी हेच सांगेल की निदान चालण्याचा तरी व्यायाम त्यांनी केला पाहिजे. असं जर का तेवढं केलं तरी तब्येतीसाठी म्हणजे बराचसा फरक पडतो. बीपी वगैरे नॉर्मल, डायबिटीस, हे ज्या गोष्टी आहे ह्या त्यापासून लांब राहतो आपण. असं मी हे सगळं मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते.
1: हो ना, खरंच ना, खरंच ताई खूपच छान. आता ताई पुढील काळामध्ये तुमची अजून कोणती स्वप्न किंवा ध्येय आहेत का?
0: मॅडम माझी ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, 10 वर्षापासून मी यामध्ये आहे.
1: हो ना,
0: राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता मी मला पाहिजे तसं यश मिळालंय, खूप आनंदी आहे मी पण, माझा परिवार पण. पण आता माझ्या परिवाराची पण हीच इच्छा आहे की आई तू आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली पाहिजे. आणि माझंही ते स्वप्न आहे. आणि ते सर्वांच्या शुभेच्छा असल्या तर निश्चित पूर्ण होईल, मी प्रयत्न करेल असं मला वाटतं.
1: आता ताई तुम्ही वयाच्या 60 नंतरही हा खेळ खेळता आहात, धावता आहात, चालता आहात, निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. तर मग ताई आता त्यासाठी तुम्हाला व्यायाम करावा लागतो, हे नित्य तुम्हाला सरावही करावा लागतो. आणि त्यासोबतच मग तुमच्या आरोग्याकडं, तुमचं तर ऑटोमॅटिक आरोग्य सुधारतं, तुमचा व्यायाम होतो त्यामुळं. पण मग तुमच्या खानपानाकडे की तुमच्या आहाराकडे तुम्ही कोणती विशेष काळजी घेतात मग?
0: मॅडम माझं शेड्यूल जे आहे तेच आरोग्याकडे नेणार आहे. पहाटे लवकर उठते मी, मिक्स असं कडधान्य असतं ते मोड आलेलं ते मी घेते, काही फळं असतात एखाद दुसरं फळ घेते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण करते.
1: आणि ह्या वयात असं आपण म्हणतो की पचनशक्ती कमी झालेली असते.
0: हो,
1: मग त्याबद्दल
0: मला असं म्हणजे वाटतं की मी जे खाते मॅडम मला ते व्यवस्थित पचतंय. मी असं अधे मध्ये अटर सटर असं काही खात नसते. माझं ठरलेलं आहे व्यायाम माझा अगदी मॅडम, मी पहाटे जर पटांगणावर गेली ते 1.5-2 तास मला घरातून जाऊन घरी येण्यापर्यंत होतात. मग त्यानंतर मी थोडस घरातला आवरावर केल्यानंतर योगा असतो माझा, योगा करते मी 1.5-2 तास माझे योगामध्ये जातात.
1: बरं, तुम्ही व्यायामासोबत घरकामांनाही मदत?
0: हो हो, अगदी भाज्या निवडणं, माझ्या नातीचं हो करणं, तिला तयार करणं, स्वयंपाकाची आवड आहे, मी थोडंफार मदत करते सुनबाईला.
1: ताई आता तुमच्या यशामुळे इतर महिलांना कशी प्रेरणा मिळेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: मॅडम निश्चितच प्रेरणा मिळेल, मिळाली आहे. आणि जोपर्यंत मी म्हणजे माझ्या याच्यातून त्यांना प्रेरणा मिळतेच, कारण आमच्या शेजारीच तर त्या मी जेव्हा जॉगिंग करायला लागले तर मग त्या कधी कधी फिरायला यायच्या सोबत, सोबत असायच्या, मागे पुढे असायच्या. पण मी जशी जॉगिंग करायला लागली, धावायला लागली, मग त्यांनी विचार केला बापरे ह्या तर माझ्या आईच्या वयाच्या आहे तर ह्या धावतात तर मग मी का नाही. मग मला विचारपूस करायला लागल्या, मावशी तुम्ही काय खाता, मावशी तुमचं हे कसं काय आहे, तुमचं दुखत नाही का पाय वगैरे असं. तर मी म्हटलं नाही, दुखणं जाण्यासाठी तर मी हे करते आहे. तर मग त्या सुद्धा धावायला लागल्या आणि आपलं खांदेशरण पण 2017 साली चालू झालेलं आहे. मग त्या माझ्यासोबत खांदेशरण मध्ये पण सहभाग घेतात आणि पूर्ण करतात त्या यशस्वीरित्या. असं माझ्या बहिणीच्या नात सुना आहे, त्यांचे मला नेहमी फोन येत असतात की आजी मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, तुम्ही काय काय करता, कसं करता, अशी नेहमी चौकशी असते. आणि माझ्यामुळे बऱ्याच जणी मॅडम चालायला लागले आहे, जॉगिंग करायला लागले आहे. साधं मी आता ग्राउंडवर जर गेली आणि कोणी जर नवीन लेडीज आलेल्या असल्या तिथे फिरायला तर त्या मग मी धावत असते ना, तर मग माझ्या मागे त्या धावायला लागतात. तर आणि मग चौकशी करतात, मावशी मला ना लाज वाटत होती पण मग तुम्ही धावताय ना म्हणून मग मी पण धावते आहे. असं एक नियण एक भुसावळच्या मॅडम आहे, त्या भुसावळीला माझी नात प्रॅक्टिसला जाते, मी तुम्हाला सांगितलं. त्या माझ्या नातीच्या जवळ आल्या, म्हणाली काय ग बाई मला पण ना धावण्याची वगैरे आवड आहे पण ना मला काही सोबतच मिळत नाही, कसं काय धावायचं ना. माझ्या नातीने सांगितलं माझी आजी रनर आहे म्हणे. ओ बापरे म्हणे, आजी रनर आहे, मला तुझ्या आजीचाच फोन नंबर दे म्हणे. मग माझा फोन नंबर त्यांनी घेतला, माझ्याशी संपर्क साधला, मला म्हणाल्या मला तुमच्याबरोबर हे चर्चा करायची आहे, मला भाग घ्यायचा आहे. आता त्या 1 वर्षापासून त्याही सहभाग नोंदवता आहे आणि छान चालू आहे. म्हणजे तर त्या खूप माझं नाव काढतात की तुमच्यामुळे हे चालू आहे. आणि मी सर्वांना हेच सांगेल मॅडम की आपल्या तब्येतीसाठी आपण चाललं पाहिजे, जी आपली आवड आहे ती जोपासली पाहिजे. सायकलचा व्यायाम म्हणा, जो व्यायाम तुम्हाला आवडेल तो तुम्ही करा.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आपल्या महिलांना दिलेला आहे आणि तुमच्या या यशामागे नक्कीच यश पाहून सर्व मैत्रिणींना, आपल्या महिलांना नक्कीच प्रेरणा मिळेल.
0: आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम की हे जो मी करते आहे आजपर्यंत आणि आता जेव्हा मी राष्ट्रीय स्पर्धा खेळून आली तर तेव्हा खूप जंगी स्वागत माझं घरी करण्यात आलं तर

माझ्या मुलाचा मित्र परिवार आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन, आणि माझं तर कुटुंब, पूर्ण माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो, तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.

तर माझ्या मुलाचा मित्र परिवार आमचे शेजारी कॉलनीतील सर्वजण, तर मी हेच सांगेल की सर्वांच्या शुभेच्छा, प्रोत्साहन, आणि माझं तर कुटुंब, पूर्ण माझं कुटुंब माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहे, त्यांचा पाठिंबा आहे, म्हणूनच हे सगळं शक्य झालंय. माझे नातेवाईक आप्तेष्ट जेव्हा स्पर्धा होते आणि माझा मुलगा जेव्हा स्टेटस ठेवतो, तर तेव्हा मला एवढे फोन येतात की काय सांगू. आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सरकारनामा या चित्रपटातील अजय झनकार यांचं हे गीत आहे. आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं, गायक स्वर कविता कृष्णमूर्ती यांचा.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आम्ही दोघी या चित्रपटातील वैशाली म्हाडे यांनी गायलेलं हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय मंगेश धाकडे यांनी.

0: सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत होतं माझं घर माझा संसार या चित्रपटातील. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमी आपण ऐकू शकाल आणि 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकासकामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेर परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रील. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा राज्याच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर या त्यांच्या मूळ गावी पोहोचल्या आहेत. मुर्मू त्यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ओडिशा सरकारच्या 2 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि सिंचन यासारख्या क्षेत्रांमधल्या 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रधानमंत्री जनसभेला संबोधित करतील. दरम्यान प्रधानमंत्री आज पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी होणार असून विविध विकासकामांचं उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. 210 पेक्षा जास्त इंडियन मिशनच्या पुढाकारातून हे कार्यक्रम होणार आहेत. उद्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज 68वा वाढदिवस आहे. यानिमित्त त्या आपल्या वडिलांच्या गावी ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या पहाडपूर इथं आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही आज पहाडपूर इथं पोहोचून मुर्मू यांच्यासह त्यांच्या गावाचा दौरा केला आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रपतींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मुर्मू यांची साधी राहणी, विनम्रता आणि सेवाभाव देशवासियांना प्रेरित करत राहील अशा शब्दात प्रधानमंत्री मोदी यांनी मुर्मू यांच्याविषयी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये गौरवोद्गार काढले. दरम्यान ओडिशा सरकारला 2 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं एका जाहीर कार्यक्रमातही राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी 47,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकासकामांचं लोकार्पण होणार आहा.

0: पश्चिम बंगाल दिन हा दिवस भारताचा अविभाज्य भाग म्हणून राहण्याच्या पश्चिम बंगालच्या संकल्पाचं प्रतीक आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसारमाध्यमांद्वारे पश्चिम बंगाल दिवसानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पश्चिम बंगालमधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बँका मालमत्ता क्षेत्रातील कंपन्या आणि कर्जदार यांच्यातल्या संगनमताबाबत सर्वोच्च न्यायालयानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. कर्ज थकबाकीच्या प्रकरणांमध्ये होत असलेल्या तडजोडीविषयी न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. करदात्याकडून जमा झालेला सार्वजनिक निधी बँकांकडून कर्ज स्वरूपात दिला जातो, मात्र त्याच्या वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न केले जात नसल्याचं निरीक्षण सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या पीठानं नोंदवलं. लोकांच्या कल्याणासाठी खर्च होणं आवश्यक असलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायालय चिंता व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं. परीक्षा पारदर्शक सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नीट यूजी फेर परीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे. दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेर परीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथे परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएने तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही समाजमाध्यमांवरून याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर एनटीएनं दखल घेत चूक सुधारली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतानं या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली आहे. भारतीय माहिती सेवेतले सेवानिवृत्त अधिकारी दीपांकर मुखोपाध्याय यांचं काल कोलकाता इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. माहिती आणि प्रसारण खात्याच्या विविध माध्यम कार्यालयांमध्ये त्यांनी काम केलं होतं. आकाशवाणीचे सिंगापूर प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर. 47,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विकास कामांचं करणार उद्घाटन आणि पायाभरणी. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार. नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉकड्रील. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना चेन्नईत सुरू. नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे. भंडारा जिल्ह्याच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विविध महत्वाच्या शासकीय प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांची गुणवत्ता, सुविधा आणि जनहिताच्या दृष्टीनं आवश्यक बाबींवर त्यांनी सूचना दिल्या. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरण तलावांत उपयुक्त पाणी केवळ 25.662 दशलक्ष घनमीटर म्हणजे 31.24% साठा शिल्लक आहे. मोहाडीतील हिवरा लघु प्रकल्प आणि साकोलीतील वलमाजरी आणि केसलवाडा हे जुने मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडे पडल्यानं उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्याची शक्यता कमी झाली आहे आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर बिबट्यानं हल्ला करून त्याला जागीच ठार केले. हा संपूर्ण थरार मृतकाच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आयुध निर्माणी कार्यालय भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत नगर राजभाषा कार्यान्वयन समिती आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करिता बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालय भंडारा यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैनगंगा नदीच्या काठावर पवनी आणि अडाळ पोलिसांनी कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त करत 1,70,000 मोहफुल सडवा नष्ट केला. सहायक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन यांच्याद्वारा धडक मोहीम राबवत भंडाऱ्यातील 2 ठिकाणी पतंजली सेंटर इथं धाड टाकून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवादी इथं मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 2 आरोपींना अटक करत चोरीची रक्कम देखील हस्तगत केली. गोंदियातील वृद्ध दाम्पत्याला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन घराबाहेर काढणाऱ्या मुलाविरोधात जिल्हाधिकारी तथा वरिष्ठ नागरिक अपील प्राधिकरणानं महत्वपूर्ण निर्णय देत संबंधित घर हे वृद्ध दाम्पत्याच्या मालकीचे असल्याचं स्पष्ट करत मुलाला 15 दिवसांत घर खाली करण्याचे आदेश देण्यात आले. रोजगार हमी योजनेचे 2 वर्षांपासूनचे थकीत पैसे न मिळाल्यानं एका तरुणानं जिल्हा परिषदेत मे भी कॉक्रोच असे फलक लावत अनोखी भीक मांगो आंदोलन केले. गोंदिया शहरात प्रथमच कॉमर्स की पाठशालाच्या वतीनं भव्य बिझनेस रियालिटी शोचे आयोजन करण्यात आले. यात युवा उद्योजकांनी स्टार्टअप कल्पना सादर केल्या. उत्कृष्ट स्पर्धकांचा रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष समर कॅम्पचा उत्साहात समारोप झाला. 12 आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांनी योग, संगीत, तायक्वांदो, पेंटिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि आत्मनिर्भरतेचं प्रशिक्षण घेतलं. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शनही भरविण्यात आलं. डोगीपार परिसरात एलसीबी पथकानं 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला. थार वाहन, 4 मोबाईलसह सुमारे 54,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मे महिन्यात गेल्या 12 वर्षांतील उच्चांक गाठत गोंदियातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज आणि सिंधी समाजाच्या वतीनं गेल्या 65 वर्षांपासून रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मोफत शीतल जलसेवा देण्याची परंपरा आजही कायम आहे. दूषित पाणी पुरवठा, वाढते लोड शेडिंग आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करण्यात आले. शहरातील सुमारे

0: 30,000 कुटुंबांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. पर्यावरण दिनानिमित्त वृक्षधारा फाउंडेशननं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत गोंदिया शहरात जनजागृती मोहीम राबवली. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशयात मासेमारीच्या बोटीतून फिरताना बोट उलटल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झाला तर 7 जणांना सुखरूप वाचविण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नवनियुक्त राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या गोंदियातील प्रथम आगमनावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतार्थ भव्य रॅली काढण्यात आली असून त्यांच्या नियुक्तीमुळे पूर्व विदर्भातील पक्षाला बळ मिळाल्याचं मानलं जात आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरिकृष्ण मोटघरे.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 1:45 आणि 4 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यशुदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत होतं वसंत बापट यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व

रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

0: माझ्यावर माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. श्रोतेहो आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
2: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
3: लेखक लिहित जातो तेव्हा त्याचं भावविश्व तो हळूहळू पण अगदी निश्चयाने उलगडत जातो. धाग्याचा रीळ मोकळा करीत जावा असा. त्यातून जे साकारलं जातं ते वाचकाला भिडणारं असतं अगदी थेट अंतकरणापर्यंत. असं भिडणारं साहित्य आपल्यासमोर येतं तेव्हा त्याला दाद देण्याची गरज नसते, ती आतून उसळून येते आपोआप. त्याचं कारण ती असते सृजनाचा आविष्कार आणि त्याला प्रतिसाद म्हणून मिळालेला हुंकार. दुसरी गोष्ट ही की जेव्हा निबंध वजा लेखाचं लेखन होतं तेव्हा लेखकाकडून त्या लेखाला विषयानुरूप न्याय मिळायला हवाच, परंतु त्याचवेळी वाचकासमोर त्या लेखाचं सौंदर्य प्रतीत होत असताना लेखकाची प्रतिमाही नजरेसमोर साकार व्हायला हवी. अदृश्यपणे ही प्रतिमा सृजनाची आहे तशी ती त्यांच्या प्रतिभेची आहे. असा प्रतिभेचं देणं लाभलेला धनी सातत्याने समोर वावरत असायला हवा. ही निरीक्षणं का नोंद करीत आहे असा प्रश्न पडू शकतो वाचकाला. तर त्याचं उत्तर आहे सुजाता राऊत लिखित मातीत मिसळण्याची गोष्ट हा ललित लेखांचा संग्रह. हा संग्रह ललित लेखांचा आहे त्यामुळे लेखकाच्या सृजनशीलपणाला मर्यादा असणारच. तरीही त्या चौकडीत राहून जी मुसाफिरी करायची आहे ती त्यांनी मुक्तपणे नव्हे तर अतिशय बंदिस्तपणे केलेली आहे. एखाद्या कसलेल्या गवयाने खुलवलेल्या बंदिशीसारखी. या लेखसंग्रहात एकूण 24 लेख आहेत. कुठलाही लेख कुठेही कधीही उघडून वाचायला सुरुवात करा तो आपला ताबा घेत जातो. नैसर्गिक वातावरणात रमताना ते वातावरण जसा आपला अलवार स्पर्श हळूवारपणे तरी तितकाच स्वतःच्या प्रभावाने अंगभर आणि अंतकरणापर्यंत करत जातो तसा. लेखांना विषयांचं बंधन नाही तरीही त्यात प्रवास आहे. प्रवास वर्णने आहेत, निसर्ग आहे, त्याची विविध रूपं आहेत. नाती ज्या जिव्हाळ्याने जपतो तितक्याच आपुलकीने त्या निसर्गाची प्रवासाची वर्णने साकारलेली आहेत. ज्योतिबाच्या डोंगरावर विसावलेला ज्योतिबा आणि गिरनारच्या पर्वतावर विसावलेले दत्तगुरु, मथुरेहून द्वारकेला आलेला कृष्ण, गावच्या कोरड्या नदीपात्रातून ते रोमचे विध्वंस पावलेलं साम्राज्य आणि पॅरिसपर्यंतचा प्रवास, हिमालय द्वारकापर्यंत केलेला प्रवास, याचप्रमाणे रजनीगंधा, साहेब बीबी आणि गुलाम यातून भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीचा उत्तम अभिनय आणि त्यांचं व्यक्तिमत्व, असे सिनेमे साकारणारे दिग्दर्शक, असे अनेक विषय आहेत. त्यांच्याकडे पाहताना जी सौंदर्यदृष्टी असावी लागते प्रत्येक ठिकाणी ईश्वर पाहावा तशी काव्यमयताही आहे. ती केवळ स्वतःचीच नव्हे तर इतरांच्याही तरल भावनांचा समर्पक उपयोग केलेला आहे. ती मराठी आहे तसाच उर्दू, इंग्रजी आणि संस्कृत काव्यांचाही आहे. नुसतेच काव्य नाही तर ज्ञानेश्वरी, महाभारतातील, भागवतातील श्लोकांचेही संदर्भ इथे आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणांचे व्यक्तीचे महात्म्य, वास्तव, इतिहास यांचा संदर्भ असेल तपशील असा आलेला आहे. जसा चित्रकार आपल्या सर्वांग सुंदर चित्रांची निर्मिती करताना त्याच्या खजिन्यातील सगळ्या रंगांचे उधळण करीत आहे, या सर्वांगीण कलांचा, सौंदर्याचा, सौंदर्यदृष्टीचा आणि तरलतेचा जो पट लेखिकेने लेखातून आपल्यासमोर साकार केलेला आहे तो प्रत्यक्ष आपल्यासमोर साकार होत आहे आणि आपण त्याचे साक्षीदार आहोत असंच वाटत राहतं. लेखांचा रमणीय प्रवास सुरू होतो शीर्षकापासून गवाक्षातून चंद्र दिसे, गंगाजीका तट

0: वो भूमि प्रेमाचं शुभ्र संगीत ही शहर में हर कोई व्यामोह करताना या लेखांच्या लेखिका आहेत सुजाता राऊत, कवयित्री सुजाता राऊत. त्यांच्या तरल भाव, जिवाळा आणि आलवार स्पर्शाने पुनीत झालेली ही लेखभूमी आहे. पानापानातून दरवळणारा सुपीक कसदार शैलीचा गंध मोहून टाकणारा आहे. मातीत मिसळल्यानंतर नुसता मृदगंध येतो असं नाही, तर त्यातून सृजनाचे सृष्टी प्रत्ययाला येते. मातीशी नातं असणाऱ्यांना हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हा मातीत मिसळून नव्हे एकरूप झाल्याचा आविष्कार आहे, जो मनात दृश्य स्वरूपात कायम रुंजी घालत राहणार आहे. तसंच यातल्या भाषेचं माधुर्य सालंकृत मोहून टाकणारं हळुवारपणे अशा एकरूप झालेल्या सिद्धहस्त लेखणीचा सृजनवासा दीर्घकाळ लक्षात राहणारा आहे.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला सुजाता राऊत यांच्या मातीत मिसळण्याची गोष्ट या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांपासून गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी त्या पिकाला लागणारी सर्व प्रकारची अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं असतं. नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा झाला पाहिजे. हा पुरवठा होण्यासाठी मातीचं परीक्षण केलं पाहिजे. माती परीक्षण अहवालावरून आपल्याला त्या जमिनीत मूळचा अन्नद्रव्य साठा किती आहे हे समजतं. त्यानुसार आपण कोणतं पीक घेणार आहोत, त्याची अन्नद्रव्याची काय गरज आहे हे शिफारसीनुसार कळतं, आणि मग मूळ जमिनीतील उपलब्ध असणारी अन्नद्रव्य विचारात घेऊन शिफारसीनुसार त्या पिकाला किती आणि कोणती अन्नद्रव्य घालायची याचा मेळ घालणं म्हणजेच समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन. पिकांना समतोलपणे अन्नद्रव्याचा पुरवठा करणं हा अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा प्रमुख कणा आहे. मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतं वापरली जातात, त्या मानानं स्फुरदयुक्त पालाशयुक्त खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्य कमी प्रमाणात वापरली जातात. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खताचा वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. पिकांची फेरपालट योग्य रीतीनं व्हायला हवी. पिकांची फेरपालट योग्य रीतीनं झाली नाही तर या सर्वांचा परिणाम जमिनीतील मूळ अन्नद्रव्याचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि उत्पादन घटतं, जमिनीची सुपीकता कमी होते. म्हणूनच माती परीक्षणाच्या अहवालानुसार समतोल खतांचा आणि अन्नद्रव्याचा पुरवठा केला तर पिकांची उत्पादकता वाढते, मालाचा दर्जा, जमिनीतील अन्नद्रव्य कमतरता आणि जमिनीची कमी होणारी सुपीकता सुधारण्यासाठी मदत होते. जास्त प्रमाणात खतं दिली तर पिकांना अपाय होतो आणि कमी खतं दिली तर पिकांची वाढ खुंटते. म्हणून समतोलपणे खतं वापरली तर उत्पादन वाढतं आणि खर्च केलेल्या भांडवलापासून आर्थिक नफा वाढतो. एवढंच नाही तर सर्वात जास्त उत्पादन प्रामुख्यानं योग्य आणि समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनावर अवलंबून असतं. म्हणून समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जमिनीतल्या मातीचं निदान करून त्या अहवालानुसार पिकांसाठी त्या जमिनीतील मूळ उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा विचार करून कोणती आणि किती खतं घालायची याचा ताळमेळ साधायला हवा. वेगवेगळ्या विभागात नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आहे का की पुरेसा साठा आहे याचं परीक्षण करून घेणं आवश्यक ठरतं. बहुतांशी खतपुरवठा हा खासगी विक्रेत्यांकडून केला जातो. त्यांनी शेतकऱ्यांना समतोल खत व्यवस्थापनाविषयीची माहिती देणं आवश्यक आहे. स्वतः शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या खतांच्या योग्य वापराबद्दल तसंच सेंद्रिय खतांचा वापर आणि योग्य त्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यासाठी माहिती करून घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारे समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता, अन्नद्रव्य व्यवस्थापनातल्या अडचणी, समतोल अन्नद्रव्याची गरज या बाबी विचारात घेऊन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं.
2: समतोल अन्न

0: द्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी कार्यक्रम हा पुन्हा प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
3: श्रोतेहो नमस्कार. आपले संपूर्ण शरीर निरोगी असणे ही आरोग्याची गुरुकिल्ली होय. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा या गरजात आता आरोग्याचाही अंतर्भाव करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बिघडलेले आरोग्य सुधारण्याकरिता अनेक प्रयत्न अनेक उपचार पद्धतींचा जन्म झाला आहे. परंतु उपचार पद्धतींच्या उपचारात बऱ्याच मर्यादा आहेत. आरोग्य टिकवणे सुधारणे आणि वाढवणे याकरिता त्यावरील रामबाण उपाय योगच आहे. योगाचे अनेक प्रकार आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येकाला प्रश्न पडतो की योग करावा का, कोणी करावा, किती वेळ करावा. तरुण वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त वा दुर्बल कोणीही योगाभ्यास करू शकतो. 12 वर्षानंतर योगासने प्राणायामांचा अभ्यास करावास हरकत नाही. 12 ते 16 वर्षाची मुले आसन प्राणायाम करतात मात्र त्यांना याकरिता बसवले जाते. जर ते स्वतःहून इच्छुक असतील आणि भविष्यात त्यांना करिअर करायचे असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र चुकीच्या पद्धतीने जर ते करत असतील तर ते न केलेले बरे. या विद्यार्थी विद्यार्थिनींना स्मरणशक्तीत वाढ, एकाग्रतेत वाढ आणि ऐन परीक्षेच्या वेळी त्यांचे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य जर चांगले राहावे असे वाटत असेल तर त्यांनी योगाचा अभ्यास करावा. सूर्यनमस्कार आणि प्राणायामात भ्रामरी, ओंकारनाद आणि ध्यान किंवा त्राटक याकरिता रोज 15 मिनिटे तरी देणे आवश्यक आहे. महिला आणि पुरुष यांनी आसनांच्या प्रत्येक प्रकारापैकी शरीर संवर्धनात्मक, शिथिलीकारक आणि ध्यानात्मक तसेच रोगप्रतिबंधात्मक, रोगनिवारक आणि निर्मोक्ष अर्थात व्यसन वाईट सवयी घालवण्याकरता या योगोपचार पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घेता येतो. आपल्या दैनंदिन शारीरिक क्रिया प्रक्रियांमुळे स्नायूंना थोडासा ताठरपणा आलेला असतो. शरीरातील सांधे आखडलेले असतात. हे सांधे आणि स्नायू मोकळे करून सहज स्थितीला आणण्याकरिता चलनक्रिया पूरक हालचाली करता येते. यात आपण 10 मिनिटे याकरिता आपण वेळ देऊ शकतो. उभे राहून मान खाली वर करणे, मान उजवीकडे डावीकडे वळवणे, मान गोल फिरवणे 2-3 वेळा हळूहळू करावेत. खांद्यांचा व्यायामसुद्धा करावा, कमरेचा व्यायाम करावा, गुडघ्यांचा व्यायाम 2-3 वेळा करावा. योगासनांकरिता 20 ते 25 मिनिटे वेळ दिल्यास उभ्या स्थितीतील ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्धचक्रासन, पादहस्तासन, उत्कटासन, नटराजासन, वीरासन, गरुडासन, संतुलासन यापैकी आपल्याला जमतील अशी 4-5 आसने करावीत. बैठक आसनामध्ये पर्वतासन आहे, भद्रासन आहे, उष्ट्रासन, चंद्रासन, शशकासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, पश्चिमोत्तासन, सुप्त वज्रासन यापैकी आवश्यक जमतील अशी आसने करावीत. पोटावर झोपून जी आहे शल्भासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, तिर्यक भुजंगासन, मार्जरासन यातीलही आपल्या शरीराला मानवेल अशी करून घ्यावी. पाठीवर झोपून उत्तानपादासन आहे, अर्धहलासन, हलासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, पवनमुक्तासन आहे, मत्स्यासन, नौकासन, शवासन यापैकी काही आसने आपण करावी. प्राणायामात चंद्रभेदन, सूर्यभेदन, भस्रिका, कपालभाती, बंद लावणे, अनुलोम विलोम, भ्रामरी

0: नाडीशोधक, ध्यानात्मक यात प्राणायामाकरिता 20 मिनिटांचा वेळ द्यावा. आपल्याला जर कमी वेळ असेल तर कमीत कमी 7 सूर्यनमस्कार, काही पूरक हालचाली आणि 2-3 प्राणायाम असे अर्ध्या तासाचे पॅकेजही होते. आपण पूरक हालचाली, अनेक आसने, प्राणायाम या गोष्टींचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येईल हे पाहिले.
1: दैनंदिन जीवनासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो पुन्हा प्रसारित करण्यात आला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर काही क्षणातच.

0: दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय करावे? तर आपण तातडीने ड्रेनेज आणि नाले साफ करायला हवे. नाल्यांना अडथळे तर येत नाहीत ना. कचरा, वाळलेली पाने, प्लास्टिक आणि इतर अडथळे आपण तात्काळ काढायला पाहिजेत, जेणेकरून पाणी मुक्तपणे वाहून जाईल. महत्वाच्या रस्त्यावर आणि परिसरात पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. प्रवाही पाण्याच्या मार्गातील अडथळे पंपाच्या सहाय्याने तात्काळ दूर करावे. पिण्याच्या पाणी फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशन करायला पाहिजे. पाणी उकळून प्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण बाहेरून आल्यानंतर नेहमी हात धुवायला पाहिजे. पावसाळ्यात जर आपल्याला जखम झाली तर अशा जखमांची विशेष काळजी घ्यायला हवी. प्राण्यांना देखील आपण अशा वेळी सुरक्षित ठिकाणी हलवणे महत्वपूर्ण ठरते. पावसाळ्यातला आहार कसा असावा? पावसाळ्यात पचनशक्ती थोडी मंदावते, म्हणून हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा. उकळलेले पदार्थ, खिचडी, मूग डाळ, भाज्या, सूप, फळे आणि स्वच्छ उकळलेले पाणी यांना प्राधान्य द्यावे. रस्त्यावरील पदार्थ, शिळे अन्न, जास्त तेलकट तिखट खाणे तसेच थंड पेये टाळली पाहिजेत. भाज्या व फळे नीट धुवून वापरावीत. आहारात हळद, आलं, लसूण यांचा योग्य वापर केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. स्वच्छता आणि योग्य आहार यामुळे पावसाळ्यात आरोग्य चांगले राहते. घनकचरा वर्गीकृत करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, जैववैद्यकीय व औद्योगिक कचरा वेगळा करून कचऱ्याचे योग्य पद्धतीने निवारण करावे. कचरा आणि सांडपाण्याच्या मुख्य प्रवाहात सोडू नये. मृत प्राणी व मानवी अवशेषांची योग्य व्यवस्थाही लावणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे निर्देश समजून घेणे आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच या अवशेषांचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. स्थानिक प्रशासनाचे प्रयत्न. रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, रुग्णालय आणि आश्रय केंद्रे तयार ठेवावी. आवश्यक असल्यास लोकांचे स्थलांतर आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करावी. सामुदाय सहभाग आणि जागरूकता. शेजाऱ्यांना मदत करणे, स्वच्छता मोहिमेत सहभागी होणे, जल प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक स्वच्छता परिषदेने प्रयत्न केले पाहिजे. ही सर्व उपाययोजना केवळ आपले आरोग्य आणि जीवनमान सुरळीत चालावी यासाठी नाही, तर वातावरणाचे संतुलनही या माध्यमातून राखले जाईल. पावसाळ्यातील आपली व आपल्या परिसरातील लोकांची काळजी घेण्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागरिकाची छोटीशी जबाबदारी खूप मोठा फरक घडवू शकते. नदी, नाले, पाण्याच्या स्रोतांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण जलजन्य रोगांपासून परिसराचे संरक्षण करू शकतो. स्थानिक प्रशासनाशी हात मिळवून काम केल्यानेच आपला परिसर सुरक्षित, स्वच्छ आणि दीर्घकालीन दृष्ट्या तंदुरुस्त राहील. थांबूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर

0: कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. आणि श्रोते हो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू. ठीक 2:15 वाजता.

0: गोविंद बालकृष्णन यांनी गायलेला राग भैरवी श्रोते हो आपण ऐकलात. यांना व्हायोलिन साथ केली होती पी नारायणन यांनी आणि मृदुंगम साथ होती ए एल नाथ यांची. याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवरून. तसंच हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
4: येस, प्रॉमिस.
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
3: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप यासहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतात. श्रोतो, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट यूजी 2026 फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार, आणि पवनराजे निंबाळकर खूनखटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग आहे। या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत एनटीएच्या मुख्य कार्यालयाबाहेरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। देहरादूनमध्ये परीक्षेच्या दिवशी गर्दी जमवण्यावर बंदी घालण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल। यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे। दरम्यान नीट परीक्षेदरम्यान पेपर फुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। टेलिग्रामच्या माध्यमातून गैरप्रकार झाल्याचं आढळलं असून याआधीच्या उपाययोजनांमुळे ते रोखता आलेले नाहीत, त्यामुळे ही बंदी योग्य असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे।
0: कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्यांतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विविध कामांच्या कोनशिलेचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज करण्यात आलं। मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामांचा या विकास आराखड्यात समावेश आहे। अंबाबाई मंदिर कॉरिडॉरच्या माध्यमातून विकासही आणि वारसाही ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली जात असल्याचं अमित शहा यावेळी म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षात अयोध्येतील राम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, केदारनाथ, बद्रीनाथ आणि सोमनाथ मंदिरांच्या विकासाची कामं झाल्याचा उल्लेख अमित शहा यांनी यावेळी केला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि अन्य मंत्री तसंच अधिकारी उपस्थित होते। दरम्यान तत्पूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी सपत्नीक अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत पूजा केली। या आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात 143,90,00,000 रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असून मूळ मंदिराचं जतन, संवर्धन आणि दुरुस्ती या कामांचा यात समावेश आहे। मंदिराचं पुरातन वैभव आणि भव्यता जपण्यासाठी सभोवतालच्या 41 लहान मोठ्या मंदिरांचे संवर्धन नगर प्रदक्षिणा मार्ग

याचे सुशोभीकरण आणि मंदिर परिसर विकासाची कामंही हाती घेण्यात येणार आहेत. उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं. येत्या आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं 5,500 विशेष बस सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. राज्यातल्या कोणत्याही गावातून 40 किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आहे. निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमारे 2,500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यात विविध ठिकाणी योग दिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर 7 आरोपीची विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाची पूर्णभिस्त माफीचा साक्षीदार झालेला पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली. हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची नवी मुंबईतल्या कळंबोली इथं गोळ्या झाडून हत्या झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास नवी मुंबई पोलिसांनी केला, नंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आलं. मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून बेस्टच्या ताफ्यातल्या 2,766 गाड्यांपैकी केवळ 4 गाड्या रस्त्यावर धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बेस्ट बस उपलब्ध नसल्यानं प्रवाशांना टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि इतर वाहनांचा पर्याय अवलंबावा लागत आहे. बेस्ट संपाची कल्पना नसल्यामुळे अनेक प्रवासी काल बस थांब्यावर ताटकळत उभे होते, मात्र आज संपाची कल्पना असल्यामुळे प्रवासी इतर पर्यायाकडे वळल्याचं दिसलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं बफर साठा योजनेअंतर्गत नाफेड एनसीसीएफमार्फत खरेदी होत असलेल्या कांद्याला पुन्हा एकदा दर वाढवून दिले आहेत. 80 रुपयांची वाढ क्विंटलमागे करण्यात आली असून गेल्या 40 दिवसात तिसऱ्यांदा दर वाढवून दिले आहेत. एकूण 495 रुपये दर मिळाला असून आजपासून हा दर लागू असेल. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू झाला आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 19 षटकात 4 गडी बाद 99 धावा झाल्या होत्या. विदर्भातल्या शिक्षक चळवळीतले प्रभावी संघटक, माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक बी टी देशमुख यांचं काल निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशमुख यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं संघर्ष केला. प्राध्यापक आणि शिक्षक नेते म्हणून उच्च शिक्षण क्षेत्रातल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रभावी नेतृत्व केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासह विविध मान्यवरांनी देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
नीट ऐवजी 2026 फे

0: परीक्षेच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेचं मॉक ड्रिल, गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना, कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याअंतर्गत 1,445,97,00,000 रुपयांच्या विकास कामांच्या कोनशिलेचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते अनावरण, आषाढी एकादशी यात्रेनिमित्त एसटीच्या 5,500 जादा गाड्या, आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्यात प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार, आणि पवनराजे निंबाळकर खून खटल्यात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 आरोपींची निर्दोष मुक्तता। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार।
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित 558 kHz आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। दुपारचे 3:10 आणि 39 सेकंद झालेले आहेत। अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आता इथेच संपवित आहोत। आज अस्मिता वाहिनीची दुसरी सभा दुपारी 3:55 सुरू होणार आहे, तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत दुपारी 3:55। तोपर्यंत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल। पुन्हा भेटूया 3:55 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत। नमस्कार।

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. श्रोते हो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:12 आणि 42 सेकंद झालेले आहेत. आता एका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, आज सकाळी 8:30 वाजता नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे.

तेलंगणा, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या काही भागात नैऋत्य मान्सूनची परिस्थिती आता अनुकूल झालेली आहे. सौराष्ट्र आणि कच्छ इथे काही ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद करण्यात आली. कोकण, गोवा, मराठवाडा आणि गुजरात येथे काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस काल नोंदवण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात उष्णतेची लाट काल नोंदवण्यात आलेली आहे. उर्वरित भागात हवामान कोरडं होतं. 42 अंश सेल्सिअस इतक्या सगळ्यात अधिक तापमानाची नोंद काल मालेगाव इथं करण्यात आली. काल काही ठिकाणी वादळी वाऱ्याचीही नोंद करण्यात आली. ती याप्रमाणे: कर्जत, जिल्हा रायगड इथं 43 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता. मुंबई सांताक्रूज इथं 33 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग. तर मध्य महाराष्ट्रातील दोंडाईच्या इथे 50 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग काल नोंदवण्यात आला. बीड इथे 37 किलोमीटर प्रतिताशी काल वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला. येत्या 24 तासात कोकण, गोवा, विदर्भ इथे उष्णतेची लाट येईल. मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. उष्णतेची लाट आणि दमट हवामानही राहील. रात्रीच्या सुमारास साधारण काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. 35 आणि 29 डिग्री सेल्सिअस इतकी कमाल आणि किमान तापमानाची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. वनिता मंडळ या अंतर्गत ऐकूया ज्ञानेश्वरी संजीवनी या मालेत डॉक्टर रवींद्र थत्ते यांचं भाषण. आज ऐकूया भाग दुसरा.

सध्या हे तीन शब्द सगळ्यांनाच माहिती आहेत. लता मंगेशकरांच्या सुरेल आवाजात आपण हे शब्द अनेक वेळेला ऐकलेले आहेत. याच्या मागचं हा आद्या कोण किंवा ओम म्हणजे काय हे शोधण्यासाठी आणि हे विश्वाचं स्वरूप पूर्वी काय होतं हे शोधण्यासाठी हल्ली आधुनिक जगात गेल्या काही वर्षापूर्वी अवकाशामध्ये अंतराळायन सोडण्यात आलं. लाखो मैल दूर गेलं ते. वैज्ञानिकांना तेथील अवकाशाबद्दल माहिती तर हवी होतीच, शिवाय हे विश्व एका स्फोटातून जन्माला आले आहे हे जे अलीकडचे असे वैज्ञानिक गृहितक आहे त्या अनुषंगाने या स्फोटाच्या काही खाणाखुणा अंतराळात सापडतात का याचाही शोध घ्यायचा होता. अर्थात स्फोटातून काही लहरी निघाल्या असणार, पुढे याच लहरीमधून कण निर्माण झाले आणि त्यातूनच पुढे विश्वाचे घनीकरण झाले, मग तारे आणि ग्रह अस्तित्वाला आले असेही अलीकडे ठरवले आहे. हा प्रयोग हाती घेताना वैज्ञानिकांना या कणांपेक्षा काही ध्वनी तरंग निर्माण झाले की नाही याबद्दल कुतूहल होते. फोट म्हटला की ध्वनी आलाच, पण ध्वनी ही गोष्ट वातावरण असेल तरच इकडून तिकडे जाऊ शकते हे आता सिद्ध झाले आहे. जेव्हा विश्वनिर्मितीचा स्फोट झाला तेव्हा वातावरण नव्हते. वातावरण म्हणजे वात आणि आवरण. पृथ्वीला वायूचे आवरण आहे म्हणून ध्वनी पसरतो आणि आपल्याला ऐकू येऊ शकते. तेव्हा वातावरण नसलेल्या अवस्थेत ध्वनी जन्माला आला असला तर पसरणार कसा असा प्रश्न होता. त्या ध्वनीचा शोध घेण्यासाठी यानातील अंतराळवीरांनी एक रिकामी पेटी अंतराळात उघडून धरली. नंतर त्या पेटीला असलेले झाकण घट्ट बंद केले. पुढे त्या पेटीत काहीतरी आहे असे गृहीत धरून संगणकाच्या सहाय्याने त्या काहीतरीला त्यांनी आकुंचित करायला सुरुवात केली. त्या क्रियेला इंग्रजीत क्रंच असे म्हणतात. या आकुंचन प्रक्रियेनंतर संगणकाला त्याचे रूपांतर ध्वनीमध्ये करण्याची सूचना देण्यात आली तेव्हा एक आश्चर्यच घडले. संगणकाने दोन प्रकारचे ध्वनी प्रस्तुत केले. पहिला आवाज होता सुस्कारा सोडल्याचा, त्यानंतरचा होता खोल कुठून तरी यावा असा घुमण्याचा आवाज. जणू काही माणसाने घशातून पोटात दडवत आवाज भरडत बाहेर काढावा तसा आवाज किंवा ध्वनी. वैज्ञानिकांनी यावर बरीच चर्चा केली आणि असा कयास मानला की विश्वनिर्मितीच्या वेळी निर्माण झालेल्या लहरींचे प्रतिनिधित्व हा ध्वनी करतो. हा ध्वनी सगळ्या विश्वात गुप्तपणे किंवा सुप्त स्थितीत आजही भरून राहिलेला आहे. तो माणसाला ऐकू येत नाही एवढेच, अर्थात माणसाला सगळे काही ऐकू येते असे थोडेच आहे. वटवाघुळाला जे ऐकू येते ते माणसाला कळत नाही आणि कुत्र्याचे कान ज्या आवाजामुळे टवकारले जातात तो ध्वनी माणसाच्या गावीही नसतो. थोडक्यात म्हणजे आपल्याला ऐकू न येणारे स्पंदन प्रत्येक गोष्टीत भरून राहिले आहे हे माणसाने फार पूर्वीपासून जाणले होते. या स्पंदनामध्ये एक नाद असतो आणि लयही. भारतीय तत्वज्ञानाने तर या स्पंदनाची नाळ विश्वनिर्मिती होण्यापूर्वीच्या काळाशी नेऊन जोडली आहे. चराचरातील प्रत्येक गोष्टीमध्ये हे स्पंदन दडलेले असतेच, मग ती सजीव असो वा निर्जीव. हे स्पंदन म्हणजे ब्रह्मतत्व आहे. ते अनादि अनंत असे आहे हा जो भारतीय तत्वज्ञानाचा आडाखा आहे, द्रष्टेपण आहे, तो विज्ञानसिद्ध असा आहे. या जगात काहीच मरत नाही तर दुसऱ्या रूपाने उभे राहते. वस्तूचे रूप बदलले, आकार बदलला, पोत बदलला, तरी त्यातील निखळ तत्व तेच राहते. हे जर समजून घेतले तर विश्वनिर्मितीच्या पूर्वी अस्तित्वात असलेले आणि विश्वनिर्मितीच्या वेळी झंकारलेले ते स्पंदन, तो ब्रह्मनाद आजही

म्हणून बनलेले असतात. अक्षर म्हणजे जे क्षर होत नाही ते. निसर्गातले कितीतरी ध्वनी आपल्या कानावर येत असतात, त्या ध्वनींना माणसाने अक्षरूपाने आत्मसात केले. समुद्राची गाज, नदीचा खळखळाट, पक्ष्यांची किलबिल, भुंग्यांचा गुंजारव, प्राण्यांचे गुरगुरणे यासारखे असंख्य ध्वनी तो वर्षानुवर्षे ऐकत राहिला. एखादा संगीतकार त्याच्या मनात उमटणारे सूर ज्याप्रमाणे सांकेतिक भाषेत नोटेशनच्या स्वरूपात कागदावर उमटवतो, त्याप्रमाणेच माणसाने आसपासच्या ध्वनिलहरींना आपल्या मनःपटलावर नोंदवले. परंतु बुद्धीचे अलौकिक देणे लाभलेला माणूस इतर प्राण्यांप्रमाणे केवळ ध्वनीच्या अक्षराच्या माध्यमातून संवाद साधण्यावर समाधानी राहू शकला नाही. आपल्या सोयीसाठी एकापुढे एक अक्षरे जुळवत त्याने शब्द निर्माण केले. त्यातून भाषा जन्माला आली, लिपी आकाराला आली. अ या ध्वनीचा उच्चार देवनागरीत अ असा उमटला तर रोमन लिपीत ए असा. लिपी बदलली पण गाभा म्हणजे ध्वनी किंवा अक्षर किंवा ओंकार तोच राहिला. ओम हे अक्षर खरोखरच विश्वाच्या स्पंदनाची खूण आहे की नाही हे शोधणे दुरापास्त आहे, पण त्याला नमस्कार करण्यामागची भावना लक्षात घेण्याजोगी आहे. ज्ञानेश्वरांचा हा नमस्कार एक रूढीचाही भाग आहे. जे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि जुने असते त्याला आपण नेहमीच वंदन करतो. माणसाचे अस्तित्व ज्यापासून निर्माण झाले त्याची खूण ओंकार आहे. त्याला नमस्कार करण्यात स्वतःच्या अस्तित्वाबद्दलच्या अहमभावाला थोडे काबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, कारण न म या शब्दामध्ये न आणि म म म्हणजे मी, मीला न करून ज्याला नमस्कार आपण करतो ते खरे असते. मी म्हणजे कोण, हे जग म्हणजे काय, माझे या जगाशी काय नाते आहे, हे तत्वज्ञानातील तीन मुख्य प्रश्न असतात. त्या प्रश्नांची उकल करण्याच्या उद्देशानेच जणू ज्ञानेश्वर ओम असे म्हणतात. ओम नमोजी नंतर जो शब्द येतो तो म्हणजे आद्या. आद्या हा शब्द आद्य ज्याचे संबोधन आहे तो ओम या अक्षराच्या बरोबरीचा आहे. ओम हे जर स्पंदन असेल तर आद्य हे त्याचे निकटचे रूप आहे. ज्या ठिकाणी हे स्पंदन सुरू आहे ती जागा म्हणजे आद्य. ओम म्हणजे शून्य आणि आद्य म्हणजे आकडा किंवा एक नावाचा आकडा, असे भारतीय तत्वज्ञानात जे गृहीत धरले आहे त्याला अधोरेखित करणारा एक सिद्धांत केसी कोल नावाच्या स्त्री वैज्ञानिकाने आपल्या पुस्तकात मांडला आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे होल इन द युनिव्हर्स, विश्वातले भोक. हे त्याले त्याचे शब्दशः भाषांतर. विश्व आणि शून्य, शून्यातून विश्व, किंवा हे विश्व म्हणजे खरे तर शून्यच, असा अर्थ तिच्या पुस्तकाला लावता येतो. हे विश्व निर्माण होण्यापूर्वी केवळ एक स्पंदन वा नाद अस्तित्वात होता असे म्हटले तर कशाचे स्पंदन हा प्रश्न निर्माण होतो. तो सोडवण्यासाठी कोलने शून्य आणि एक आकडा यांचा वापर केला. शून्य म्हणजे जिथे काहीच नाही पण स्पंदन घुमते आहे, आणि आकडा एक म्हणजे या स्पंदनाचे स्वरूप आहे. तिचे म्हणणे असे की एकदा एक आणि शून्य असे दोन आकडे हाताशी आले की तुम्ही त्यापासून कोणताही आकडा लिहू शकता. एक अधिक एक म्हणजे दोन, मग तीन, अशी प्रभावळ सुरू होते आणि मग नऊ आकड्यांपर्यंत तुम्ही पोचलात की एकावर शून्य देऊन तुम्ही दहा करता आणि मग अगणित आकडे तुम्ही लिहू शकता. हे नियम अर्थात माणसाने केले आहेत. या सर्वांचा अन्वय तिने विश्वनिर्मितीशी जोडला आहे. ज्याप्रमाणे एक आणि शून्यामुळे प्रचंड आकडेमोड करता येते त्याप्रमाणे विश्वही जन्माला येऊ शकते असा प्रतिभा विलास तिने रंगवला आहे. या ओमला म्हणजे शून्याला स्वरूप नाही आणि आद्याला म्हणजे एकला जे स्वरूप आहे ते दुसऱ्या कशालाही नाही, अशा गृहितकावर भारतीय तत्वज्ञानातील उपनिषदांची जी बैठक आहे ती निश्चितपणे वैज्ञानिक अशी आहे. जगात एकच गोष्ट असेल आणि त्यांचे स्पंदन असेल तर त्याचे वर्णन करणार तरी कोण. एकच गोष्ट म्हटली तर जेवढी जागा आहे तेवढी सारी या एकमेव गोष्टीने व्यापली आहे असे गृहित धरले जाणार. तिथे दुसरं काहीच नाही, तिथे तो एक आहे, आद्य आहे आणि त्याचा घुमघुमणारा ध्वनी आहे जो ओंकार. आपण कपाटात एकच वस्तू असे म्हटले तर खरे तर तिथे तीन गोष्टी मोजता येतात. कपाट, कपाटातली पोकळी आणि ती वस्तू. जेव्हा एखादी वस्तू इतकी भरभरून असते की पोकळी उरतच नाही तेव्हा ज्याच्यात पोकळी होती ते कपाटही संपते. थोडे पुढे जाऊन असे म्हणता येईल की अशी सर्वत्र भरलेली वस्तू काहीही हालचाल करू शकत नाही.

रवींद्र थत्ते यांचं भाषण श्रोते आपण ऐकलं. आज भाग दुसरा आम्ही प्रसारित केला आणि याबरोबरच कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ या अंतर्गत आपण ज्ञानेश्वरी संजीवनी हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:25:59 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम स्वस्त भारत.

0: श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत. नमस्कार श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी, कारण गर्भवती महिलांसाठी योग हा अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे पाठदुखी कमी होते, झोप सुधारते आणि प्रसूती वेदना सहन करण्याची ताकद वाढते. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांना. ह्या योगतज्ञ असून गेल्या 20 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं त्या गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार केंद्र चालवत आहेत. हर्सुल कारागृहात महिलांना योग शिकवणाऱ्या त्या पहिल्या योग शिक्षिका आहेत. गर्भवतींची योग साधना हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. राज्य पातळीवरील योग भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. डॉक्टर चारुलता, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण बोलणार आहोत गर्भवती महिलांसाठी योग याविषयी. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायला आवडेल की गर्भवती महिलांसाठी योग का महत्वाचा आहे. बरं,
1: बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की आमच्या वेळेस तर काही गर्भसंस्कार नव्हते किंवा आमच्या वेळेस काही गर्भवतींनी योग करायचा असं काही नव्हतं, मग आत्ताच का निघालं? तर त्याच्या मागची कारण जी आहे, मुलींच्या लग्नाचं वाढतं वय. स्त्री सुशिक्षित झाली, सक्षम झाली, स्वावलंबी झाली आणि ती विचार करायला लागली की माझं बाळ कसं असेल, माझ्या बाळाची डेव्हलपमेंट कशी होत असेल. अति ज्ञानामुळेही बऱ्याच वेळा त्यांच्या मनामध्ये काही काहूर मास्त ताण निर्माण होतो आणि त्यांच्या समस्या वाढायला लागलेल्या आहेत. दुसरं म्हणजे सहजासहजी गर्भ राहणं हे देखील सध्याच्या परिस्थितीत कठीण झालेलं आहे. वाढतं वय, चिंता या मुलींच्या वाढत्या वय आणि एकंदरीतच कामाच्या ताणामुळे पूर्वी ह्याची गरज नव्हती, कारण की स्त्रीचं क्षेत्र मर्यादित होतं. पण आता तिला ऑफिसचं टार्गेट तेवढंच आहे, दिवसभर तिला 8 तास काम करावं लागते आणि गर्भवती आहे म्हणून तिला एक्सक्युजेस काहीही मिळत नाही आणि त्याच्यामुळे तिची तणावाची लेवल वाढते आणि मग अशा वेळेस औषधं घ्यावी लागतातच. आहारामध्ये बदल करावा लागतो. मनाचं तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना योग साधना म्हणून करावी लागते. म्हणून मी सांगते की असं नाहीये की फक्त गर्भवतींनीच योग करायचा, तर तो पूर्ण 9 महिन्यापर्यंत त्यांनी आपल्या डिलिव्हरीपर्यंत तो जर भाग केला पूर्ण, योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन, आम्ही ध्यान जे शिकवतो हे सगळं जर केलं, तर पूर्ण 9 महिन्याचा काळ जो आहे तो त्या आनंदात घालवू शकतील. आणि म्हणून माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये माझं एक वाक्य असतं की प्रेग्नन्सी इज नॉट अ डिसीज, तो आजार नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही त्याला उत्सव म्हणून साजरा करा. तुम्ही त्या पिरियडमध्ये आनंद घ्या, आनंद द्या, म्हणजे तुमची बाळं चांगली होतील. आणि म्हणून भावी सुदृढ सशक्त पिढी निर्माण होण्यासाठी गर्भवतींनी 3 महिने कम्प्लीट झाले की योगासनं, प्राणायाम, ध्यान याचा अभ्यास सुरुवात करायची, तो तिच्या डिलिव्हरीपर्यंत तिने ते करणं गरजेचं आहे.
0: डॉक्टर, गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत जे काही 9 महिन्याचा हा काळ असतो, ह्याचं टप्प्यांमध्ये काही विभाजन केलेलं आहे का बरं?
1: येस, गर्भधारणे झाल्यापासून पहिला जो टप्पा असतो त्याला आम्ही फर्स्ट ट्रायमिस्टर असं म्हणतो. हा पहिला टप्पा जो असतो ना, याला म्हटलं जातं डेलिकेट पिरियड. त्याच्यामध्ये ना आराम करणंच अपेक्षित आहे, दगदग करू नये, कारण याच्यामध्ये बाहेरची वस्तू आपल्या शरीरामध्ये शरीराने तिला स्वीकारणं आणि शरीराने तिला ऍडजस्ट करणं हा पिरियड असतो. म्हणून पहिल्या 3 महिन्यांमध्ये मुलींना जास्त त्रास होतो, उलट्या होणं, मळमळ होणं, थकवा जाणं, सकाळी सकाळी चक्कर आल्यासारखं वाटणं, याला आम्ही मॉर्निंग सिकनेस म्हणतो. या मुलींना खूप जास्त प्रमाणात त्याचा त्रास होतो. म्हणून पहिले 3 महिने आपण मराठी लोक म्हणतो चोर चोळी, 3 महिने लपवून ठेवायची असते गोष्ट, बोलायचं नाही. कारण या 3 महिन्यामध्ये डेलिकेट पिरियड जो असतो याच्यामध्ये कधी कधी ब्लिडिंग होतं, कधी कधी अबॉर्शन होण्याची शक्यता असते. तर 3 महिने त्या मुलीचा तो गर्भ बाहेरची बॉडी आपल्या शरीराने ऍक्सेप्ट आणि ऍडजस्ट करणं याच्यासाठी वेळ लागतो. म्हणून पहिले 3 महिन्यामध्ये तो पहिला टप्पा असतो, हा जोखीमचा टप्पा असतो. त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा जो असतो तो असतो 4th-5th महिन्यापासून 6th-7th महिन्यापर्यंत, त्याला आम्ही म्हणतो गोल्डन पिरियड. याच्यामध्ये ना सगळ्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या करायच्या असतात. म्हणजे चांगलं वाचन करावं, गाणं म्हणावं, कला डेव्हलप करावी. माणसाला 2 मेंदू असतात, तर राईट ब्रेन जो असतो, उजवा मेंदू असतो हा क्रिएटिव्ह असतो आणि डावा मेंदू हा प्लॅनिंगवाला असतो. या गोल्डन पिरियडमध्ये बाळाचे अवयव डेव्हलपत असतात. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने चांगले म्हणजे नवीन विचार, नवी कल्पना, म्हणजे वाचन करणं चांगलं, गाणं म्हणणं, चित्रकला काढणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, शिकवणं, शिकणं, हे सगळ्या आपल्याला या पिरियडमध्ये करायचे असतात. याच्यामध्ये गणित सोडवणं हा एक पण महत्वाचा भाग सांगतो आम्ही. उलटे नंबर काउंट करायला सांगतो. 100 पासून 1 आकड्यापर्यंत उलटे नंबर काउंट करायचे. 100, 99, 1 पर्यंत म्हणजे ही ब्रेन ऍक्टिव्हिटी असते. आणि गणित पाढेपाठ करणं हे सांगितलं जातं, म्हणजे दोन्ही मेंदूची कार्यक्षमता चांगली राहिली पाहिजे. म्हणून हा दुसरा जो टप्पा असतो ना, हा गोल्डन पिरियड असतो. याच्यामध्ये वाचन, चिंतन, मनन जे काय असतं ते सगळ्या गोष्टी करायच्या. आणि शेवटचा जो टप्पा असतो हा मॅच्युअर्ड असतो, म्हणजे त्याच्यामध्ये बाळाचं फक्त वजन वाढत असतं. 4th, 5th, 6th महिन्यात काय होतं, बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप होत असतात हळूहळू, सगळे त्याची वाढ होत असते. एक्झॅक्टली प्राणायामाने काय फायदा होतो, तर आता मुलींची लाईफस्टाईल बदलली आहे. मॅक्झिमम मुली जे काम करतात ते खुर्चीवर बसून काम करतात, त्याच्यामुळे पोटाची हालचालच होते ज्या पोझिशनमध्ये बसलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे आत्ताच्या मुलींमध्ये आम्ही साधारण जे बघतो की सुशिक्षित मुलगी असते, आर्थिक स्तरावरती तिथं सगळं चांगलं असतं, परंतु बाळाचं वजन कमी निघतं. म्हटलं तर बावगं ठरणार नाही, पण सिझेरियन आजकाल नॉर्मल झालंय, नॉर्मल डिलिव्हरी ॲबनॉर्मल झालेली आहे. हा फरक झालेला आहे, कारण स्त्रीच्या एकंदरीत जीवनशैलीमध्ये बरेचशी स्थित्यंतरं झालेली, बदल झालेले आहे, आणि त्याच्यामुळे या मुलींच्या शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत. की खूप वेळा सासूबाई असं म्हणतात की तिला झाडू मारायला सांगा, झाडू पोचा. अरे आयुष्यात तिने आता हे केलंच नाहीये. आणि जेव्हा तुम्ही तिला म्हणाल की तू झाडू मार, फरशी पूस, मग तिला असं वाटायला लागले की ही आपल्याला काहीतरी शिक्षा आहे का प्रेग्नन्सी म्हणजे. त्याच्यामुळे त्याला तशाच प्रकारच्या काही आसनांचा समावेश करून आम्हाला ते ताण कमी करावे लागतात. मग असे हे 3 टप्पे असतात की पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. मग तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मुलीची तयारी करायची असते की तुला नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने बॉडीचं प्रिपरेशन करण्यासाठी तुला काही वेगळ्या हालचाली कराव्या लागतात. त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो पेल्विक रिजनच्या एक्सरसाइज. तर मुली जमिनीवर बसणं सुटलंय आपलं, आणि त्याच्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचा प्रश्नच येत नाही. मग आपल्याला तसे काही आसनं शिकवावी लागतात. पण काय होतं ना, तुम्ही म्हटले की तू खाली बसूनच जेवली पाहिजे, तू खाली बसून फरशीत पुसली पाहिजे. फरशी पुसणं हे माझं काम नाही, त्याच्यासाठी बाई आहे. आणि त्याच्यामुळे ते काम जर तुम्ही तिला सांगितलं तर तिचा माइंड सेटअप आणखीन बिघडतो. त्याच्यामुळे तिला वेगळ्या वेनी आपल्याला हे सगळं सांगावं लागतं. आणि त्याच्यामुळे योग उपयुक्त ठरतो आपल्याला. योगा इज अ सायन्स ऑफ माइंड, म्हणजे योग तुमच्या मनाला शक्ती देतं, तुमची मानसिक तयारी करतं की मला या प्रवासाला सुखकर करायचं आहे, म्हणून आपल्याला योग शिकवायचा आहे. त्याचा खूप चांगला फायदा आम्हाला गर्भवतीमध्ये आढळतो.
0: मग गर्भधारणेदरम्यान योग करताना महिलांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
1: जेव्हा गर्भवती आमच्याकडे योग वर्गाला येते तेव्हा सगळ्यात महत्वाचं जे असतं की तिची शारीरिक कंडिशन काय आहे. म्हणजे तिला जर बाळाच्या बाजूचं पाणी कमी असेल किंवा वार तिची खाली, त्याला लो लाईन प्लॅसेंटा म्हणतो, असं काही जर कंडिशन असतील तर अशा मुलींना आम्ही सांगतो की जास्त चालणं टाळा. आपल्याकडे मोठा मिसकन्सेप्ट आहे की मुलगी प्रेग्नंट राहिली की आपण काय म्हणतो की तुला खूप वॉकिंग करायचं आहे. तर चालणं या पिरियडमध्ये उलट

0: वाढ करावं लागतं. मग चौथा पाचवा सव्वा महिना जो असतो ना त्याच्यामध्ये बाळाचे अवयव तयार होत असतात, अशा वेळेस चालणं टाळायचं आणि पायाखाली उशी घेऊन झोपायला सांगितलं जातं. त्याला आम्ही हेडलो पोझिशन म्हणतो. ती खूप महत्वाची पोझिशन असते की ज्याच्यामुळे तुमच्या पोटाच्या स्नायूंची ताकद वाढली जाते आणि तुम्हाला ब्लीडिंग वगैरे होऊ नये अशा दृष्टीने ती महत्वाची असते. आता दुसरा महत्वाचा जो मुद्दा असतो ना, गाडी चालवणं, टू व्हीलर चालवणं, फोर व्हीलर चालवणं, हे या पिरियड मध्ये तुमची फिजिकल कंडिशन काय आहे त्याच्यावर डिपेंड असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथ्या पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये पोटाचा टोनअप चांगला यावा म्हणून दीर्घश्वसन किंवा प्राणायाम जास्त महत्वाचे असतात. आणि सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये आपल्याला फक्त नॉर्मल डिलिव्हरीच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. तर काळजी घेण्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच विचार करावा लागतो की अति परिश्रमही नको आणि एकदम बसणं पण नको. म्हणजे आपण ज्याला मराठीत म्हणतो ना की अति पोषण पण नको आणि कुपोषण पण नको, याच्या मधला मार्ग. गर्भवतींनी हरकत नाही 2-3 किलोमीटर रोज वॉकिंग करायला अजिबात हरकत नाहीये, खाली बसून जेवण करायला हरकत नाहीये. इतकं काळजी घेतात काही लोक, घरी कमोडच वापरले जातात तर ते नाही वापरले गेले पाहिजे. नॅचरल आपलं जे इंडियन लायट्रिन आहे ते यूज केले तर नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता जास्त असते. पण कंडिशन आपलं आहे याच्यामध्ये की जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या गोष्टी चालत नाही. याच्यामध्ये तुमची डॉक्टर्स तुम्हाला जे औषधं देतात ती औषधं गोळ्या मात्र व्यवस्थित घेणं गरजेचं असतं. आपल्या भारतामधल्या स्त्रियांमध्ये आयर्न डेफिशियन्सी किंवा रक्त कमीच असतं, तर अशा वेळेस ज्या रक्त वाढीच्या गोळ्या दिल्या जातात त्या घेणं गरजेचं असतं. कॅल्शियम घेणं गरजेचं असतं जेणेकरून बाळाची वाढ व्यवस्थित होईल. आणि व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या आपल्याला चालू ठेवाव्या लागतात. जे काही वॅक्सिन आपल्याला दिले जातात म्हणजे धनुर्वाताचे इंजेक्शन वगैरे, तुमची सोनोग्राफी करणं गरजेचं असतं. आहार खूप महत्वाचा असतो या पिरियडमध्ये. आपल्याला सगळ्या पद्धतीचा आहार घ्यायचा आहे. बदाम काजू हे तर बरेच लोक घेतात, परंतु आपला नॅचरल आहार जो आहे ना की ज्याच्यामध्ये काकडी टमाटा बीट रोजच्या याच्यामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून पोटाची हालचाल व्यवस्थित होऊन तुमचं पोट साफ झालं पाहिजे. भात वरण भाजीपोळी हा आपला जो भारतीय आहार आहे हा सगळ्यात चांगला आहार आहे. याच्यामध्ये जर मांसाहारी असतील तर मग त्याच्यामध्ये आपल्याला चिकन सूप आणि अंडे चालू शकतात. आठवड्यातनं 3 शेंगभाजी कुठली पण घ्यावी, हिरव्या भाज्या असतात त्या दररोजच्या आहारामध्ये आपल्याला पाहिजे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान प्रशिक्षित योग शिक्षकांचं मार्गदर्शन आवश्यक आहे का?
0: नाही, मी तर असं म्हणेल की डॉक्टर योग शिक्षक असावा. किमान गर्भवतींसाठी योग हा विषय हाताळताना त्याला किमान रिपोर्ट समजला पाहिजे की आपल्याला काय सांगायचं आहे आणि काय सांगायचं नाही हे समजलं पाहिजे. कारण हा जोखमीचा क्लास आहे. याच्यामध्ये गर्भवतीच्या कंडिशननुसार त्याला सगळ्या पोझिशन्स आपल्याला सांगाव्या लागतात. त्याच्यामुळे तो योग शिक्षक प्रशिक्षित असावा हे खूप महत्वाचं आहे. आणि की डॉक्टर योग शिक्षक असेल तर फार चांगलं आहे. याच्यामध्ये असं असतं ना की प्रत्येक मुलीची कंडिशन वेगळी. कोणाच्या गर्भाच्या बाजूचं पाणी कमी असतं, कोणाची सर्व्हिक्स लेंथ म्हणजे गर्भाशयाचं मुख लहान असतं, कधी कधी जुळे असतात. अशा वेळेस आम्हाला त्या मुलीच्या शारीरिक कंडिशनवरनं वेगवेगळ्या प्रकारच्या आसनांना करू द्यावं लागतं आणि काही आसनं पूर्णपणे वर्ज्य करावी लागतात. पोटात जो 2 बाळ आहेत तर अशा वेळेस फक्त आम्ही डीप ब्रिदिंग नावाचा तर जास्त प्रकार शिकवतो. त्यांच्या प्रॉब्लेमनुसारच त्यांना तो योग शिकवता आला पाहिजे हे महत्वाचं आहे.
1: गर्भवती महिलांसाठी श्वसनाच्या व्यायामाचं काय महत्व सांगता येईल?
0: खूप महत्वाचं आहे. त्याला आम्ही आमच्या योगिक परिभाषेमध्ये कुंभक म्हणतो. ब्रीदला होल्ड करणं जमलं पाहिजे. त्याच्यामुळे पोटातलं श्वसन काय आहे, छातीतलं श्वसन काय आहे, पोटात श्वास कसा रोखायचा हे जर गर्भवतीला माहीत असेल तर तिची सुलभ प्रसूती होण्यासाठी मदत होते. आता हे वैज्ञानिकदृष्ट्या प्रूव्ह झालेलं आहे की बाळाला आईच्या हाताचा स्पर्श समजतो. आपलं मूल जेव्हा आईच्या हातात असतं ना ते शांत असतं बघ, आणि त्याला दुसरं कोणतरी घेतं की एक तर ते शू करतं नाही तर शी करतं नाही तर रडायला सुरुवात करतं. आता शू शी म्हणजे काय तर ते घाबरलंय, ती रिॲक्शन झालेली त्याला. आणि आईच्या हातात आलं की ते शांत बसतं, कारण 9 आईने काही ना काही कारणामुळे पोटावरती हात ठेवलेला असतो आणि त्या हाताचा स्पर्श त्याला समजतो. म्हणून आम्ही ना दीर्घश्वसन नावाचा एक प्रकार शिकवतो. पोटावरती हात ठेवायचा, श्वास घेताना पोट मोठं करायचं, श्वास सोडताना पोट आतल्या दिशेने जाईल असा एक आकडा मोजायचा. असं 20 एक सेट सकाळी, 20 एक सेट दुपारी, 20 एक सेट रात्री, म्हणजे नॅचरली पोटावरती

0: हात ठेवला की बाळाचं आणि तुमचं बॉन्डिंग चांगलं होतं. याला आम्ही म्हणतो गर्भसंवाद. जे पूर्ण 9 महिन्यामध्ये बाळाने काही ऐकलेलं असतं ते डिलिव्हरी झाल्यानंतर ते जर त्याला संगीत ऐकवलं तर बाळ शांत होतं. सायंटिफिकली प्रूव्ह आहे. याला म्हटलं जातं मूल गर्भातून बोलते ऐकायला शिका. म्हणजे योगामध्ये गर्भवतींसाठी योग सांगताना महत्वाचं टार्गेट काय असतं, तर या मुलीची शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्थिती बॅलेन्स राहिली पाहिजे आणि ती फार महत्वाची असते. कारण मुलीच्या मनामध्ये सतत डोक्यात विचार चालू असतो, काय होईल, कसं होईल, मुलगा होईल का मुलगी होईल. आपल्या घरचे बरेच लोक फक्त एकच सांगत असतात की डिलिव्हरी म्हणजे दुसरा जन्म बर का. आपल्याला फक्त धोक्याची सूचना दिली जाते पण धोका टाळायचा कसा हे कोणी सांगत नाही. त्याच्यामुळे या पिरियडमध्ये तणावाची स्थिती वाढते आणि नेमकं जेव्हा तुम्ही योग करायला सुरुवात करतात तेव्हा काय होतं की ही तणावाची स्थिती कमी होण्यासाठी मदत होते. कशी होते तर आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स असतात ज्याला एन्डॉर्फिन, डोपामिन, सिरॉटिनिन आणि ऑक्सिटोसिन म्हटलं जातं. हे आनंद लहरी म्हणतो आम्ही त्याला. या आनंद लहरी चांगल्या जागृत राहण्यासाठी आपल्याला काही प्राणायामाचे टेक्निक्स करावे लागतात. एकदम सिम्पल प्राणायाम असतात बघा की उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने लांब श्वास घ्यायचा, डावीने सोडायचा. आपण डावीने घेतलं की काय होतं, उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते. उजव्या मेंदूचं कार्य काय आहे, आनंद निर्माण करणं, स्ट्रेस मॅनेज करणं. आणि डावीने श्वास घेतले की उजव्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, उजवीने घेतलं की डाव्या मेंदूची कार्यक्षमता. दोन्ही सीचे बघा, कॅल्क्युलेशन आणि क्रिएटिव्हिटी. एकाने गणित चांगलं राहतं आणि एकाने त्या गणिताचा स्ट्रेस कमी केला जातो. आणि म्हणून जेव्हा आपल्याला गर्भवतींसाठी योग शिकवायचा असतो, कारण जेव्हा एखाद्या मुलीला पूर्ण बेडरेस दिलेली असते ना तेव्हा तिची तणावाची पातळी जास्त वाढते. कारण झोपून राहिले की माणसाला विचाराशिवाय काहीच नसतं ना. मग अशा मुलींना 9 महिने पूर्ण आराम करूनही छोटं बाळ निघतं 1.5 किलोचं. म्हणून पूर्ण 9 महिन्यामध्ये मुलींनी ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं असतं. काही ना काही शारीरिक हालचाली या पिरियडमध्ये खूप महत्वाच्या असतात.
1: डॉक्टर चारुलता, मग अशा कोणत्या परिस्थितीत गर्भवती महिलांना योग थांबवणं गरजेचं असतं?
0: योग आम्हाला थांबावं लागतो की काही कारणामुळे जर तुमच्या गर्भाशयाच्या मुखाला टाका दिला, त्याला आम्ही सर्वायकल स्टिच असं म्हणतो, तो टाका दिला तर मग आम्ही योग थांबायला सांगतो. कधी कधी असं होतं की बाळाच्या बाजूचं पाणी कमी होतं तेव्हा आम्ही योगासनं थांबायला सांगतो. परंतु डीप ब्रिदिंग नावाचा जो टेक्निक आहे त्यांनी पाणी वाढल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे. कारण बाळाच्या बाजूचं पाणी कमी होणं आणि बायकांची मानसिक स्थिती याचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याकडे अजूनही असं एकही मेडिसिन नाहीये की ही गोळी घे आणि तुझा ताण कमी होईल आणि तुझ्या बाळाचं पाणी वाढेल. सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे पाण्याची लेवल वाढवण्यासाठी मुलींनी पोटावर हात ठेवून ऑक्सिजन इनहेलेशन कॅपॅसिटी वाढवणारा प्रकार आहे त्याला डीप ब्रिदिंग किंवा दीर्घश्वसन म्हटलं जातं, ते केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर गडबड झाली तर मात्र पाण्याची लेवल कमी. माझं ऑब्झर्वेशन आहे श्रमजीवी वर्गामध्ये होत नाही पाणी कमी, कारण त्यांना माहितच नसतं ना, डॉक्टर जे सांगतील ते ऐकत असतात ते. बुद्धिजीवी वर्गामध्ये हा प्रॉब्लेम येतो पाणी कमी व्हायला. खूप विचार करतात आणि प्रत्येक उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात त्यांची स्ट्रेस लेवल वाढते. या मुलींना सांगत असतो की तू जेवढी मनाने शांत राहशील तेवढं तुला रिझल्ट मिळते. योग हे शांतता निर्माण करण्याचं माध्यम आहे आणि म्हणून या पिरियडमध्ये योग साधना खूप महत्वाची. कारण सातत्य असेल तर परिणाम येतात. हे 4-5 महिने तुम्ही केलं ना तर तुम्ही एक जीव तयार करतात, एक पर्सनॅलिटी चांगली तयार करतात. आणि म्हणून मुलींना सांगते की पहिलं टार्गेट तुमचा बाळ आहे, तुम्ही आई बनणार आहात. कारण आई बनणं म्हणजे आत्मा आणि ईश्वर, तर तुझी खूप मोठी जबाबदारी आहे आणि म्हणून तू स्वतःसाठी या पिरियडमध्ये वेळ द्यायचा आहे. जर तुम्ही आत्ता वेळ दिला तर 100% मुलं शांत निघतात, तो योगाचा परिणाम असतो.
1: बऱ्याच गर्भवती महिलांमध्ये गर्भाच्या भोवतीचं पाणी कमी झालंय असं आपल्या ऐकण्यात येतं, तर मग हे गर्भाच्या भोवती असणारं पाणी कमी होण्याची कारणं काय सांगता येतील बरं?
0: मी तुम्हाला म्हटलं ना, अति तणाव हेच कारण आहे त्याच्या मागचं. कधी कधी आहारामधला भाग असतो. बऱ्याच मुली आंबट पदार्थ खातच नाही. व्हिटॅमिन सी म्हणजे आंबट पदार्थ खाल्ले ना तर बाळाचं पाणी मेंटेन राहतं. दुसरं म्हणजे काही कारणामुळे सतत मुलींमध्ये सायकोलॉजिकल चेंजेस होतात. मानसिक पातळीवरती खूप रडायला येतं, खूप चिडचिड होते, बोर होतं, नकारात्मक भाव बऱ्याच वेळा निर्माण होते. चिडचिडेपणा तर खूपच वाढतो आणि जर ते वाढलं तर मात्र बाळाचं पाणी कमी होतं. आणि म्हणून मेंटली पीसफुलनेस, मानसिक शांतीसाठी त्यांना स्वतःसाठी वेळ देऊन जर योगासन, प्राणायाम, मेडिटेशन केलं तर त्याचा फायदा

0: चांगला होतो आणि नक्की पाण्याची पातळी वाढते. फक्त त्याच्यासाठी आपल्याला श्रद्धा, सातत्य आणि जे काही अभ्यास दिलेला असतो ते करणं गरजेचं असतं.
1: गर्भधारणेपासूनच योग करणं गरजेचं आहे का आणि प्रसूतीनंतरही योग महत्वाचा आहे का, काय सांगाल त्याबद्दल?
0: प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात दोन्ही वेळेस आपल्याला योग साधनेचा उपयोग होतो की बाळाचं वजन चांगलं निघणं, बाळाच्या बाजूचं पाणी चांगलं असणं, बाळाला ब्लड सप्लाय चांगलं होणं, याच्यासाठी प्रसूतीपूर्व योग करावा. आणि प्रसूती पश्चात ज्या काही समस्या असतात त्याच्यामध्ये एक महत्वाची समस्या जी निर्माण होते ती म्हणजे जर सीझर झालेलं असेल तर वेगळ्या समस्या येतात आणि ज्यांची नॉर्मल डिलिव्हरी होती त्यांच्यात वेगळ्या समस्या येतात. तर या समस्येमध्ये साधारणपणे युरिनवरचा कंट्रोल कमी होणं हा एक मोठा असतो, म्हणजे शिंक आली लघवी होते थोडीशी, हा एक कॉमन प्रॉब्लेम असतो. डिलिव्हरी नंतर पाठदुखी कंबरदुखी खूप जास्त प्रमाणात होते. पूर्वीचे लोक म्हणायचे बघा की तिथं वारं गेलं तिच्या अंगावरनं. सायकोलॉजिकली मानसिक पातळीवरती खूप मुली डिस्टर्ब होतात. म्हणून मग डिलिव्हरी नंतर पण म्हणजे प्रसूती पश्चात पण आम्हाला योग साधनेचे वर्ग घ्यावे लागतात, त्याचा खूप फायदा होतो. तर साधारणपणे असं असतं बघा की नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर आम्ही तुम्हाला एक महिन्यानंतर बोलवतो आणि जर तुमचं सीझर झालेलं असेल तर 2 महिन्यानंतर बोलवतो. काही एक्सरसाइज काही आसनं जी असतात ती महत्वाची असतात पण याच्यामध्ये पण आसनांचा जो अभ्यासक्रम असतो तो सीमित असतो, त्यांना सगळं काही शिकवलं जात नाही. तसं प्रसूती पूर्व वेगळ्या आसनांचा संच असतो, प्रसूती पश्चात वेगळ्या आसनांचा संच असतो. त्याच्यानंतर पोट जास्त राहणं डिलिव्हरीनंतर हा एक खूप कॉमन असतो. त्याच्यामुळे काही बंध नावाचे प्रकार असतात की ऍबडॉमिनल मसल म्हणजे पोटाच्या स्नायूंना थोडंसं आत ओढण्याची प्रक्रिया करणं हे याच्यामध्ये शिकवलं जातं, त्याचा खूप चांगला फायदा होतो. प्रसूती पश्चात प्रसूतीपूर्व योगाभ्यास महत्वाचा आहे, परंतु गर्भधारणेपूर्वी देखील जर तुम्ही योग साधना केलेली असेल, तुम्ही योग करत असाल, तर साधारणपणे 14-15 वर्षी जेव्हा पिरियड चालू होतात मुलींना तेव्हापासून जर मुलींनी सातत्याने योग केला तर पीसीओडी पीसीओएस नाव तो एक अडथळा होतो प्रेग्नन्सीमधला. थायरॉइडचे पेशंट फार बघतो, डायबिटीस खूप जणींना होतो, याची सुरुवातच व्यायामाचा अभाव असल्यामुळे होते. मग योग आपल्याला शारीरिक आणि मानसिक बळकटी देण्यासाठी करायचा असतो, त्याच्यामुळे साधारणपणे तुमचे पिरियडचे प्रॉब्लेम जे असतात ना ते सॉल्व्ह करण्यासाठी पण आपल्याला आधीपासून जर योगासनं प्राणायाम केली तर गर्भधारणा पण अगदी सुरक्षितपणे होऊ शकते आणि जन्माला येणारं मूल पण सशक्त आणि सुदृढ भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होऊ शकते.
1: डॉक्टर चारुलता, आता जाता जाता एक योग तज्ञ म्हणून आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सगळ्या वयासाठी योग करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे योग ही आपली जीवनशैली झाली पाहिजे. याच्यामध्ये सातत्य योग जर ठेवला तर तुमचं शरीर स्वस्थ, मन शांत राहण्यासाठी मदत होईल. आणि मला असं वाटतं की आधुनिक जगामध्ये स्वस्थ शरीर आणि शांत मन हीच मोठी देणगी आहे.
1: डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना गर्भवती महिलांसाठी योग कसा आवश्यक आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: गर्भवती महिलांसाठी योग याविषयी योगतज्ञ डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरेच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:55 होत आहेत. आमच्या दुसऱ्या सभेला आता प्रारंभ करत आहोत. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, माननीय प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याचे वितरण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हुगळी पश्चिम बंगाल इथं होणार आहे. या सोहळ्याचे थेट प्रसारण आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 3:55 हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज ऐकूया जागतिक योग दिनानिमित्त युवा योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याशी ज्ञानेश्वर बोबडे यांनी केलेल्या गप्पा. निवेदन आहे दर्शन गुजराती नेहा पवार यांचं, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ही जळगाव केंद्राची निर्मिती आहे. आता ऐकूया योग दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम.
1: का मतलब है जोड़ना, मोह को मन से तोड़ना,
2: मानव को प्रकृति से जोड़ना, चित्त की वृत्तियों को सिकोड़ना.
1: बस इतनी सी बात लोगों को समझाएं, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: इसमें ना कोई खर्चा, ना कोई और दिखावा है, स्वस्थ रहे कैसे, बस इतना ही बढ़ावा है.
1: लेकर चटाई हम सब धरती पर बैठ जाएं, आओ हम सब मिलकर योग दिवस मनाएं.
2: नमस्कार, गुड इवनिंग मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी तुमचा मित्र दर्शन आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो.
2: मित्रांनो, योगाचा प्रसार हल्ली देशभरातच नव्हे तर जगभरात होतोय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता.
1: संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 या दिनाला मान्यता देण्यात आली. आणि मित्रांनो, 21 जून 2015 पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ भारतातच नव्हे तर जगभर साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे तो जगभर साजरा केला जातोय.
2: तर मित्रांनो, याच आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त आज आपण भरपूर चर्चा करणार आहोत, पण त्याआधी मला दर्शनला ना काहीतरी विचारायचंय.
1: बोल ना, विचार.
2: जागतिक योग दिवस आहे बरोबर, जगभर योग दिवस साजरा केला जातोय.
1: हो,
2: प्रत्यक्ष योग प्राणायाम व्यायाम करून लोक हा दिवस साजरा करतायत.
1: हो,
2: मग आपला काय विचार आहे महाशय?
1: आपला? मी तर जाणार आहे माझ्या घरासमोरच्या उद्यानात.
2: कशासाठी रे?
1: कशासाठी म्हणजे, अगं तिथे पण योग दिन साजरा करतो ना आम्ही. पहाटे आम्ही सगळे एकत्र येतो आणि सामूहिक योगासन प्राणायाम करतो.
2: अरे वा, आणि मग?
1: मग काय, ते झालं की छान पैकी तिथे आम्ही नाश्त्याची सोय केलेली असते, तिथे नाश्ता करतो आणि मग मी आणि जवळपास सगळेच आपापल्या घरी जातात.
2: वा, किती छान. आणि मग रे, दुसऱ्या दिवशी काय?
1: दुसऱ्या दिवशी काय, रोज रोज एवढ्या सगळ्या लोकांना नाश्ता देणं परवडेल का? आणि असंही योग दिन 21 जून असतो, दररोज नाही. कळत नाही तुला काही नाही?
2: हो, ते पण आहे म्हणा.
1: मग
2: म्हणजे हे थेट पुढच्या 21 जूनलाच? मग
1: बरोबर, म्हणजे काय दरवर्षी योग दिवस साजरा करतो आम्ही.
2: वा, हो ना, किती छान. पण दररोज योग करायला नाही का रे जमत तुला? मित्रांनो, असा कुठला पाहिजे नाही का याला, रोज व्यायाम करण्याची बोंब. आणि 21 जूनला मात्र तिथे हजर का? तर नंतर नाश्ता मिळतो ना. अरे लाज कशी वाटत नाही रे तुला, स्वतःची काळजी घ्यावीशी सुद्धा वाटत नाही, इतका कंटाळा.
1: घेतो मी काळजी, घेतो आणि व्यायाम पण करतो. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, एक आसन प्रामाणिकपणे केलं आणि व्यवस्थित केलं ना की कोणतंच आसन करायची गरज पडत नाही.
2: हो का?
1: मग
2: कोणतं रे?
1: शवासन, जे मी पूर्ण मन लावून करतो.
2: हो ना, शहाण्या, व्यायाम करायला नको त्याला. अरे सगळे लोक करतात, स्वतःची काळजी घेतात, त्यांना काय वेळ लागलाय का?
1: एक मिनिट थांब, एक मिनिट थांब, सगळं सांगतो. मित्रांनो, ही काही शांत बसणार नाही, आपण ऐकूया एक छानसं गाणं.
2: तर चांगला चोप दिला पाहिजे, व्यायाम करायला नको त्याला.

0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो.
1: दर्शन, तर मग मला असं वाटतं की आज जी आपल्याला योग विषयी माहिती मिळणार आहे ना, त्याला आपण सुरुवात केली पाहिजे.
0: नक्कीच मित्रांनो, योग म्हणजे काय, योगासनं करण्याची पद्धत, त्याचे फायदे, या सर्व गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत योग शिक्षक कुणाल महाजन यांच्याकडून.
1: चला तर ऐकूया ज्ञानेश्वर बोबडे यांनी योगाविषयी कुणाल महाजन यांच्याशी केलेला गप्पा.
2: मित्रांनो नमस्कार. 21 जून हा विश्व योग दिवस 2014 ला भारत सरकारच्या मागणीनुसार युनायटेड नेशनने 21 जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून जाहीर केला. जवळपास 176 देशांनी याला मान्यता दिली. त्यानंतर 2015 ला पहिला योग दिवस थाटामाटात 150 देशांमध्ये साजरा करण्यात आला. जी आपल्या भारताची प्राचीन धरोहर आहे ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचली, जेणेकरून जग जे आहे ते शारीरिक आणि मानसिकरित्या सुदृढ होईल आणि आपलं सुंदर आयुष्य जगण्यासाठी तयार होईल. जो 21 जून आहे हा जगभर जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने आपल्या स्टुडिओमध्ये आज युवा योग शिक्षक कृणाल महाजन आलेले आहेत. ते मास्टर इन योगा, त्याचबरोबर त्यांनी योगशास्त्रामध्ये नेट सुद्धा क्वालिफाय केलेली आहे. त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया की योग म्हणजे काय आणि योग करण्याची किंवा आसनं करण्याची योग्य पद्धती कोणती आहे, योग जे आहे ते केव्हा करावेत, त्याचबरोबर युवक आणि योग हे समीकरण थोडस वेगळं पडतं, त्याच्याबद्दल सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार कुणाल.
3: नमस्कार सर.
2: तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या युवावाणी या कार्यक्रमामध्ये.
3: धन्यवाद.
2: सर्वात पहिलाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की 21 जून हाच दिवस का निवडण्यात आला?
3: 21 जून हा फार मोठा दिवस असतो. तसं बघायला गेलं तर वातावरणामध्ये अनेक प्रकारे बदल घडत असतो. एका ऋतूनंतर दुसऱ्या ऋतूची या ठिकाणी सुरुवात झालेली असते. वातावरणामध्ये गारवा, पहिले 1-2 पाऊस झालेले असतात. आणि जसं मी म्हटलं की सर्वात मोठं कारण असं असू शकतं की हा फार मोठा दिवस मानला जातो. यामध्ये दिवस मोठा आणि रात्र छोटी, ज्याप्रमाणे दिवस मोठा आहे 21 जून, त्याप्रमाणे माणसाचं आयुष्य देखील हे फार वाढावं, मोठं व्हावं, आणि हे मोठं करण्यासाठी योगाशिवाय दुसरा सर्वोत्तम पर्याय कोणताच नाहीये.
2: खूप छान सांगितलं सर तुम्ही की जसा दिवस मोठा आहे तसं योगाच्या आसनाच्या माध्यमातून माणसाचं आयुष्य सुद्धा हे मोठं व्हावं, या उद्देशानंच 21 जून हा दिवस त्यांनी निवडला असेल. थोडस जर आपण आता योगाकडे येऊया. आपण म्हणतो योग योग योग, पण योग म्हणजे नक्की काय, योग मध्ये काय असतं याच्याबद्दल सांगा.
3: योग म्हणजे सर्वोत्तम जीवन जगण्याची एक प्रणाली आपण म्हटलं जाऊ शकतं. या योगामध्ये यम आहेत, नियम आहेत, आसन आहे, प्राणायाम आहे, त्याचबरोबर प्रत्याहाराच्या माध्यमातून आपण आपल्या इंद्रियांवर संयम करू शकतो. धारणा आणि ध्यानच्या माध्यमातून आपलं आत्मबळ, आपलं मनोबल आपण वाढवू शकतो. तर योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची एक प्रणाली अशी सर्वसामान्य व्याख्या असू शकते. मात्र योगाचे जे निर्माते आहेत महर्षी पतंजली, ज्यांनी पतंजल योग सूत्र लिहिलं, त्यांनी आपल्या पतंजल योग सूत्रामध्ये असं म्हटलंय समत्वम योग उच्चते. याचा अर्थ आपलं जीवनशैली, आपला स्तर हा योगाच्या माध्यमातून आपण उंचावू शकतो.
2: बरोबर आहे सर. योग जो आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टींचा अंतर्भाव होतो, जसं आसनं असतील, आणखी काही गोष्टी असतील, तर योगामध्ये काय काय अंतर्भूत आहेत, काय काय त्याच्यामध्ये समाविष्ट आहे याच्याबद्दल सांगा.
3: जी, मी आता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला हेच म्हटलं की योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम असा सर्वसामान्यांचा भ्रम झालेला असतो. मात्र जसं जसं आपण योगात प्रवेश करतो तसं तसं आपल्याला कळतं की योग ही शाखा आहे ना, फार मोठी आहे. योगामध्ये यम सांगितलेत, नियम सांगितलेत, आसन. आपल्याला जर वरच्या मजल्यावर जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. तसं आयुष्याची पायरी चढत जात असताना आपल्याला उच्च जीवनाकडे वाटचाल करायची असते. आणि त्या उच्च जीवनाकडे वाटचाल करत असताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, शेवटची अवस्था जी आहे समाधी, सर्व योग्यांची इच्छित जी आपण त्याला म्हणतो की शेवटपर्यंत पोचायचंय, म्हणजे समाधीपर्यंत पोचायचंय, तर हे सर्वांचं मिळून योग होतं. तर जो सर्वसामान्यांचा ग्रह आहे की योग म्हणजे केवळ आसनं, काहीतरी आसनं करायची आणि प्राणायाम, तर केवळ तेवढं नसून फार मोठी आणि समर्पक व्याख्या योगाची आहे.
2: सर आता योग जो आहे तो एक शास्त्र म्हणून आपण शिकतो.
3: जी,
2: तर मग तुम्ही समाधीचा उल्लेख केलाय.
3: जी,
2: तर शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे काय म्हणता येईल?
3: शास्त्रीय दृष्ट्या समाधी म्हणजे सर्वोच्च आनंद. यामध्ये आत्म्याचं आणि परमात्म्याचं मिलन होतं. शरीराच्या सर्व संवेदना जातात. मन आणि बुद्धी इथे लय पावते. अनेक परम सुखाची अनुभूती समाधी अवस्थेमध्ये प्राप्त होते, जी सर्वसामान्यांना त्या ठिकाणपर्यंत पोहोचण्यासाठी फार कष्ट योगाच्या माध्यमातून घेणे आवश्यक आहे.
2: सामान्यपणे जर विचार केला कृणाल तर असं म्हणता येईल की खूप चांगलं कॉन्सन्ट्रेशन व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो योग्य प्रकारे विचार करू शकतो.
3: सामान्य भाषेत सांगायचं तर समाधीची एक आपण असं म्हणूया की लहान मुल आहे, अतिशय चंचल असतं, खोडकर वृत्ती त्याची असते, पण जसं जसं तो मोठा होत जातो, जसं त्याला समज येत जाते, तसा तसा तो एक मॅच्युअर होत जातो, परिपक्व होत जातो. त्याचप्रमाणे योग साधक वेगवेगळे आसन प्राणायाम करता करता परिपक्वतेच्या दिशेने जातो, विद्यार्थ्याची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते, चंचलता कमी होते योग साधनेच्या माध्यमातून, आणि जी एकाग्रता साधली जाते त्याला आपण सर्वसामान्य भाषेमध्ये समाधी
2: म्हणू शकतो. बरोबर आहे, त्याची एक वेगळी व्याख्या न घेता योग्य मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असा मनुष्य जर निर्माण होऊ शकत असेल तर त्याला आपण समाधी म्हणू शकतो. आणखी एक प्रश्न असा येतो की आसन, योगाचा आसन हा खूप मोठा भाग आहे
3: जी,
2: आणि सामान्य नागरिकांपर्यंत तो आसन आणि प्राणायाम हे दोनच भाग मोठ्या प्रमाणात जातात. आसनाबद्दल सांगा की आपल्याला योग्य प्रकारे आसन काही त्रुटी न करता जो आसन करतो त्याला नुकसान न होता त्याला फायदा होईल अशा पद्धतीने योग्य पद्धतीने आसन कशी करावीत.
3: शिक्षण घेत असताना त्यात महर्षी पतंजलींचं एक स्तोत्र नेहमी आमच्या समोर येतं. त्या आसनाबद्दलचं त्यांचं स्तोत्र असं आहे की स्थिरम सुखम आसनम, ज्या अवस्थेमध्ये तुम्हाला स्थिरता आणि सुखकारकरित्या तुम्ही बसू शकाल तेच तुमचं आसन. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं आसन करा किंवा बघा किंवा प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्या, जोपर्यंत तुम्ही त्या आसनामध्ये स्थिर होत नाही, त्या आसनामध्ये तुम्हाला सुखदायक संवेदना येत नाही, तोपर्यंत ते आसन तुमचं व्यवस्थित लागलं नाही असं आपण म्हणू शकतो. म्हणून तुम्ही जो प्रश्न विचारला की आसन कसं करावं किंवा काय, तर तुम्ही आसन करत असताना वेगवेगळे प्रकारचे आसन सांगितलेत. कोणतंही आसन करत असताना तुम्हाला सुखकारकरित्या त्या आसनामध्ये बसता आलं पाहिजे आणि दीर्घकाळ.
2: एक आणखी आहे सर की आसन करत असताना श्वासाचं खूप महत्व असतं, आपला श्वास जो असतो त्याचं खूप महत्व असतं, तो केव्हा घ्यावा केव्हा सोडावा हे त्या आसनावर निर्भर असतं.
3: जी बरोबर,
2: याबद्दल थोडस सांगा की आसन करत असताना श्वास जे आहे त्याचं महत्व कशा प्रकारे आहे.
3: जी, आसन करत असताना श्वासाचं महत्व तर फार अबाधित आहे. की कुठल्याही प्रकारचं आसन करत असताना तुम्ही आसनाच्या स्थितीमध्ये असताना पुढची कृती करत असताना ती श्वास घेऊन करायची आहे की श्वास सोडत केली पाहिजे. थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो की आपण दैनंदिन आयुष्यामध्ये श्वासाशिवाय पर्याय नाही, आपण श्वास घेत असतो, पण आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त असतो की आपलं लक्ष श्वासाकडे जात नाही. श्वास ही अनैच्छिक असलेली क्रिया आहे, ती निसर्गातच आपली आपली सुरू असते. मात्र आसन करत असताना उदाहरणार्थ समजा मी पवनमुक्तासन घेतलं, पवनमुक्तासनाच्या चौथ्या स्टेजला आपण मान उचलून कपाळ जेव्हा दोन्ही गुडघ्यांना लावतो त्यावेळेस जर श्वास सोडला तर आपलं पोट शिथिल होईल. पोट शिथिल झाल्यामुळे आपण आसन अधिक घट्ट पकडू शकतो. सूर्यनमस्काराच्या अनेक स्टेप आहेत, ह्यात सुद्धा श्वासाला फार महत्व दिलं गेलं आहे. श्वास घेत आपण वर यायचं, श्वास सोडत आपण खाली जायचं. तर प्रत्येक आसनाच्या त्या कृतीवरती श्वास

0: डिपेंड आहे की तुम्ही श्वास घेत आसन घेतलं पाहिजे की श्वास सोडत आसन केलं पाहिजे.
1: बरोबर आहे. मग यासाठी तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीने हे जर आसन करत आहे तर योग्य त्याचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे.
0: जी जी, आम्ही तर असं म्हणतो की अनेक लोक आम्हाला बघायला मिळतात की ते टीव्हीवर बघून कुठल्या प्रकारचे आसनं कुठल्या प्रकारचे प्राणायाम करतात, पण आम्हाला असं वाटतं की योग्य गुरुच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊनच तुम्ही आसन प्राणायाम या सर्व क्रिया करायला हव्यात. तुमचं एखादी आसन करत असताना चुकत असेल तर त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे देखील होऊ शकतात. त्याचप्रमाणे प्राणायाम सुद्धा तसंच आहे की योग्य रीतीने श्वास तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही जर त्यात चुकी केली तर तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. म्हणून योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही प्राणायाम आणि आसन हे सर्व शिकून मगच त्याचं प्रत्यक्ष घरी प्रॅक्टिस करू शकतात.
1: कुणाल, तुम्ही आता सूर्यनमस्कार याबद्दल बोललात. सूर्यनमस्कार म्हणजे सर्व आसनांचा राजा
0: जी
1: असं आपल्याला म्हणता येईल. तर सूर्यनमस्कार जर हा एकच जरी आसन
0: जी
1: व्यक्तीने केलं तर सर्व आसनं कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. तर या सूर्यनमस्कारामुळे कोणते फायदे व्यक्तीला होऊ शकतात?
0: सूर्यनमस्कार हे सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे. किंबहुना आम्ही तर असं म्हणू की आजचे युवक सिक्स पॅक्स आणि या सगळ्या गोष्टींकरता व्यायामाकडे वळलेले आहेत. तर व्यायाम आणि योग यांचा दुवा साधणारा प्रकार आम्ही सूर्यनमस्काराकडे बघू शकतो.
1: अच्छा
0: जी. आणि सूर्यनमस्कारामुळे शरीराच्या सर्व अवयवांवर आपण त्याचा परिणाम होताना बघू शकतो. म्हणजे सामान्य भाषेत म्हणायला गेलं तर डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत असलेल्या सर्व अवयवांना ते एका प्रकारे ताण आणि शिथिलता दोघी प्राप्त करून देतं.
1: अच्छा, एक आणखी मला विचारू असं वाटतंय की वयोगट जे आहेत आपले वेगवेगळे, बालक असेल, युवक असेल, वृद्ध असेल, त्यांच्यानुसार काही वेगवेगळे आसन आहेत का?
0: जी
1: असतील तर ते थोडस सांगा की बालकांनी कोणते आसन करावेत, युवकांनी कोणते आसन करावेत किंवा वृद्धांनी कोणते आसन करू नये.
0: जी
1: याबद्दल थोडस सांगा.
0: आपण तीन स्टेप मानूया वयाच्या, की बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्थेचा जर विचार केला तर बालकाची शिथिलता शरीराची फार जास्ती असते, त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा व्यायाम किंवा कुठल्याही प्रकारचा योग बिनधास आणि अतिशय समर्पक पद्धतीने करू शकतात. मात्र या ठिकाणी आपण एक असा विचार करूया की शिक्षण त्यांचं सुरू आहे, त्यांची चंचलता असते, वाढतं वय असतं, क्युरियोसिटी असते, सर्व जाणून घेण्याचं त्यांचं मन असतं. ते या ठिकाणी काही तोलात्मक आसनं जर या मुलांनी केली तर तोलात्मक आसनामुळे एकाग्रता वाढण्यास फार मदत मिळते. तोलात्मक आसनं म्हणजे ज्या आसनांमध्ये शरीराचा तोल सांभाळावा लागतो.
1: अच्छा,
0: अशा आसनांना आपण तोलात्मक आसनं म्हणू शकतात. सर्वात सुंदर उदाहरण द्यायचं तर ध्रुव बाळाचं. ध्रुव बाळाने ज्या आसनामध्ये उभं राहून तपश्चर्या केली त्या आसनाला ध्रुवासन मानलं गेलंय. आसन अतिशय सोपं आहे. एका पायावर उभं राहून दुसरा पाय गुडघ्यात वाकवत दुसऱ्या मांडीला म्हणजे गुडघ्याजवळ तो लावायचा आहे, दोन्ही हात सरळ वर नमस्कार स्थितीमध्ये. तर यामध्ये दृष्टी एकाग्र ठेवावी लागते एका ठिकाणी, आणि तोल जो आहे तो शरीराचा तोल सांभाळावा लागतो. हा तोल सांभाळण्याची जी कसरत आहे त्यामध्ये एकाग्रता साधली जाते. आणि मुलांसाठी अशी जी तोलात्मक दोन तीन आसनं जी आहेत, नटराजासन आहे, ध्रुवासन आहेत, या अशा आसनांमुळे त्यांचं तोल सांभाळून एकाग्रता त्यांची फार सुंदर वाढेल. दुसरा घटक जो आहे योग. तर युवकांना आजकाल आपण म्हणतो की व्यायामाची क्रेज आहे, सगळी क्रेज आहे, तरी पण व्यायामामध्ये शरीर ताठर होतं तर योगामध्ये तुमचं शरीर शिथिल होतं आणि एक विशिष्ट प्रकारचा टोन बॉडीचा त्यात साधला जातो. त्यामध्ये केवळ शारीरिकच नाही तर मानसिक स्थैर्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. म्हणजे शरीर आणि मन यात तरुणांना साधता येऊ शकतं.
1: यात युवकांनी कोणती आसनं करावीत? म्हणजे तुम्ही सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन, त्यांचं एकाग्रता वाढावी यासाठी.
0: युवकांनी सूर्यनमस्कार करू शकतो. सूर्यनमस्काराचे वेगवेगळे आसन 12 अंकी किंवा 10 अंकी ते करू शकतो. त्यानंतर भुजंगासन आहे, सर्वांगासन आहे, हलासन आहे, ज्यामुळे आपल्या सर्व शरीराला त्याचा अतिशय सुरेख असा उपयोग होऊ शकतो. काही युवकांमध्ये देखील काही थोडेफार आजार असतात, ताणतणाव असतो. हा ताणतणाव घालण्यासाठी ते प्राणायामाचा वापर करू शकतात. प्राणायामामुळे मन शांत होतं, शरीर शिथिल होतं, मन हलकं होतं.
1: कृणाल, आता वृद्ध व्यक्ती आहेत
0: जी,
1: असं सांगतात की काही आसनं वृद्ध व्यक्तीने करू नये.
0: जी,
1: त्यांनी ठराविकच आसनं करावी कारण ते वय त्यांचं त्या पद्धतीचं असतं. तर कोणती आसनं ही वृद्धांनी करू नये?
0: तसं जर शरीर साथ देत असेल, शरीर जास्ती जखडलं नसेल तर वृद्ध देखील सर्व प्रकारची आसनं करू शकतात. पण वाढतं वय असतं, शरीर असतात, वेगवेगळे आजार जडलेले असतात, तर काही आजारांवरती काही आसनं ही निषिद्ध मानली गेली आहेत. त्याचा योग्य अभ्यास करून योग्य मार्गदर्शकाकडे शिकून तशी आसनं केली पाहिजेत. काही सूक्ष्म हालचाली फार महत्वाच्या आहेत. जसं गुडघ्याची वाटी झिजली असते, अनेक प्रकारचे सांधिवात असतात, गुडघे दुखणे वगैरे, तर सूक्ष्म हालचालींच्या माध्यमातून धीरे धीरे का होईना या हालचाली करून ते सांधे जे आहेत ते व्यवस्थित ठेवू शकतात.
1: हलके फुलके जे आसनं आहेत योग्य मार्गदर्शकाच्या निरीक्षणाखाली त्यांनी करावी.
0: जी,
1: एक आणखी आता हे जग खूप फास्ट झालंय, म्हणजे आता आपण बघतो की 30 वर्षाच्या युवकाला हार्ट अटॅक आलाय, 25 वर्षाच्या युवकाला डायबिटीजचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, बीपीचे प्रॉब्लेम निर्माण झालेत, तर योग याबद्दल काही सांगतं का? म्हणजे योगामध्ये या सर्व ज्या बाबी आहेत होऊ नयेत म्हणून काही सांगितलंय का?
0: जी, जसं मी सुरुवातीला सांगितलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे सर्वसामान्यांच्या भाषेत आपण म्हणायला गेलं तर. आणि आता तुम्ही जे म्हटलात की जग फास्ट झालंय, अनेक आजार जडलेले आहे, तर ही बदललेली जीवनशैली, बदललेली लाईफस्टाईल, फास्ट फूड खाण्याचे, जंक फूड खाण्याचे प्रमाण वाढलेत, नैसर्गिक जे अन्न स्रोत आहेत ते मनुष्याने हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेल वगैरे, असं जे आपण म्हणतो, बाहेर रोडावरचं खाणे, अति आहारी जाणे, म्हणजे मोबाईलच्या आहारी गेले, मद्याच्या आहारी गेले, काही शोक लागतात, तर ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार उद्भवत आहेत. आणि योग म्हणतं, मी जसं आपण म्हटलं की योग ही परिपूर्ण जीवन जगण्याची कला आहे, तर योगामध्ये व्यसनांपासून मनुष्याला योग दूर नेतं. एक शरीराचा एक विशिष्ट टोन सांभाळला जातो, मानसिक आणि शारीरिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून युवकांनी आणि पूर्ण लहानापासून तर थोरापर्यंत सर्वांनी योगाकडे वळलं पाहिजे असं आम्ही योग शिक्षक सर्वांना नेहमी सांगत असतो.
1: म्हणजे हे जर योगाकडे वळले तर यांच्या ज्या वाईट सवयी आहेत ह्या दूर होऊन एक चांगली जीवनशैली त्यांना प्राप्त होऊ शकेल.
0: जी जी, अतिशय बरोबर.
1: आता कुणाल, आपला कार्यक्रम हा युववाणी आहे.
0: जी
1: ठीक आहे, योगनं माणसाला शारीरिक मानसिक खूप फायदे आहेत.
0: जी,
1: पण रोजगाराच्या संदर्भामध्ये युवकांना योग शिक्षणाचा कोणता फायदा आहे?
0: जसं आता बघायला गेलं तर शैक्षणिकीच्या मध्ये बी ए इन योगा, एम ए इन योगा, डिप्लोमा नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथीचे काही कोर्सेस सुरू झालेले आहेत. आणि हे जी कोर्सेस आहेत हे व्यावसायिक स्वरूपातले आहे. म्हणजे पारंपरिक शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेस यामध्ये फरक आहे. योगाचं शिक्षण घेत असतानाच तुम्हाला उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात, रोजगाराच्या संधी मिळू शकतात. तुम्ही व्यक्तिगत योगा शिकवणी सुरू करू शकतात, योगा क्लासेस सुरू करू शकतात, तुमचं स्वतःचं योग सेंटर तुम्ही सुरू करू शकतात. किंवा जसं मी म्हटलं की एम ए इन योगानंतर नेट तुम्ही क्वालिफाईड होताय योग विषयामध्ये, तर प्राध्यापक, असिस्टंट प्राध्यापकाची संधी तुम्हाला मिळू शकते. भविष्यात शासनाने जर विचार केला तर सर्व शाळेंमध्ये योग विषय हा सक्तीचा होऊ शकतो. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पीटीचा तास हा कंपल्सरी असतो, त्याप्रमाणे योगाचा तास देखील कंपल्सरी होऊ शकतो. आणि अशा वेळेस मग सर्व शाळेमध्ये योग शिक्षकाची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे जर विचार केला तर युवकांनी जर रोजगाराच्या संधी आहेत शोधण्याचा प्रयत्न केला तर योगापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,
1: एक चांगलं जीवन मिळू शकतं आणि आर्थिक स्थैर्य पण.
0: जी,
1: आता योग 150 देशांमध्ये पोहोचला आहे, त्याच्यामुळे कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला विदेशामध्ये सुद्धा योग शिक्षक लागतील.
0: हो, अतिशय. म्हणजे आता सुद्धा तुम्हाला फार संधी की तुम्ही यात जर उच्च शिक्षण घेतलं आणि तुमच्या भाषेवर तुमचं जर प्रभुत्व असलं, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं, किंवा ज्या देशाची जी भाषा आहे ती तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला, तर त्या देशामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही योगाचे क्लासेस घेऊ शकता, तिथच्या लोकांना सुद्धा तुम्ही योग शिकवू शकता. आणि आम्ही तर असं म्हणतो की भारतापेक्षा योगाचा प्रचार हा विदेशात जास्ती झालाय, त्यामुळे विदेशातील जे लोक आहेत हे योगाप्रती फार सजग झालेत, फार जागृत झालेत. इथे जर 100 लोक योग.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की सराहना की है. उन्होंने आज कहा कि श्री मोदी ने विश्व नेताओं के साथ अपने दूरदर्शी शासन और संपर्क के जरिए वैश्विक मंच पर भारत की प्रतिष्ठा को बढ़ाया है. राष्ट्रपति ने मोहन चरण मांझी सरकार के 2 वर्ष पूरे होने के अवसर पर ओडिशा के मयूरभंज जिले के रायरंगपुर में एक जनसभा में ये बात कही. प्रधानमंत्री मोदी भी कार्यक्रम में उपस्थित रहे. श्री मोदी ने कहा कि केंद्र सरकार की योजनाओं से सशक्त होकर आदिवासी समुदाय भारत के विकास में सक्रिय योगदान दे रहे हैं. श्री मोदी ने पूर्वी भारत के विकास में तेजी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार के पूर्वोदय दृष्टिकोण का उल्लेख किया.
3: ओडिशा में आर्थिक गतिविधियां, निवेश और उद्योगों को आकर्षित करने का सामर्थ्य आज नजर आ रहा है. केंद्र सरकार का विजन है पूर्वी भारत के विकास से भारत का विकास. इसलिए हम पूर्वोदय की नीति पर काम कर रहे हैं. जिस पूर्वी भारत को कांग्रेस के दौर में पिछड़ेपन का पर्याय बना दिया गया था, आज वो प्रगति का प्रवेश द्वार बन रहा है।

बेला शेंडे स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातील प्रेमाची गोष्ट या चित्रपटातील या गीतानंतर ऐकूया आपलं पुढील गीत हा खेळ सावळे यांचा. या चित्रपटातील हे गाणं गायलं आहे आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि साथीदारांनी. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर, गीतकार आहेत सुधीर मोघे.

0: आध्यात्मिकपरम्परायाः संरक्षणं कुर्वन्ति। मन्दिरपरिसरम् आधुनिकतीर्थस्थानरूपेण प्रवर्तयिष्यतीति। षड्विंशत्यधिकद्विसहस्रतमवर्षस्य अन्ताराष्ट्रिययोगदिवसः श्वः सम्पूर्णे विश्वे आचर्यते। अस्मिन् वर्षे द्वादशः अन्ताराष्ट्रियः योगदिवसः आचर्यते, यस्य विषयः स्वस्थ्यजीवनाय योगः इत्यस्ति। यो हि समेषाम् आयुवर्गाणां कृते योगस्य महत्त्वं प्रतिपादयति। उत्सवस्यां स्वरूपेण संस्कृतिमन्त्रालयः भारतस्य समृद्धां सांस्कृतिकयोगपरम्परां च संगृह्य देशस्य शतप्रतिष्ठितस्थानेषु अन्ताराष्ट्रिययोगदिवसस्य विशेषकार्यक्रमाणाम् आयोजनं विधास्यति। राष्ट्रपतिपदासीना द्रौपदी मुर्मुः श्वः मध्यप्रदेशस्य जबलपुरनगरे राज्यस्तरीयस्य अन्ताराष्ट्रिययोगदिवसस्य कार्यक्रमे मुख्यातिथिरूपेण स्थास्यति। कार्यक्रमः प्रातः सार्धसप्तवादनतः सदरक्षेत्रस्य गैरिसन ग्राउंड इत्यत्र आरप्स्यते। अद्य सायंकाले राष्ट्रपतिः तत्र प्राप्स्यति, यत्र राज्यपालः मंगुभाई पटेलः विमानस्थानके तस्याः स्वागतं करिष्यति। भारतं सोमवासरादारभ्य द्विदिवसीयं ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा परामर्शदानां सम्मेलनम् आयोजयति। अस्य सम्मेलनस्य अध्यक्षः राष्ट्रीय सुरक्षा परामर्शकः अजीत डोभालः भविष्यति। भारत ऋतु विज्ञान विभागेन श्वः पर्यन्तम् उपहिमालयीय पश्चिम बंगस्य सिक्किम राज्यस्य च पृथक् पृथक् स्थानेषु अत्यधिक वृष्ट्यै रक्तवर्णीया पूर्वसंचेतना प्रदत्ता अस्ति। ऋतु विभागेन दिने केरल माहे तमिलनाडु पुदुच्चेरी करैक्कल प्रदेशेषु पूर्वोत्तर भागेषु च प्रचण्ड वृष्टेः पूर्वानुमानं प्रकटितम् अस्ति। हरियाणा चण्डीगढ़ पंजाब दिल्ली उत्तराखंड पूर्वी मध्य प्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख हिमाचल प्रदेशेषु च विद्युद्योतनेन सह मेघगर्जनस्य संभावना ऋतु विभागेन प्रकटिता। बिहार आंध्र प्रदेश उत्तरांतरिक कर्नाटक तेलंगाना विदर्भ अंडमान निकोबार द्वीपेषु च आगामी दिनद्वयोः एतादृशी स्थितिः भविष्यति। ब्राजील देशः अद्य फिलाडेल्फिया क्रीडांगणे हैति देशस्य उपरि 3-0 इत्यंकैः सहजतया विजयं प्राप्य फीफा विश्वकप क्रीडायां स्वस्य प्रथमं विजयम् अभिलिखितम् इति वार्ताः।
1: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 आणि 3 सेकंद होत आहेत। आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम सायन्स कॉर्नर। सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात आज ऐकूया लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। श्रोतेहो कधी विचार केलाय का तुम्ही, लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्त्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुडे सर यांना। सर नमस्कार।
3: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार।
2: सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा।
3: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही। आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता, खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली। आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं। आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया।
2: आपल्या कार्यक्रमाचं

0: जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
1: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे अॅस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
0: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ऍक्सेप्टेड बिग बँग ची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो. आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले. तर लघुग्रह कसे तयार झाले?
1: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहेत अवकाशातले.
0: महत्वाचा दुवा आहे,
1: खूप महत्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, ह्यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं, असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली अॅस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
0: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
1: अॅस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. अॅस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. तावरणच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. ह्याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात अॅस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतात तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अतिदुर्मिळ धातू आहे. पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झाला आहे तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
0: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आता सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे 3 प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. 3 प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय?
1: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वी जवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं ह्याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक

0: पण डार्ट मिशन सारख्या काही नासाने मोहीम राबवल्या आहेत, ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का, हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे, जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
1: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की बाबा मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्त्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्त्व आहे, आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशाप्रकारे महत्त्व समजून घेऊ शकतो?
0: लघुग्रहांचं महत्त्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे, जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमालेच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा आहे आपल्याकडे, की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हा हे महत्त्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आत्ताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची, आपण ती कशी घेऊ शकतो?
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्त्वाचं आहे. आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो, शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू शकतो.
1: ट्रॅजेक्टरी म्हणजे तो कसा प्रवास करतोय,
0: त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे, आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो, आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती आहे की तो जसं डायनासोरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का, किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालंय, याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल?
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासोर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला न्यू मेक्सिको येथे पडला, तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता, आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता. आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अणुबॉम्ब पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या, आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली, आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही. सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले, आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली, आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नीयाघात झाला. तो अश्नीयाघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2,150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं. म्हणजे 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगढ इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरणं आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजे, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे, जिच्यात तुम्ही सुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून

0: सांगा.
1: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाही आहे. सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे हजारो फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे, कारण हा डेटा खूप जास्त आहे. म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो. तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हलणारा बिंदू आहे तो लघुग्रह आहे तर त्याचा साधारणतः एक वर्षभर अभ्यास केला जातो आणि एक वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं. त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून एक 5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
0: आताच तुम्ही म्हटलात की व त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो. हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातोय त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
1: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत. ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातोय. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतोय तो नॉईज आहे का तो खराच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो. आणि अजून असे 1-2 त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
0: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आतापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
1: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा SA सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSC मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार, कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
0: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय तुम्ही जसं सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचं पण कधी योग येतो का?
1: हो, ॲक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत. पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधनं डेटा येतो.
0: दुर्बिणीने दिसू शकत नाहीत पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
1: नक्कीच.
0: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितलात, सिटीजन सायंटिस्ट. ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
1: सिटी

0: सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे, मी असं म्हणेन. कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो अनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला अनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची, आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्याकडे नेट ॲक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला, आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावरून लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतंय किंवा नाही आहे. तर ह्याच्यावरनं एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे झुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा.
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे, आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता. कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडचण आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतं आहे का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं. आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतोय का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सचा बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात. साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला, आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून अनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे, आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली.
1: अरे वा. श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यात ना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे, आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणाऱ्या हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं तर त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे, किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोक त्यांना ह्याचं महत्त्व पडतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि असं नाही आहे की

0: ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत. ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत. प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे. फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी. क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर मला इथे बोलवल्याबद्दल.
2: श्रोतेव, संध्याकाळचे 6:52 होत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम सायन्स कॉर्नर. यामध्ये आपण ऐकत होतो लघुग्रह आणि त्यांचा शोध याविषयी विक्रांत कुरमुडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली ही मुलाखत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 7:00 आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात पाच तरुण बुडाले. परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला. प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगा दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या 1,500 कोटी रुपयांच्या विविध कामांचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज झालं. 7व्या शतकातल्या या प्राचीन मंदिराच्या परिसरातल्या सुमारे

0: 44 छोट्या मोठ्या मंदिरांचं संरक्षण करून हा येत्या 6 महिन्यांच्या आत विकसित केला जाणार आहे असं शहा यावेळी म्हणाले.
1: यहां पर जो कॉरिडॉर बनेगा 1500 करोड की लागत से बनेगा, 28,058 वर्ग मीटर भूमि पर बनेगा और 7वीं शताब्दी में स्पष्ट रूप से आकार लिया हुआ ये मंदिर फिर से एक नए जोम और ऊर्जा के साथ विश्व भर के देश भर के अंबाबाई के भक्तों के स्वागत के लिए तैयार हो जाएगा.
0: हा विकास आराखडा भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच कोल्हापूरच्या धार्मिक सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
2: संपूर्ण भारतामध्ये एक सांस्कृतिक पुनर्जागरण होताना दिसतंय. पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीकडे आमच्या परंपरेकडे आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि आमचं जे आराध्य दैवत आहे, ज्या आराध्य दैवताने आमच्या संपूर्ण या जीवनामध्ये आम्हाला आशीर्वाद दिला, अशा आराध्य दैवतांचं पुनरुज्जीवन करण्याचं कार्य चाललेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मंदिराच्या परिसराचं काम होणार आहे.
0: 3 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत दर्शन मंडप, अन्नछत्र, मंदिर आणि देवस्थान समिती कार्यालय, स्वतंत्र शौचालय ब्लॉक्स, चप्पल स्टँड, दुकानं, एम्फी थिएटर, माहिती केंद्र, सुरक्षा चौकी, मल्टीपर्पज हॉल, पोलीस स्टेशन, प्रथमोपचार केंद्र, वेदपाठशाळा, भोजनगृह आणि मोठ्या क्षमतेचा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉक ड्रिल आयोजित केलं होतं. परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता. नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं. परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2,00,000 कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर 11:30 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी नागपूर इथल्या एका विद्यार्थ्याला अबुधाबी इथं परीक्षा केंद्र देण्यात आल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित झाली होती. याची एनटीएनं तातडीनं दखल घेत हा प्रश्न सोडवला. या विद्यार्थ्याला नागपूर इथंच परीक्षा केंद्र दिल्याचं एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी सांगितलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे. तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बिडकीनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी 5 जण वाहून गेले तर 14 जण सुखरूप आहेत. परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभामंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतल्या मृतांना समाजमाध्यमातील संदेशांद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहा.

0: बारावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या साजरा होणार आह निरोगी वयोवृद्धीसाठी योग अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना असून जगभरात सुमार 2500 ठिकाणी विविध संस्था संघटनांतर्फे योगविषयक कार्यक्रम होणार आहेत। योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 6:30 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे, त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित होईल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत। राज्याच्या अनेक भागांमध्ये योग दिन विविध प्रकारे साजरा होणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातल्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये आजच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला। केंद्रीय संचार ब्युरो अहिल्यानगर यांच्या वतीनं योग प्रशिक्षण कार्यक्रम आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। जागतिक योग दिनानिमित्त हिंगोली शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली। यात शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। उद्या नीट परीक्षा असल्यानं आजच धुळे जिल्ह्यात योग दिवसाचा कार्यक्रम घेण्यात आला। काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या खून प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आणि 7 इतर आरोपींची मुंबईतल्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली। सरकारी पक्षाची पूर्ण भिस्त माफीचा साक्षीदार असलेल्या पारसमल जैन याच्या साक्षीवर होती, पण त्याची साक्ष विश्वासार्ह नसल्याचं सांगून न्यायालयानं ही साक्ष फेटाळून लावली। हा संपूर्ण घटनाक्रम आणि त्यातलं कारस्थान स्पष्ट करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचा निर्वाळा विशेष सीबीआय न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी दिला आणि आरोपींची मुक्तता केली। या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या चेन्नईत एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 219 धावांचं आव्हान ठेवलं आहे। सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 17व्या षटकात बिनबाद 127 धावा झाल्या होत्या। दरम्यान याआधीचे दोन्ही सामने जिंकत भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे। येत्या 2 दिवसात दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असं हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितलं आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, राज्यातल्या सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना लाभ। कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्यातल्या विविध कामांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन। रत्नागिरीजवळ गणपतीपुळ्यातल्या समुद्रात 5 तरुण बुडाले। परभणीत मंदिर उभारणीच्या कामात झालेल्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज आणि आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।
1: नमस्कार श्रोते हो, संध्याकाळचे 7:10 आणि 26 सेकंद होत आहेत। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। ठीक 7:15 आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष।
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती। त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर। अवश्य ऐका। दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर।

0: आपली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.
5: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
6: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
5: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासनं आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
6: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
7: Yes, प्रॉमिस.
5: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
6: रविवार दिनांक 21 जून ला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
8: माझा आवार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
9: श्रोते हो, संध्याकाळचे 7:14:40 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं थेट वितरण करण्यात आलं. या रोजगार संलग्न प्रोत्साहनातून देशाच्या रोजगार आणि उद्योग क्षेत्राला बळकटी देणाऱ्या या योजनेशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहनपर निधीचं वितरण केलं. खरं तर ही योजना मात्र कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांनाही एकाच वेळी थेट प्रोत्साहनपर लाभ देणारा देशातला पहिलाच अभिनव आणि पथदर्शी उपक्रम ठरला आहे. अर्थात हे घडून आलंय ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे. ही योजना म्हणजे निव्वळ रोजगार योजना नाही तर व्यावसायिक आयुष्याची वाटचाल सुरू करणाऱ्या युवा वर्गाच्या पाठीशी केंद्र सरकार कायम ठामपणे उभं असल्याची ग्वाही देणारं आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणारं माध्यम असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. या अनुषंगानंच या पथदर्शी योजनेविषयी प्रधानमंत्री काय म्हणाले ते ऐकूया त्यांच्या शब्दात.
1: दुनिया आज भारत की युवा शक्ती की चर्चा कर रही है. भारत के टैलेंट, स्किल और पोटेंशियल की चर्चा सब दूर हो रही है. दुनिया भारत के युवाओं की क्षमता को भली भांति पहचानने लगी है और ऐसे समय में हमारी कोशिश है कि भारत का हर युवा अपनी क्षमता को अवसर में बदल सके और इसी सोच के साथ

0: योग्यता मिळवण्यासाठी त्याच 12 महिन्यांच्या आत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या पोर्टलवर जाऊन फायनान्शियल लिटरसी किंवा वित्तीय साक्षरता प्रोग्राम पूर्ण करणं हे त्या कर्मचाऱ्याला अनिवार्य करण्यात आलंय. दुसऱ्या स्तरामध्ये रोजगारदात्याचा किंवा नियोक्त्याचा विचार केला गेलाय. रोजगारदात्याने किंवा कंपनीने ठराविक वेतन श्रेणीमध्ये कामावर घेतलेल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी त्याला प्रत्येक महिन्यात 3,000 रुपये दिले जाणार आहेत. हे मासिक वेतन किंवा मासिक रक्कम रोजगारदाता आणि कर्मचारी यांना 2 वर्ष दिली जाईल. गरज भासल्यास ही सुविधा 4 वर्षांनी सुद्धा वाढवता येणार आहे. कर्मचारी आणि रोजगारदाता यांना याची सर्व माहिती प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहे. या योजनेच्या आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं 1 जुलै 2025 मध्ये मंजुरी दिली होती. त्यानुसार ही योजना 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलात आली आणि याचा कालावधी 31 जुलै 2027 पर्यंत निश्चित करण्यात आलाय. अर्थातच गरज भासल्यास तो वाढवला जाईल. आता याचे फायदे महत्वाचे आहेत. रोजगारदाता किंवा कंपनी आणि कर्मचारी दोघांनाही आर्थिक मदत मिळणार असल्यामुळे खासगी क्षेत्राला विस्तार करताना मोठा आधार मिळणार आहे. यामुळे छोटे उद्योजक व्यवसाय विस्ताराचा विचार नक्की करतील आणि याचीच परिणती रोजगार वाढण्यामध्ये होईल. आपल्याकडे ही योजना सुरू व्हायच्या आधी इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांमध्ये अशा प्रकारची योजना सुरू आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.
1: श्रोते हो, या योजनेमुळे केवळ नोकऱ्याच मिळत नाहीत तर देशातील नियोक्त्यांना आणि उद्योजकांना नवीन मनुष्यबळाची नियुक्ती करण्यासाठी आणि पर्यायानं आपल्या उद्योग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी देखील आर्थिक प्रोत्साहन दिलं जात आहे. महत्वाचं म्हणजे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशानं या क्षेत्रासाठीचा लाभ 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आलाय. अशा आर्थिक पाठबळामुळे लघु आणि सूक्ष्म उद्योगांचा विस्तार होऊन छोटे उद्योग मोठ्या उद्योगांमध्ये परावर्तित होण्याच्या स्टार्टअप्स प्रत्यक्ष मुख्य प्रवाहातल्या उद्योगांमध्ये रुपांतर होण्याला बळ मिळू शकणार आहे. याच अनुषंगानं महाराष्ट्र टाइम्सचे सहाय्यक वृत्त संपादक वैभव वझे यांनी केलेलं विश्लेषण आपण आता ऐकूया.
0: प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही जरी 2025 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेली असली तरी ती लागू होऊन त्याला वेग मात्र यावर्षी आलाय असं म्हणायला लागेल. याचं कारण त्याचा तांत्रिकदृष्ट्या कालावधी निश्चित करण्यात आलाय 31 जुलै 2027. त्यामुळे या दिवसापर्यंत सरकारला रोजगारांचं जे काही सरकारचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं आहे. आता या योजनेमध्ये 2400 कोटींचा पहिला रकमेचा जो हप्ता आहे तो सरकारने आता नुकताच वितरित केला. अर्थात हा हप्ता कर्मचारी म्हणजे पहिल्यांदाच नोकरी लागलेले कर्मचारी आणि त्यांचे रोजगारदाते किंवा नियोक्ता किंवा कंपन्या यांना मिळाला. याच्यातनं आपल्याला आता काय बघायचंय तर याचा थेट परिणाम उद्योगांवर होणार आहे. देशामध्ये सध्या भरपूर प्रमाणामध्ये स्टार्टअप्स आहेत. त्याच्यापैकी 18% स्टार्टअप हे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आज DPIIT कडे नोंदणीकृत महाराष्ट्रातल्या स्टार्टअपची संख्याच 29,000 अधिक आहे. हे स्टार्टअप अर्थातच मायक्रो इंडस्ट्रीमध्ये परिवर्तित होण्यासाठी धडपडत आहेत. जे आता मायक्रो इंडस्ट्री आहेत किंवा सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना लघु उद्योग व्हायचं आहे, जे लघु उद्योग आहेत त्यांना मध्यम उद्योग व्हायचं आहे आणि जे मध्यम उद्योग आहेत त्यांना मोठे उद्योग व्हायचं आहे. मग याच्यासाठी कर्मचारी बळ वाढवणं हे कोणत्याही कंपनीला गरजेचं आहे. मग हे कर्मचारी बळ वाढवताना काय असतं, तुम्ही ज्या वेळेला औपचारिक रोजगार निर्माण करता किंवा फॉर्मल एम्प्लॉयमेंट निर्माण करता त्यावेळेला तुम्हाला त्याचे सगळे लाभ हे त्या कर्मचाऱ्याला देणं अपेक्षित असतं, नव्हे अनिवार्य असतं. म्हणजे मग EPF आला, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आला किंवा पेन्शन आलं किंवा ग्रॅच्युइटी आलं किंवा इन्क्रीमेंट आल्या, प्रमोशन आलं, हे सगळं त्या रोजगारदात्याला लक्षात घ्यावं लागतं. मग रोजगारदात्याचा कल कुठे वाढतो तर हंगामी तत्वावरती कामगार घ्या, तेवढा प्रोजेक्ट पूर्ण झाला की त्या कामगारांना कामावर येऊ नका असं सहज सांगता येतं. कारण ते रोजंदारीवर असतात किंवा वाउचर पेमेंटवर असतात, मंथली वेजेसवर असतात. पण सरकारला नेमकं हेच नकोय. याचं कारण जेवढे हंगामी रोजगार निर्माण होतील तेवढी जगापुढे रोजगारांची संख्या जास्त दिसेल. पण जे रोजगार कर्मचारी त्या रोजगारावर अवलंबून आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा काय, सोशल सिक्युरिटी काहीच नाही. म्हणून सरकार अशा वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोशल सिक्युरिटी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. महाराष्ट्रामध्ये सुदैवाने आपल्याकडे राज्याची इनोव्हेशन सोसायटी आहे, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी आहे. ही एक नोडल एजन्सी आहे जी सगळ्या इनोव्हेशनला किंवा एंटरप्रेन्युरियल जी काही सिस्टीम आहे त्याला चालना देते. मग त्याच्यासाठी पॉलिसी डिझाईन करते, सबसिडी डिझाईन करते. महाराष्ट्राला स्वतःची स्टार्टअप पॉलिसी आहे. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड नावाचा एक निधी आहे, तोही वापरून आज अनेक स्टार्टअप त्याच्यामध्ये उदयाला येत आहेत आणि प्रस्थापितही होत आहेत. आता महाराष्ट्राचं जे MSME सेक्टर आहे हे जवळजवळ

0: राज्याच्या जीडीपी मध्ये त्याचा 40% वाटा आहे आणि एकंदर आत्ता त्या सेक्टरनी जवळजवळ 1.5 कोटी लोकांना रोजगार दिलेला आहे. मग हे रोजगार या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेमध्ये निश्चितच वाढतील याच्यात काहीच शंका नाही. आणि याचा थेट फायदा आत्ता जो दिसतो आहे तो आयटी सेवा, त्याच्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, त्याच्यानंतर चर्मोद्योग की ज्याच्यामध्ये जे लेबर इंटेन्सिव्ह म्हणतो आपण श्रमकेंद्री उद्योग आहेत, तर या श्रमकेंद्री उद्योगांना याचा थेट फायदा आत्ता मिळेल असं आत्ता तरी दिसतंय. एकंदर आपण समजा एमएसएमईचा विचार केला तर राज्यामध्ये 82 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्त एमएसएमईची नोंद आहे. याचा अर्थ देशातल्या एमएसएमईच्या 17% एमएसएमई हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर मुख्यत्वाने जे आपल्याला एमएसएमई दिसत आहेत त्यांच्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे ज्याच्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता, सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता, एमएसएमई लोन घेऊ शकता. आता हे एमएसएमई सगळे पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर या भागामध्ये एकवडलेले आहेत. तर या एमएसएमईंना या सगळ्याचा निश्चितच फायदा होईल आणि पुढच्या काळामध्ये औपचारिक रोजगार वाढीस लागतील.
1: श्रोते हो, एका अर्थानं ही योजना उद्योग क्षेत्राची भरभराट आणि युवा वर्गाची सामाजिक सुरक्षा ही दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग प्रशस्त करणारी ठरणार आहेत हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR ऍपवर तसंच मुंबई एअर न्यूज युट्यूब वाहिनीवरही कधीही ऐकू शकता. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा वझे.

श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळचे 7:30 वाजतायत. आता ऐकूया पुढील कार्यक्रम, माझा आवार माझा शिवार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 30 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 20 जून 2026. आजच्या कार्यक्रमात कारभारीण या शीर्षकांतर्गत आपण ऐकूया दर्शना दामले यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचं नाव आहे माझा आवार माझा शिवार.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण कारभारीण या कार्यक्रमात एका आगळ्या वेगळ्या कारभारिणीला भेटणार आहोत. आपण सगळ्याच जणी जाणतो की सगळ्यांचं क्षेत्र हे वेगवेगळं आहे. विविध क्षेत्रामध्ये आता स्त्रिया या आपली आघाडी पुढे नेत आहेत. काहींना आवड असते निसर्गाची, त्या निसर्गाच्या सान्निध्यात राहून सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण साध्य करू शकतो, हेच आज आपण आपल्याकडे आलेल्या ज्या कारभारीण आहेत दर्शना दामले मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमका त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला आणि आता त्यांची जी वाटचाल आहे ती कुठपर्यंत आली आहे, या सगळ्याच गोष्टी आज आपण बोलणार आहोत. दर्शना मॅडम या बदलापूर बारवी डॅम रोड इथे त्यांचं वास्तव्य आहे. आज आपण त्यांच्याकडनं छान अशी माहिती घेणार आहोत, कसं त्यांचं हे कार्य सगळं सुरू झालं, काय काय त्या करतात. कार्यक्रमात दर्शना मॅडम तुमचं स्वागत आणि नमस्कार. मॅडम, आता तुम्हाला लहानपणापासून या झाडा फुलांची आवड आहे, निसर्गात रमायला तुम्हाला आवडतं, तर ही आवड नेमकी कशी तुमची निर्माण झाली, काय सांगाल?
2: मी बॉर्न अँड बॉट ऑफ विले पार्ले.
1: हा,
2: पार्ल्याला आमचा बंगला होता. वडिलांनी तेव्हा त्या बंगल्याच्या भोवती 31 नारळाची झाडं लावली होती, छोटी छोटी झाडं. आणि जसे जसे आम्ही मोठे होत गेलो ती झाडं पण खूप मोठी झाली. तर हे आम्ही वडिलांचं उदाहरण वरून, आम्हाला पण प्रचंड झाडांवर प्रेम, प्राण्यांवर प्रेम, जसं बाबांना होतं, कुठे कुत्र कुठे सापडलं की ते घरी घेऊन यायचं पाळायचं वगैरे. आणि इतपत की एमएसएबीची लोक जेव्हा पावसाच्या आधी बघा झाडं तोडायला येतात, कारण ती झाड जे वायरला लागतं त्यामुळे ते आधीच ते कटिंग करतात. तर बाबा त्यांना ओरडायचे आणि सांगायचे झाडांना हात लावायचा नाही, मी त्यांना मुलासारखं संगोपन केलं आहे.
1: बरोबर.
2: आणि मग ते झाडाला ते दोरडं बांधून ते खेचून घ्यायचे.
1: अच्छा.
2: खेचून दुसऱ्या झाडाला बांधायचे, पण कापून द्यायचे नाही एमएसएबीच्या लोकांना.
1: बरोबर.
2: ते प्रेम आमच्यात आपोआप ते घरी बघितलं लहान
1: निर्माण झालं,
2: तर ते आपोआप आमच्यात.
1: बरोबर.
2: असं झालं.
1: बरोबर. पण आता ही जी तुमची आवड आहे, तर ही नेमकी कशी जोपासली गेली, म्हणजे तुम्ही हे जे आता कार्य करताय, तर कसं झालं त्याचं रूपांतर?
2: मग आफ्टर मॅरेज मी स्ट्रेट बदलापूरला गेले. आणि मग बदलापूरला पण आधी आम्ही एक छोटस घरात राहत होतो, मग तिथे आम्हाला कर्मेना निसर्गाशिवाय आम्ही राहू शकत नाही. आम्हाला झाडं, पाणी, फुलं, फळं, प्राणी सगळं प्रचंड प्रिय. त्याशिवाय लाईफ इज इनकम्प्लीट आय फील, की नेचर आणि यांच्या शिवाय. तर त्यामुळे मी मग मिस्टरांना खुणखुण करायला लागली की नाही, छोटस का असे ना आपण छोटस फार्म हाऊस घेऊ, छोटस असं. आणि मग ते शोधत राहिलो आणि 3-4 वर्षातच नंतर आम्हाला एक छोटं फार्म हाऊस मिळालं 2 एकरचं. तर ते आम्ही घेतलं आणि तिथे थोडीशी पहिले झाडं लावली.
1: बरोबर.
2: सगळ्या प्रकारची वेगळी, एक आंबा तर एक काजू तर एक चिकू, असं की सगळं आपल्याला खायला मिळालं पाहिजे.
1: बरोबर.
2: अशी सुरुवात झाली. आणि मग जेव्हा या झाडांना फळं यायला लागली, तर तो आनंद की आपण लावलेल्या झाडाला एवढे आंबे लागले, चिकू लागले, केळी लागली, मग तेव्हापासून मग बाजूची जागा मिळते का, मग ती बाजूची घेतली, ती अजून बाजूची घेतली, आणि आता आज 10 एकरमध्ये. आणि 10 एकरमध्ये झाडं लावायला अजिबात जागा शिल्लक नाही, पूर्ण झाडांनी भरून टाकले.
1: छान, म्हणजे इतकं तुम्हाला त्याचं प्रेम आहे आणि ती आवड तुम्ही अशी जोपासलीत.
2: आणि सगळी झाडं लागतात.
1: हो.
2: दुसरं कसं होतं की हे जे बारवी डॅम रोड आहे ते स्टेशन पासून 6-7 किलोमीटर अंतरावर.
1: बरोबर.
2: तर काही जरी ब्रेड हवा किंवा दूध हवं तरी आम्हाला 6 किलोमीटर तिकडे स्टेशनला जाऊ ना. तर त्यामुळे मी म्हटलं की काहीच आपला खर्च आला नाही पाहिजे, नुसतं जाणं यायला खर्च. जे दूध 1 लिटर जर पाहिजे तर जायला यायला तेवढा खर्च.
1: बरोबर.
2: सगळं आपलं इनहाऊस असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला बाहेरून कमीत कमी खर्च काही नाहीच लागलं पाहिजे. तर इनहाऊस आपलं सगळं असलं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही करत गेलो
1: आणि
2: देवाच्या कृपेने ते तसंच झालं सगळं.
1: छान. नक्कीच. आता साधारण किती वर्ष झाली की तुम्ही हे सगळं
2: जवळजवळ 35-1 वर्ष झाली.
1: आता सुरुवातीला तुम्ही झाडांची लागवड केली.
2: बरोबर.
1: पण मग त्याच्यानंतर नव्याने शेती सुद्धा तुम्ही सुरू केली.
2: हो,
1: तर त्याबद्दल काय सांगाल?
2: भात शेती आहे आमची, तर ती 1.5 एकर भात शेती आहे. सुरुवातीला मी रत्ना राईस लावत होते, म्हणजे झाडा. आणि मग माझ्याकडे बफर स्टॉक होता, भरपूर भात झालेला होता, कारण आपण भात आमचा कमी आहे, जास्त भर पोळीवर असतो.
1: बरोबर.
2: तर 1 वर्ष मी असाच विचार केला जिणी लावून बघू. तर जिणी लावली, ते पण उत्तम झालं, ते पण उत्तम पीक आलं जिणीमध्ये पण. मग एकदा बासमती लावला, बासमती लावल्यावर तो पण उत्तम, म्हणजे फक्त त्याला सुगंध नव्हता, काय माहिती ते का असं, पण आपल्याकडे जो बासमती आपण लावतो त्याला सुगंध येत नाही, पण तो पण उत्तम पीक आलं. आणि मग परत कृषीचे लोक ते सगळं बघायला आले होते, त्यांना एवढं की एवढा लोंब्या भरलेलं दाणे आणि सगळं, ते बघून त्यांनी माझी निवड केली आणि मला ऑस्ट्रेलिया आणि सगळं फॉरेनला की तिथली शेती तिथलं सगळं हे डेअरी सगळं बघून यायला
1: बरं
2: एक ग्रुपला पाठवलं त्याच्यात माझी सुद्धा त्यांनी निवड केली होती.
1: छान छान. मग तिथला अनुभव कसा होता?
2: तिथे पण खूप शिकायला मिळाला. मेन म्हणजे आय वॉज एकदम अमेस्ड की तिकडे ना गुलाबाची मोठी मोठी म्हणजे 6-7 फुटी झाडं
1: बरं
2: आणि ते कुंडी नाही माती नाही काही नाही ते फक्त ओला स्पॉन्ज आणि स्पॉन्जवर ते कोकोपीट टाकलेलं आणि त्याच्यावर एवढी भरलेली फुलांनी गच्च झाडं भरलेली आणि इथं आम्ही विचार करतो की अरे आपण तर कुंडी माती तेच करतोय ह्या पद्धतीने केलं तर शेवाळ हे त्यांचं जेवण झाडांचं जस्ट ते अल्गेवर ते ग्रो होतं अल्गे कोकोपीट ते बघायला मिळालं फार छान.
1: बरं
2: दुसरं मला तिथे बघायला मिळालं डेअरीज तर खूप मोठ्या मोठ्या डेअरीमध्ये आम्हाला त्यांनी तिथे नेलं. त्यांनी सांगितलं की डेअरीमध्ये आम्हाला दुधाच्या व्यवसायात काही फायदा नाही पण जो फायदा आहे तो काउडंग मधून म्हणजे शेणापासून जो फायदा आहे कारण तिथे बर्फ असतो 4 महिने वर्षात ना तर शेणातून ते स्टीम बनवतात आणि ते स्टीम मध्ये हीटर मध्ये ते खोली सगळे गरम राहतात तो फायदा त्यांना आहे हीटर मधून त्यांना आणि स्टीम मध्ये त्यांना पैसा मिळतो पण डेअरी आणि दुधाच्या नो लॉस नो प्रॉफिट मध्ये
1: बरोबर
2: आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशन करतात ते परत गोबर मधून ते इलेक्ट्रिसिटी निर्माण करतात हे सगळं मला तिथे बघायला मिळालं.
1: बरोबर म्हणजे खूप वेगवेगळा तुम्हाला अनुभव मिळाला नाही का की ज्याच्यातनं तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळाली की आपण इथे हे चालू करू शकतो. आता तुमच्याकडे गायी सुद्धा आहेत देशी गायी तर त्या कशा मग तुम्ही आणल्या किंवा कशा पाळायला सुरुवात केली?
2: त्या ऍक्च्युली मी असंच हाऊस म्हणून की आपल्या घरापुरतं दूध झालं पाहिजे म्हणून मी 2 गायीपासून सुरुवात केली.
1: बरोबर
2: दरवर्षी 2 गायीच्या तर 4 होणार 4 x 8 होणार 8x16 असं वाढत वाढत 60 गायी झाल्या.
1: अच्छा.
2: आणि आता मी सुद्धा 63 वर्षाची आहे तर मी विचार केला आता कमी करायला पाहिजे. मी सगळ्या शेतकऱ्यांना बोलवून त्या गायी ज्यांना पाहिजे त्यांना पण फक्त शेवटपर्यंत तिची नीट बघा फक्त दूध खाल्लं आणि नंतर तिला सोडून दिलं
1: असं नको
2: तर त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांना पाहिजे तसं वाटून टाकलं आणि आता माझ्याकडे तरी 10 जनावरं शिल्लक आहे.
1: अच्छा. पण आता त्यांच्यापासून तुम्हाला जे उत्पादन मिळत आहे तर त्याचा सुद्धा तुम्ही काही व्यवसाय करता?
2: नाही मी ते उत्पादनासाठी नाही फक्त मी सेवा म्हणून गायीची सेवा कारण गावठी गाई मधून फायदा काही होतच नाही दूध देण्यात 1 ते 1.5 लिटर टायमाला ते तुमच्या घरापुरतच असतं.
1: बरोबर.
2: पण एक गो सेवा होते आणि आपला कारण हिंदू संस्कृतीत म्हटलं की जो गाईचं हे करतो त्याला ईश्वर देतो त्याप्रमाणेच मी तर म्हणते तंतोतंत कराय.
1: आता मॅडम तुमची एवढी मोठी बाग आहे भात शेती आहे तर आता या गाईपासून शेण मिळतं किंवा गोमूत्र मिळतं तर त्याचा वापर तुम्ही इथे करता?
2: हो माझी जी बाग आहे ती थोडीशी असे 4 फूट उंच आहे 4 फूट खालती शेत आहे लागून असं
1: बरोबर
2: तर हे जे सगळं गोमूत्र आणि शेण आहे ते बरोबर पाऊस पडला की सगळं खालती शेतातच जातं.
1: अच्छा.
2: त्यामुळे माझी शेती पूर्ण ऑर्गॅनिक काहीही मला फर्टिलायझर टाकायला लागत नाही.
1: बरोबर.
2: वरती आंब्याची बाग आहे त्याच्यात मध्ये मध्ये सगळे कडुलिंबाचे 50-60 झाड आहेत माझ्याकडे मोठे वृक्ष झालेत ते पण तर तो कडुलिंबाचा 5 झाड मध्ये पाला पडतो आणि तो पण पाऊस आला की सगळं खाली जातं शेतात त्यामुळे मला कुठलंही कीटकनाशक सुद्धा वापरायला लागत नाही. हे सगळं म्हणजे डायरेक्ट नॅचरल कीटकनाशक कडुलिंबाचा पाला शेण आणि हे सगळ्यांनीच म्हणजे नो फर्टिलायझर नो पेस्टिसाइड नो इन्सेक्टिसाइड सगळं नॅचरल पद्धतीने होतं. आजूबाजूला सगळे लोक मारतात पण माझं सगळं नॅचरल
1: नैसर्गिक शेती जी म्हणतो आपण
2: अगदी
1: आणि शाश्वत शेती
2: अगदी
1: असं आपण नक्कीच म्हणू शकतो.
2: आणि बाहेर तुम्ही कुठलाही भात जर शिजवून खाल तर तो अगदी म्हणजे गोडवा नसतो पण माझ्या भाताला कस पण आणि गोडवा पण लगेच खाल्ल्यावर वेगळा तुम्हाला जाणवेल.
1: नक्कीच. बरोबर
2: नैसर्गिक.
1: हो तेच तेच. आता मॅडम तुम्ही जेव्हा ही सुरुवात केलीत पण मग तुम्हाला काही त्यामध्ये अडचणी आल्या का की कसं म्हणजे तुम्ही मग त्यातनं पुढे गेलात?
2: अडचणी तर भरपूर येतात. अडचणीशिवाय काय असं सक्सेस नसतं.
1: बरोबर.
2: अडचणीमध्ये म्हणजे मी पाण्यासाठी पहिले सिंटेक्सच्या टाक्या असतात 10,000 लिटरची टाकी कारण आम्हालाही पाणी त्याच्यानंतर झाडांना पाणी आणि जनावरांना भरपूर पाणी लागतं.
1: बरोबर.
2: तर सिंटेक्सची 10,000ची एक बेस असा लोखंडी बेस घेऊन त्याच्यावर मी सिंटेक्सची टाकी बसवली आणि 2 वर्षातच मला ते लक्षात नाही आलं की किती स्ट्रॉंग घ्यायला पाहिजे ते तर ती टाकी अखी पडली 1,00,000 रुपयाचं नुकसान पहिलेच. मग त्याच्यातून मी हे शिकले पण की टाकी कधी बांधायची तर ती जमिनीवरच कारण पाण्याचा लोड असणार आणि जमिनीवर सिमेंट कॉन्क्रीट मध्येच बांधावी.
1: बरोबर.
2: हे सिंटेक्स आणि प्लास्टिक मध्ये नाही एक तर प्लास्टिक सगळं कॅन्सरस आणि असं पडलं आणि फुटलं की सगळंच फुकट गेलं. निदान कॉन्क्रीट मध्ये थोडं लिकेज झालं तर वी कॅन रिपेअर इट. काय हे करता येत नाही असं चारी बाजूनी मोकळं. त्यामुळे जेव्हा पाऊस येणार किंवा वादळ येतो तर बऱ्याच वेळेस जोरात वादळ असतं कारण उघड्यामुळे बऱ्याच वेळेस गायचे पत्रे उडून जातात तर पत्रे उडाले की ते गाय जरा सगळ्या उघड्यावर मग ते परत सगळं करा. पाण्याचे प्रॉब्लेम लाईटचे पोल बऱ्याच वेळी पडतात. लाईटचे पोल पडले की लाईट नाही 8-8 दिवस लाईट नसतो. पाऊस आला आणि जरा वादळ सारखं झालं की 8 दिवस नाही पाणी नाही.
1: बरोबर.
2: तरी त्याच्यात राहतो मी तसेच
1: आणि आता तुम्हाला ती सवय पण झालेली आहे त्यामुळे ते काही त्याचं वाटत नसेल इतकं. आता मॅडम, म्हणजे तुमच्याकडे खोबरेल तेल सुद्धा तुम्ही मोठ्या प्रमाणावर तयार करता, तर ही कशी प्रक्रिया नेमकी करता?
2: माझ्याकडे आज जवळजवळ 100 अधिक नारळाचे झाड तेव्हा लावली होती, अगदी ते आम्ही सगळे साऊथून घेतले होते, विचारतात फार्मवरमच्या की पाहिजे तर आम्ही लावली होती, तर आज सगळं अगदी भरभरून झाड नारळांनी भरलेली गच्छ, ते काढायला पण माणसं मिळत नाही, ते आपोआप ते परिपक्व झाले की खाली पडतात. पडलेले नारळ आम्ही सोलून ते असं एका रांगेत असं शेंडीवर असं सगळे लावून रचून ठेवतो, आणि मग एक उन्हाळा खाल्ला की ते ठणठणीत कोरडे होतात आणि त्याचा आत गोटा होतो, गोटा झाला की परत तो चिरून त्याला उन्हात जरा वाळवून, आणि मग आता ठिकठिकाणी आमच्याकडे हे आहेतच तेलाचे घाणे, घाणेवर घेऊन गेलं जसं आपण वरण गहू टाकलं की खालना पीठ, तसं वरण टाकलं की धार लागते तेलाची, तर असं हे कोल्ड प्रेस्ड ऑइल, तर माझ्याकडे असं ड्रम.
1: पण ते तुम्ही खायलाही वापर?
2: खायला पण तेच, आमच्याकडे कुठलंही तेल मी बाहेरून आणत नाही, खायला पण हेच तेल वापरतो. तसंच एक मोठं मोहाचं वृक्ष आहे, तर ते मोहाचं पण माझ्याकडे एका वृक्षातून माझ्याकडे 15 ते 20 किलो मोहाचं तेल निघतं.
1: बरं,
2: ते पण आम्ही करतो.
1: छान, म्हणजे एका या शेतीमधून अनेक तुम्हाला वाटा पुढे मिळत गेल्या नाही का? आणि नारळाचा जर आपण कल्पवृक्षच म्हणतो त्याला, त्याचा एकही भाग वाया जात नाही, निघत असेल शिंपुट वगैरे त्याचाही उपयोग होतो.
2: माझ्याकडे बंब आहे, तांब्याचा बंब आहे, ते सगळा कचऱ्यामध्ये जे असेल तो सगळा त्याच्याने पाणी काढतो.
1: कोकोपीटचं जे तुम्ही म्हणालात तर ते छान त्याचा वापर होतो शेतीमध्ये.
2: माझ्याकडे मशीन आहे, मशीनमध्ये ते नारळाचे दांडे जे असतात, झावळीचे दांडे क्रश होतात, त्याच्यात छोटे छोटे तुकडे होतात, तेच छोटे तुकडे मी झाडांना घालते आणि थोडस पाणी मारलं की ते पाणी धरून ठेवतं, कमी पाण्यात काम होतं, आणि पाणी मारल्यामुळे तिथे त्याच्यात किडी होतात आणि ते किडी खायला छान छान पक्षी येतात. आमच्याकडे कायम भारद्वाज पक्षी आणि किंगफिशर पक्षी हे कायमच म्हणजे ते किडी खायला येतात.
1: छान छान,
2: आणि आपल्याला आनंद होतोय, सगळं बघूनच आनंद आहे ना, निसर्गाशिवाय माणूस नाही, इन्कम.
1: खरंच, अगदी बरोबर.

0: श्रोतेहो, या गीतानंतर आपण परत आपल्या कारभारिणी या कार्यक्रमाकडे येऊया. आज आपण बोलतोय दर्शना दामले यांच्याशी. दर्शना मॅडम, आता असं सांगा, तुम्ही सौर ऊर्जेचा सुद्धा वापर केलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगा?
1: माझ्याकडे एक मोठा सौर कुकर आहे, असं डिश असते
0: तसं,
1: आणि त्याच्यात सेंटरला तुम्ही जर तांदूळ धुवून ठेवले किंवा दाळ धुवून, तर उन्हाळा तर 10-10 मिनिटात होतात. बटाटे उकडून निघतात, रवा भाजून होतो, शेंगदाणा भाजून होतो, असं काहीही ठेवा. फक्त म्हणजे आतमध्ये घेऊन जाऊन तुम्हाला फोडणी करायची. पालक ठेवला की तो शिजून निघाला, आत न्यायचं घरात आणि फक्त फोडणी करायची की झालं. त्यामुळे गॅस कन्झम्पशन अतिशय कमी. आणि बाकी माझं इलेक्ट्रिसिटी सुद्धा पूर्ण, मी 10 kVA सोलार बसवलेलं आहे, तर त्याच्यात माझं सगळं म्हणजे फ्रीज पासून एअर कंडिशनर पासून सगळं सोलारवर चालतं. मी आता गाडी पण जी घेतलेली आहे ती BYD ती याचीच आहे, इलेक्ट्रिकची गाडी, तर त्याच्या बॅटऱ्या चार्जिंग पण ह्याच सौर ऊर्जेनेच होतं.
0: बरोबर,
1: सगळं माझ्या इलेक्ट्रिसिटी
0: फ्री. आता मॅडम, या सगळ्या बरोबरीने तुम्ही महिला सक्षमीकरणाचं सुद्धा मोठं काम करताय, तर ही सुरुवात नेमकी कशी केलीत? मग
1: ही सुरुवात म्हणजे आधी यशस्विनी सामाजिक अभियान म्हणून सुरू केलं होतं, जे महाराष्ट्रभर त्यांनी राबवलं, की कुठलीही ग्रामीण बाई ती काय बनवते त्याचं पूर्ण त्यांच्याकडे सगळं डेटा मॅपिंग, त्यांनी खूप त्याच्यात मेहनत घेतली. आणि आज आम्हाला अख्खा महाराष्ट्रात कुठली बाई कुठे काय बनवते ते सगळं आहे. मग त्याप्रमाणे त्यांनी मिटिंग्स घेऊन ज्या महिलांचं फक्त आम्ही नंतर क्वालिटी व्यवस्थित आहे ना असं, आणि हा विकला जाईल की नाही पदार्थ ते बघून आम्ही, तिने यायचं तिचं तिथे विकायचं आणि पैसे तिनेच घेऊन जायचे. पण एका वर्षी आम्ही नाशिक, मुंबई आणि पुणे या तीनच ठिकाणातून बायकांना बोलवलं होतं की चकली, चिवडा आणि शेव ही वस्तू, तीनच वस्तूंनी सुरुवात केली, कारण जास्त पण एकदम, तर तीन वस्तूंनी सुरुवात केली होती की सगळ्यांनी सॅम्पल्स आणले आणि त्याच्यात जे सिलेक्ट झाले बायका, तर त्यांना सांगितलं आता एवढा एवढा ऑर्डर तुम्हाला, चकली, शेव आणि चिवडा फक्त या तीन ठिकाणून 25 लाखाच्या पुढे गेला होता. दॅट वॉज अ ग्रेट सक्सेस. म्हणजे त्या बायकांनी ज्यांनी कधी 5 किलोचा वर चिवडा, तिला 2500 किलो चिवडा

0: ची ऑर्डर असं, त्यामुळे त्यांना पण ते एकदम मोठं चॅलेंज
1: ना, खरंच आहे.
0: घरातनं तर बहुतेक वेळा विरोधच असतो,
1: घरात एक आव्हान असतं ना महिलांच्या पुढे की हे सगळं कसं पार पाडायचं.
0: करायला आधी पैसे लागतात ना, आधी तिला जाऊन हे सगळं पोहे आण, हे ते चिवडा करायला वगैरे. तर त्यांच्या मिस्टरांनी पण सांगितलं होतं, कशाला हे, तुला काही जेवायला मिळत नाही का, हे कोणी सांगितलं, नको ते उद्योग, पैसे नाही आले तर असं वगैरे. त्यांनी मला सांगितलं की मॅडम आम्ही नाही करू शकणार, पैसे नाही आमचे मिळाले तर. मी सांगितलं पैसे नाही मिळाले तर मी जबाबदार, मी देणार तुमचे पैसे, पण तुम्ही करा असं. मग त्यांनी केलं आणि फर्स्ट पॅकेटची जी क्वालिटी, जी टेस्ट, ती शेवटची म्हणजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इतका आनंद झाला जेव्हा त्यांचे चेक्स त्यांच्या हातात मिळाले की त्यांनी एक म्हणजे बॉलेरो तेव्हा बुक केली होती आणि मिस्टरांना आणि फॅमिलीला ते देवदर्शनला घेऊन गेले त्यांचा कमवलेला पैसे. तो आनंद वेगळाच असतो जेव्हा महिलाला कळतं येस आय कॅन अर्न,
1: त्याच्यात
0: तो फार फरक पडतो.
1: बरोबर.
0: काही कंपन्यांबरोबर आमचा टायअप आहे आणि तिथे या बायकांना स्टॉल्स मिळालेले, तिथे ते त्यांची मालाची विक्री करतात. आणि शिवाय आता एकदा ग्राहकांना ते त्यांचा माल आवडला की त्यांना मग ऑटोमॅटिक फोन वर मिळतात.
1: बरोबर.
0: शिवाय ऑनलाईन पण त्यांचं सगळं हे चालूच असतं, विक्री चालू असतात. तर मोठ्या प्रमाणात आता म्हणजे ज्या बाईला मी ह्या सगळ्या लाडू चकली चिवडाची ऑर्डर दिली होती आणि तिला मी कधी फोन केला आणि सांगितलं की अगं मला जरा पटकन दे ना दिवाळीला, मला नाही जमलं का, ती म्हणते मॅडम व्हेरी सॉरी मला वेळच नाही, मी आधी एवढा ऑर्डर घेऊन ठेवला आहे. म्हणजे
1: इतक्या त्या व्यस्त झालेल्या आहेत. बरोबर. पण खरं तर खूप छान आहे ना हे की त्यांना एक चांगला मार्ग मिळाला आहे.
0: अगदी अगदी. तिच्यात जी गुण आहे त्याला वाव मिळाला,
1: आत्मनिर्भरता जी म्हणतो आपण. आणि एक त्यांना पण आत्मविश्वास येतो ना की आपण काहीतरी करू शकतो, हे त्यांना एक खरं तर खूप चांगलं आहे. तुम्ही ज्या आता म्हणताय की अनेक महिलांना तुम्ही असं उद्योग, पण त्यांच्या काय प्रतिक्रिया असतात, तुम्हाला काय?
0: खूप आनंद. एक महत्त्वाचं आहे, आपण आपली स्तुती नाही करायची की बा अजून दुसरा कोण देव असतो, हे तुम्ही आम्हाला एवढं सगळं दिलं, तुम्हीच आमचे देव असं सांगतात. बदलापूरमध्ये कारण मी एक आमचं यशस्विनी भवन म्हणून आहे की जिथे मी वर्षानुवर्ष महिलांसाठी फक्त ट्रेनिंग त्यांना दिलेली आहे. आणि ते ट्रेनिंग म्हणजे मी तरी किती हे करणार, म्हणून मी वेगवेगळ्या ठिकाणी जसं इथे पवईला एमएसएमई आहे, एमएसएमईचे ते डायरेक्टर तेव्हा गुप्ते म्हणून होते, त्यांना भेटले आणि काहीतरी आमच्या महिलांसाठी द्या. मग त्यांनी मला काही तिथले स्कीम्स दिले की हे तुम्ही राबवा. तर म्हणजे टेलरिंग होतं, फॅशन डिझायनिंग होतं, जर्दोसी वर्क होतं, कॉम्प्युटर होतं, खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीजनी मला डिटर्जंट मेकिंग दिलं होतं. हे सगळं मी महिलांना फ्री ऑफ कॉस्ट, ज्याला जे आवड असेल, जिला टेलरिंग तू टेलरिंग, जिला कॉम्प्युटर तू कॉम्प्युटर शिक, आणि ते शिकून छोटे छोटे उद्योग टाका आणि पैसे मिळवायला लागा. हा आमचा मेन मोटिव्ह तो आहे की पैसा हा बाईकच्या हातात आला पाहिजे.
1: नाही म्हणजे थोडे तरी त्या सक्षम पाहिजे.
0: आणि त्याच्या सक्सेस स्टोरीज अनेक आहेत. अनेक महिलांचे मी ब्युटी पार्लरची ओपनिंग केलेले, टेलरिंगचे दुकानांची ओपनिंग केलेली, मग एक वेगळं समाधान. आय डिड इट.
1: आता मॅडम या तुमच्या कार्याची दखल घेऊन मग तुम्हाला काही असा पुरस्कार वगैरे मिळालेला आहे का?
0: हो, मला आतापर्यंत दोन, एक जाणीव म्हणून आहे जाणीव पुरस्कार, तो मला कालिदास नाट्यगृह नाशिकला मिळाला होता.
1: बरं.
0: आणि एकदा शरद पवारांच्या हस्ते सुद्धा मला एक पुरस्कार मिळाला होता. आणि माझी सुरुवातच तेव्हा, म्हणजे ते मुख्यमंत्री होते आणि सगळं जे मी दापवलीहून ही झाडं सॅपलिंग, असं वाटतं लोकांना की नाही एवढं करायला पैसे, कृषीचे एवढे स्कीम्स आहेत ना, ते तुम्ही फक्त अभ्यास करून घेतले तर सामान्य महिलांना सांगेन की तुम्ही खूप काय करू शकता. जसं माझ्याकडे त्या काळात काही नव्हतं, तर मी दापोलीला जाऊन ते सगळे सॅपलिंग एक एक फुटाची झाडं आणली होती.
1: अच्छा.
0: आणि आज ती सगळी गगनाला टेकली आहेत ती झाडं.
1: बरोबर.
0: म्हणजे पण काही वेळ जायला लागतो. तुम्ही जसं तुमची मुलं बाळा, तसंच ही झाडं पण तुमची मुलं बाळा.
1: बरोबर.
0: त्यांचं संगोपन केलं तर नथिंग लाईक दॅट.
1: मॅडम आता हे सगळं तुम्ही एवढं काम करता, तर तुम्हाला घरातनं कसा पाठिंबा असतो?
0: घरातनं पण मला म्हणजे पाठिंबा, पण त्यांना ह्याच्यात वेळ द्यायला वेळ नाही, बिलकुल वेळ नाही. ते मला, हा तू तुझं करतायस, व्हेरी गुड, फाईन, कौतुक तर आहेस, त्यांना प्रश्नच नाही सगळ्यांनाच. आणि आज माझ्या छोट्या 7 वर्षाच्या नाती आहेत, त्यांना पण म्हणजे आतापासून कुठलंही बी असेल की ते कुंडीत टाकतात आणि सांगतात बघा आलं मग असं हे आलं याचं हे झाड आलं.
1: त्यांनाही ती आवड आता निर्माण झाली आहे तुमच्याकडे.
0: आपोआप ते येतं, ते जेनेटिक असतं, ते जवळ ऑलवेज मोस्टली असं येत असतं.
1: आता मॅडम तुम्ही एवढं सगळं काम केलंय, करताय अजून सुद्धा, तुम्हाला स्वतःला एक काय असं वाटतं की आता आपण अजून काही पुढे आपण करायचं आहे असं काही मनात आहे का?
0: असं ही तर माझी आवड होती, काम करताना मला काही वाटलंच नाही.
1: बरोबर.
0: ज्या गोष्टीची आपल्याला आवड असते ना
1: ते होत जातं.
0: हा, त्याच्यात म्हणजे असं मी काम केलं असं वाटतच नाही काय केलं. आणि हो, मला असं वाटतं अजून जर मी एक 10 जणींना असंच या झाडांचा आवड निर्माण करून आणि तुम्ही काहीतरी माझ्यासारखं कराल तर मला खूप आनंद होईल. हल्ली हल्ली थोडंसं हे पण आहे की जास्त टीव्ही बघणं आणि त्याच्यातच टाइम वेस्ट होतो. जसं मी सांगितलं, मी कधीच टीव्ही बघत नाही, वेळच नसतो टीव्ही बघायला, पेपर वाचा काहीच नाही, करायचंय काय, सगळं जास्त नेगेटिव्ह न्यूजच असतं पेपरात वगैरे असं झालं. इन्स्टेड ऑफ दॅट हे आपल्या जनावरांना बघा, धावत येतात, एक हाक मारली की सगळे धावत धावत धावत असं.
1: किती छान, म्हणजे
0: ते एक प्रेमुख
1: प्रेम असतं ना,
0: प्रेमाची ती भाषा असते.
1: खरंच. आता मॅडम ठाणे जिल्ह्यामध्ये तुमचं हे शेतीचं आहेच, म्हणजे झाडं फळबागा वगैरे, मग हे तुम्ही अजून बाहेर पण कुठे काही केलं?
0: मी कोकणात पण केलं आणि पुण्याला पण केलंय.
1: अच्छा.
0: तर पुण्याला मी डोंगरावर असं जागा घेऊन तिथे, तर आता हे जे आम्ही सगळं आता इथे तर एवढं पिकतं माझ्याकडे, आंबा जांभूळ केळी नारळ पपई सीताफळ रामफळ फणस सगळं लिंबू आणि परत मसाले पण सगळे मिरी दालचिनी तेजपत्ता, तर आता हे जे आंबा आणि जांभळं सगळं जे आहे त्याचे बिया मात्र मी कोणाला आंबे दिले भेट तरी सांगते शक्यतो मला हे बी फक्त वाळवून परत, आणि त्या बिया आल्या की मी पुण्याला घेऊन जाऊन त्या डोंगरावरून सगळीकडे टाकून देते.
1: बरं.
0: आणि त्या डोंगरातून असं टाकून ना आज कितीतरी झाडं आलेली आहेत, त्याला फळं लागायला लागलेली.
1: अरे वा,
0: हे खूप सुंदर, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की बी मधून जस्ट डोंट थ्रो इट डोंट वेस्ट ते, आपण जनरली कचऱ्यात टाकतो ते कचऱ्यात न टाकता कोणतरी असं बियाणं ज्यांना पाहिजे त्यांना द्या, तर त्याच्यातनं परत एक वृक्ष होतो.
1: खरंच आहे.
0: आणि कोकणात मी आजपासून 7-8 वर्षापूर्वी जवळजवळ 120 नारळ लावले होते.
1: अच्छा.
0: तर
1: कुठे ते?
0: रीळ म्हणून गाव आहे जयगड गणपतीपुळे रोडवर, आंबे लावले आहेत तिथे आवळा, आवळ्याच्या झाडावर जवळ 1000 आवळे आहेत मोठे आवळे.
1: बरोबर.
0: तर मी हे जे नारळ लावले होते 120 नारळ, आज 120 नारळाला फुल झाड नारळाने लगडलेली आहे, ते बघूनच म्हणजे इतकं ते खावंसही वाटत पण समाधान होतं.
1: खरंच.
0: आणि प्रत्येक झावळ्यांवर असं घरटी असतात, त्याच्यात पक्षी राहत असतात, ते खूप
1: तो वेगळा आनंद आहे
0: अगदी. ते हे झाडांमुळे दुसरं एक काय होतं की बाहेर जर समजा 40 टेम्परेचर असेल तर हे बागेत तुम्ही गेल्यावर 35 डिग्री टेम्परेचर मध्ये फरक पडतो.
1: खरी.
0: बाहेर इतकं कडक होऊन आणि इथे झाडांच्या याच्यात 5 डिग्री कमी,
1: कारण यावर्षी खूप उन्हाळा आहे ना,
0: खूपच जास्त आहे म्हणजे.
1: त्यामुळे
0: पण हे झाडांमुळे इतकं छान,
1: तुम्हाला तेवढं जाणवत नसेल,
0: एवढा गरमा वाटत नाही बागेत.
1: बरोबर. आता मॅडम एवढं सगळं हे कार्य तुमचं चालू आहे, तर या क्षेत्रात किंवा काही महिलांना काही करायची इच्छा असेल तर तुम्ही काय ऐकताना मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
0: आम्ही त्यांना हेच सांगणार की आवड निर्माण करा, आणि आवड निर्माण केली की आपोआप सवड भेटते. जो तो सांगतो सवड नाही आणि कोण आहे,
1: म्हणजे इच्छा तिथे मार्ग.
0: अगदी अगदी.
1: नाही का, असं आपण म्हणू शकतो.
0: नक्की नक्की.
1: स्वतःची ओळख समजून तुम्ही काम करा, आपली क्षमता ओळखा आणि त्यातनं.
0: आणि आज एवढी माग आहे की प्रत्येकीने काही ना काही करून हातभर संसाराला लावलाच पाहिजे.
1: बरोबर.
0: यू नेव्हर नो पुढे उद्या काय वाढलेलं आपल्याला माहिती नाही. काही ना काही आपली आयडेंटिटी ठेवा, 2 पैसे आपले आपले कंबा पायावर उभे राहिलेच पाहिजे.
1: नक्कीच.
0: असं मला वाटतं.
1: दर्शनाताई, तुमच्या या सगळ्या कार्याला आमच्याकडनं खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, आणि तुम्हाला जे पुरस्कार मिळालेत तर त्याच्याबद्दल सुद्धा तुमचं अभिनंदन आहे, आणि आणखीनही तुमचं असं कार्य उत्तरोत्तर वाढत जाओ ही सदिच्छा आहेच, आणि अनेक महिला तुमच्या या कामामधनं प्रेरणा घेतील आणि नक्कीच त्या सुद्धा स्वतःहून कुठलंही काम करायला तयार होतील, की एक स्त्री पुढे जाऊन काय काय करू शकते हे तुमचं उदाहरण त्यांना नक्कीच एक आदर्श असेल. तर दर्शनाताई, आज आपण इथे आलात आणि खरंच खूप छान तुमचे जे अनुभव आहेत आणि तुम्ही कसं एक एक टप्प्यातनं पुढे गेलात हे सगळं खूप छान पद्धतीने सांगितलं, नक्कीच श्रोत्यांना सुद्धा हे आवडेल. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: बरं, तर श्रोते हो, आजच्या कारभारिणी या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. आपण परत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन कारभारणींसह. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. कारभारीण या मालिकेमध्ये आपण ऐकत होतात दर्शना दामले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:56 आणि 52 सेकंद होत आहेत. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत मराठीतून बातम्या.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण ऐकणार आहोत मराठीतून बातम्या.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
2: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
3: तेव्हा अवश्य ऐका.

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली। भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला। गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे। तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते। परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रील आयोजित केलं होतं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी जीपीएस बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते 5:15 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
0: होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडनबरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथंही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 8:14 आणि 50 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम. लोकसंगीताच्या आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया पोवाडा, शिवप्रभूचे गातो गुणगान. पोवाड्याचे गायक आहेत सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचिते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ऐकूया पोवाडा.

त्यांची हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारातली कमतरता आहे याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडीमध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे, आणि याच मावळ प्रांतामधले भील राऊशी कोळी वडार मुसलमानाचे पोहरं शिवाजी राजांच्या बरोबर

आणि राजांची घोडदौड चालू झालेले. राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी एसाजी इकडे या, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोट दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे आपल्याला एकही किल्ला नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 ही बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं.

राजाने घोडा थांबवला. इसाजी कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं. परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजा थांबा. इसाजी तो पहा, एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळाय लागला, फाटता फाटता ठेस लागून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत उठत आहे. राजे राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला, राजेंचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरगी भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाना घातला. राजा संपलो असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे प्रणाम.

नाम भारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाळली नाही, ओट पिळ तर दूध निघेल, तोंड सांभाळून बोला, अरे जा। इसाजी तसाच पाठीमाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तहाजी, राजे पाटील मगरूर आहे, काय म्हणाला पाटील, नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही, ओट पिळा तर दूध

बंदोबस्त केला नाही तर आज माझी रेत, माझी मुलं बाळ, माझ्या माता भगिनी नाही, या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेल्याने सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मां साहेबांच्या दर्शनासाठी आले. मां साहेबांचं दर्शन घेत असताना मां साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मां साहेबांना वेगळा.

बोलताय तुम्ही? मां साहेब नामधारी राजा। शोभा तुम्ही काय बोलता आमच्या काय? मां साहेब दरबारी चला कळेल तुम्हाला। येते बाबा। जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले। एसाजी अण्णा पाटील हजर करा आमच्या समोर। आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली। पाटील पळत पुढाला आणि काय म्हणताय? प्रणाम मां साहेब, प्रणाम शिवाजी राजे। प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे। काय रामजी हाच का तो? राजे, राजे याच निचानी माझ्या मुलीची आबरुटली राजा, याला जिवंत ठेवू नका। काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का? मां साहेब, मां साहेब मला न्याय होय। पाटील आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल। ज्या पायन तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जाते। मां साहेब, पाटील, पाटील तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या। पाटील, पाटील पांजा माझ्या अंगाला हात लावू नका। मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे। पाटील माझ्या अंगाला हात लावू नका। पाणीच तुला तिची माया आली नाही। ज्या पायन तिच्या पर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील। हे साजी हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि काय झालं पाटला?

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात शिवप्रभूचे गातो गुणगान हा पोवाडा. गायक होते सुरेश जाधव आणि सहकारी, आणि पोवाड्याचे रचयिते होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. श्रोते हो, संध्याकाळचे 8:30 वाजतायत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पुढील कार्यक्रम भावधारा. भावधारा या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीतकार आहेत राजा बढे, संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

राजा बढेंच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत लता मंगेशकर आणि गीत लिहिलं आहे भारत आंबे यांनी.

भारत आंबे यांनी लिहिलेल्या या कवितेला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गायिका होत्या लता मंगेशकर. यानंतर ऐकूया आपलं पुढील गीत. गायिका आहेत सुमन कल्याणपूर, गीतकार संगीतकार यशवंत देव.

श्रोते हो, या गीताच्या गायिका होत्या सुमन कल्याणपूर, संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. ठीक 8:45 दिल्ली केंद्रावरून बातम्या संक्षेपित केल्या जातील. ऐकूया आपलं शेवटचं गीत. गायक आहेत पंडित भीमसेन जोशी, गीतकार आहेत सुधीर मोघे, संगीत दिले राम फाटक यांनी.

0: fall over Assam and Meghalaya for the next 2 days. And that is the end of this news bulletin.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीवरूनही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 11:10 होत आहेत. आमची आजची शेवटची सभा समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50 अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेमध्ये. दरम्यान आपण ऐकू शकाल एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:11 होत आहेत. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10:00 नोंद झालेल्या वृत्तानुसार आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 35, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 29 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 68 आणि सांताक्रूज इथं 69%. येत्या 24 तासात शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाची दाट शक्यता आहे. संध्याकाळी किंवा रात्री हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांनी 23 ते 24 जून या कालावधीमध्ये किनाऱ्यापासून 75 किलोमीटर्स पुढील सागरी क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. हवामान आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात. श्रोता, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी. 11:12 होत आहेत. ऐकूया भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया आशा भोसले यांच्या स्वरातील राजा बढे यांच्या गीतानं. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं राम फाटक यांचं. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरातील शांता शेळके यांची रचना आहे. संगीत आहे वसंत पवार यांचं.

माणिक वर्मा यांच्या स्वरातील शांता शेळके यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं वसंत पवार यांचं. याबरोबरच भावधारा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून. 11:32 होत आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया आदित्य सुतार यांचं बासरीवादन. राग आहे बिहाग. मध्यलयगत रूपक आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे तनय रेगे यांनी.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात आदित्य सुतार यांचं बासरीवादन. राग होता बिहाग, मध्यलय रूपक तालात आणि द्रुतगत तीन तालात निबंध.

होती, त्यांना तबला साथ केली होती तनय रेगे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. ऐकूया नभोनाट्य रंगसूत्र. लेखक आहेत डॉक्टर प्रदीप जोशी, सादरकर्ते आहेत सुनील शिंखेडे.
1: रंगसूत्र. लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जोशी. सादरकर्ते सुनील शिंखेडे. ऐकूया नभोनाट्य रंगसूत्र.

0: सुस्वागत रसिक प्रेक्षक हो सुस्वागत आपण रसिक प्रेक्षक गुणांचं कौतुक करणार आहे पण आमच्या क्षमस्व या कार्यक्रमाला सुद्धा आपण या नाट्यगृहात हजारोच्या संख्येने हजर झालात त्याबद्दल आभार. आज माननीय काकासाहेब पटवर्धन आपल्यात उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याच सूचनेनुसार या कार्यक्रमाचं नाव क्षमस्व असं ठेवलेलं आहे. इतका मोठा कलाकार त्यानं चुकलोच, त्यांनी क्षमस्व हा कार्यक्रम का सादर करायचा हे मात्र सांगितलेलं नाही.
1: मला माझ्या मायबाप रसिकांची माफी मागायची आहे आणि इतर काही जणांची.
2: सगळा मुखवटा नष्ट करून नव्हे त्याचा खून करून आज मी माझ्या आयुष्यातलं नाटक तुमच्या समोर सादर करणार आहे.
1: वृद्ध झालोय आता, सांगताना थोडंफार इकडं तिकडं होईल, विसंगती मात्र नक्कीच होणार नाही, तरी सुद्धा सांभाळून घ्या ही नम्र विनंती. आपण सांभाळाल ही खात्री आहे आणि म्हणूनच क्षमस्व हा प्रयोग,
2: जीवन नाट्य प्रयोग सादर करतोय मी.
1: सगळं आठवतंय, अगदी लख
2: जसं तुम्हाला रंगमंचावर प्रखर प्रकाश योजनेत दिसतं तस
1: अगदी तस माझ्या जीवन नाट्यावर मीच स्पॉट टाकतोय. स्पॉट

0: सुमती, माझा माझा जीव कसा वेडा पिसा झालाय का सुमती?
1: अहो पटवर्धन, अहो पटवर्धन, अहो लेखकानं लिहिलेला संवाद बोला.
0: मी मी तर तेच बोलतोय ना, तेच तेच.
1: अहो नाही नाही पटवर्धन, हे आयुष्य सुखद स्वर्गीय होईल इथपर्यंत बरोबर, पण पुढचं
0: पुढचं म्हणजे
1: सुमती तू तू माझी होशील, तू नाही म्हणू नकोस, शपथ आहे तुला माझी. एकंदरीत पटवर्धन, तुमचा जीव अडकलाय आमच्या नटीत सुमतीताईंमध्ये.
0: असं मी म्हणालो
1: मग मी काय खोटं बोलेल?
0: तसं नाही,
1: विचारा इतरांना. असं काही मनातलं बोलला तर पंचायत होईल पटवर्धन. तरी बरं सुमतीताई नाही इथं, पण जीव गुंतलाय तुमचा त्यांच्यात. बरं काय पटवर्धन, तुमचं कसं झालंय? गुंतता हृदय हे
0: झालंय, तसंच काहीसच झालंय.

0: सुमती, तू लग्नाला होकार देऊन माझ्या सगळ्या आयुष्याला स्वप्नांनाच होकार दिलास, आकार दिलास.
1: असं मला नाही बाई कळत यातलं, असं समजा हवं तर.
0: का नाही समजत? माझ्यासारख्या गुणी मातब्बर अभिनय निपुण मुलाला जन्म देणार आहेस तू, वंशाला दिवा देणार आहेस सुमती तू, पित्याच्या म्हणजे माझ्या पावलावर पाऊल ठेवून माझ्यासारखा अभिनय सम्राट होईल तू. अग
1: आणि आणि मुलगी झाली तर?
0: शक्यच नाही, शक्यच नाही. तू माझ्या मुलाला जन्म देणार आणि तू सुद्धा माझ्या रूपाचा, माझ्याच गुणांचा.
1: काय हा जगा वेगळा हट्ट? बाई बाई बाई बाई बाई, आणि माझ्या रूपाची माझ्याच गुणांची मुलगी झाली तर?
0: नाही.
1: तर नाही का चालणार?
0: नाही.
1: मला तर आवडेल बाई.
0: नाही सुमती, पटवर्धन घराण्याला वंशाचा दिवाच हवाय.
1: अहो अहो, हे काय आपल्या हाती असत, देवाघरचा आशीर्वाद तो.
0: नाही.
1: नाही कसं?
0: दैवाधीन नाही. निश्चितीसाठी सुमती विज्ञानानं बरीच प्रगती केलेली आहे.

0: या पटवर्धन
1: या काय? अरे आपण मित्र आहे डॉक्टर. अरे तुला म्हटलेलं चांगलं वाटतं मला. नेहमीप्रमाणे तू पट्या म्हण.
0: ते घरी त्यातून आपण रंगभूमीवरील एक अनभिषक्त सम्राट आणि तेही ह्या लहान वयातच. लाखो रसिक आपल्यावर प्रेम करतात.
1: पुरे रे थट्टा पुरे डॉक्टर. जाऊ दे रे ते. हे बघ डॉक्टर, तपासणार ना तू सुमतीला? म्हणजे काय ती तुमची गर्भजल किंवा गर्भलिंग परीक्षा करणार ना तू? म्हणजे वाटल्यास
0: काय?
1: म्हणजे हवे तितके पैसे देईन डॉक्टर तुला.
0: हा हा हा. म्हणजे मुलीचा गर्भ असल्यास तिच्या खुनात मला सामील करून घ्यायचा विचार आहे तर.
1: खून? अरे खून कसला डॉक्टर तू?
0: खूनच. भ्रूण हत्या आहे ती. कायद्याला नीतिमत्तेला मान्य नसलेली.
1: ए पण समाजाला मान्य आहे ती.
0: चुकतोस तू पट्या, चुकतोस. अरे एका सुसंस्कृत कलाकारानं बोलावं असं शोभत नाही तुला. समाज बधीर झालाय, मन बोथट झालीय, पण हळूहळू समाज स्वीकारतोय मुलीच्या जन्माला.
1: म्हणजे डॉक्टर तू मला मदत करणार नाहीस
0: का? नाही. अरे मी तुझा मित्र, त्यातून डॉक्टर.
1: अरे मग आधीच का नाही सांगितलंस? नमनालाच घडाभर तेल.
0: नमन नटेश्वरा साक्षात नमन.
1: वा
0: पट्या पट्या.

0: सत्य समजून घे, सत्याला सामोरं जा.
1: बर.
0: अरे खुळचट कल्पना सोड, स्त्रीच्या हातात मुलगा व्हावा की मुलगी हे नसतंच मुळी.
2: मग कोणाच्या? कोणाच्या मग?
0: पुरुषाच्या. पुरुषाच्या शुक्रजंतूत असतं. पुरुषांच्याच क्रोमोझोन म्हणजे रंगगुणसूत्रात ही ताकद असते. मुली जन्माला येतात ते पुरुषांच्याच रंगगुणसूत्रांमुळे. विधाता आणि विज्ञानानं स्त्रीला यातून मुक्त ठेवलंय, पण आपणच समस्त पुरुषांनी स्त्रीला दोषी ठरवलंय. ती तिच्या गर्भाशयात पुरुषाकडून मिळालेल्या रंगगुणसूत्राचं दान स्वीकारते आणि आनंदानं गर्भाचं पालन पोषण करून लिंगभेद न करता गर्भाला जन्म देते. आपण स्त्रीचं हे मोठेपण स्वीकारायला हवं. अरे उमलत्या गर्भाला मारून पाप पदरी का घ्यायचं? मुलीची माया निराळीच असते हे तुला नाही कळायचं. तुला नाही कळायचं अजून, तुला मुलगी झाल्यावर कळेल.
1: पण मला मुलगी नकोय.
0: म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी असंच म्हणावं लागेल.
1: हो.

0: तुमच्या इच्छेनुसार मी टेस्ट करून घेतली, पण
1: काय,
0: हा गर्भ जो तुम्हाला नकोय पण मला मात्र हवाय तो मी वाढवणार,
1: काय
0: जपणार. मुलीची जबाबदारी स्वीकारायला तुम्ही का तयार होत नाही? मी म्हणते का नाही होत तुम्ही तयार?
1: सुमती, सोयी असताना जबाबदाऱ्या का स्वीकारायच्या?
0: तुमच्या सारख्या प्रत्येकानं असं म्हटल्यावर या जगात जन्माला घालायला गर्भाशयच उरणार नाही. जबाबदारी स्वीकारणं, सामोरं जाणं, यातच पुरुषार्थ आहे. आयुष्याला अर्थ आहे, आयुष्याला अर्थ आहे त्यात.
1: हे बघ सुमती, निरर्थक बडबडू नको.
0: तुमच्या आणि तुमच्या सारख्यांना ही निरर्थक बडबडच वाटणार. स्त्रीची अवहेलना तिच्या जन्मापासून. असं सगळ्यांनीच केलं तर मातृत्व, वात्सल्य, लळा, जिव्हाळा, ममत्व, प्रेम या शब्दांना अर्थच चुरणार नाही.
1: नसू दे.
0: हे बघा, मी मातृत्वच स्वीकारायचं नाही असं ठरवलेलं चालेल तुम्हाला?
1: मुलगा झाल्यावर नको स्वीकारू.
0: छान छान. मुलाला जन्म देणारी एक बाई, एक मादी या नजरेनं तुम्ही बायकोकडे बघतात तर मला तुमचं म्हणणं मान्य नाहीये.
1: काय?
0: न पेक्षा
1: काय?
0: उंबरठ्यावरचं माप ओलांडून मी या घरात आले तुम्हाला सुख देण्यासाठी. ती सारी सुख तुमच्या वाट्याला ठेवून मी हे घर सोडायचं ठरवलंय.
1: काय?
0: हो, हा माझा निश्चय ठाम समजा
1: सुमती.

0: मास्तर, माझ्या मित्राची इतकी तब्येत खालवल्यावरही तुम्ही मला कळवलं नाही. अहो, किती आजारी आहे तो, सारखा बेशुद्ध पडतोय.
1: कुठलं तरी स्वप्नभंग पावल्याचा विषाद अंगात घेऊन जगतायत पटवर्धन.
0: त्यातून तुमचे हे नाट्यप्रयोग. स्त्री सन्मान वर्ष नाट्य महोत्सवात तुमचाही प्रयोग आहे असं ऐकलंय. अहो, रद्द करा तो जमल्यास.
1: पटवर्धन तर याही अवस्थेत म्हणतात की मी ठणठणीत आहे म्हणून.
0: म्हणू द्या हो त्याला. अहो, वैद्यकशास्त्रातलं काय कळतंय त्याला? त्याची काळजी घ्यायला हवी मास्तर. मास्तर, त्याची काळजी घ्यायला हवी आपण. मी नर्स पाठवतो त्यासाठी. आणि आणि तुमचं सुद्धा लक्ष असू द्या.
2: फक्त गर्भाशय भाड्यानं घेतलं होत, बाकी काही संबंध नाहीये.
3: शांत, या गोळ्या घ्या.
2: नको, नकोत मला त्या. दारू दे नाहीतर विष तरी दे.

0: यातना सहन होत नाहीत का मला? फक्त दारू दे।
1: दारू म्हणजेच विष, रोज क्षणाक्षणाला मारणार आणि मरत मरत जगवणार। नका घेऊ ते, शांत पडून राहा।
0: छान छान वाक्य बोललीस का, नाटकातलंय? नाटकात काम करतेस का तू?
1: नाटकात काय काम करणार साहेब, दारिद्र्याशी झुंज हेच माझ आणि माझ्या आईचं रोजचं नाटकातलं काम।
0: आणि वडील ग तुझे?
1: आम्हाला सोडून कुठेतरी राहतात असं आई म्हणते।
0: माझी अवस्था अशीच आहे, पत्नीनं सोडलं मला।
1: काही कारण असेल?
0: काही नाही, काही नाही, अगदी क्षुल्लक कारण।
1: क्षुल्लक कारणासाठी त्यांनी तुम्हाला सोडलं?
0: ला नाहीस, तुला नाही कळायचं ते।
1: कसं वाटतं आता साहेब?
0: बरं वाटतंय, पण जरा डोकं ठणकतंय।
1: चेकून देते साहेब।
0: नको नको नको नको ग भोरी।
1: नको का? सेवा हाच धर्म आमचा साहेब।
0: म्हणजे नर्स तर नाही का?
1: तसं सुद्धा म्हणता येईल साहेब, पण
0: पण काय?
1: सेवा धर्म समस्त स्त्री वर्गाचा, लळा जिव्हाळा माया ममता तिच्या पेशी पेशी समावलेला असतो। तिच्या रंग गुणसूत्रात हेच गुण असतात साहेब।
0: काय छान बोलतेस ग पोरी तू। लळा जिव्हाळा माया हे शब्द पूर्वी मी ऐकलेले आहेत, समजलं नाही तेव्हा, पण आता तुझ्या रूपानं अनुभवतोय।
1: भूक लागली असेल ना साहेब?
0: हो हो हो हो लागली आहे ना, पण अग तेच ते अन्न खाऊन कंटाळलोय मी।
1: माझ्या डब्यातलं वाढते।
0: नको नको नको, अग इतकी सेवा करतेस ना तू, हेच पुरे हा बाळ।
1: का? आईने भरपूर दिले डब्यात, हे घ्या हे घ्या साहेब।
0: अरे वा, आळूच्या वड्या, वालाच बिरड
1: आवडत वाटत साहेब। पोटभर जेवा, रोज तुमच्यासाठी डबा आणीन मी।
0: आळूची वडे खूप आवडते आणि चव ही अगदी तशीच आहे सुमती, सुमती अगदी अशीच करायची
1: साहेब। माझ्याही आईचं नाव सुमती।
0: सुमती?
1: तुमच्याकडे स्वयंपाक येत होती ती?
0: नाही नाही नाही, माझ्या बायकोचं नाव, माझी माझी सुमती, माझी
2: कसं काय पटवर्धन, बरं चाललंय वाटतं, मजेत ना?
0: मास्तर, बऱ्याच वर्षांनी इतकं उत्तम जेवतोय मास्तर।
2: अरे वा,
0: ही ही ही नंदिनी ना फारच गोड पोरगी आहे। खरंच खरंच काय सेवा केली तिने माझी, तब्येत ठणठणीत झाले। डॉक्टरनं हॉस्पिटल मधून मास्तर सोडलं ना मला की नंदिनीच्या बापाचा शोध घेणार आहे मी आणि विचारणार आहे त्याला। अरे इतक्या गोड पोरीला सोडून कुठं गेला होतास रे गधड्या?
3: त्याची काही गरज नाही पट्या। अरे तिचा बाप इथेच आहे।
0: मग ही मुलगी कोणाची? नंदिनी, नंदिनीचे वडील। विचारतोस त्याला?
3: पट्या पट्या वेडा आहे, झालं वेडा
0: का?
3: अरे नंदिनी, नंदिनी तुझी मुलगी।
0: काय?

0: माझी आहे डॉक्टर।
1: बाबा चुकले, साहेब
2: साहेब म्हणू नकोस बेटा, साहेब म्हणू नकोस। अगं श्रीमंत नामवंत बडा कलाकार पटवर्धन, हाच हाच तुझा जन्मदाता, हाच तुझा जन्मदाता।
3: हो बाळनंदिनी, डॉक्टर काका जे सांगतायत ना तेच खरं, मलाही मघाशीच बोलले ते।
0: बेटा नंदिनी, तुझी आई माझी सुमती कुठे?
2: पट्या पट्या, प्रतीक्षा संपली आता। या या या वहिनी या। अहो तुमच्या भेटीसाठी आमचा पट्या व्याकुळ झाला अगदी।
0: सुमती, सुमती, माझी सुमती।
4: अहो अहो हे काय?
0: नंदिनी, सुमती
4: रडतायत काय तुम्ही असे?
0: नाही सुमती, हे अश्रू आनंदाचं इतक आणि
4: आणि
0: पश्चातापाचे सुद्धा।
2: पश्चातापाची? तुला पश्चाताप आयुष्याच्या संध्याकाळी होईल असं माझं वाक्य होत, आठवतो तुला?
0: नको रे डॉक्टर, मनभास संपलाय आता। माझ्या घराच्या भिंती परत उभ्या राहिल्यात आता। बेटा नंदिनी, सवळी माझ्या इथं बैस। सुमती, सुमती मला माफ कर। खरंच माझं चुकलं का सुमती?
4: असं काय करताय?
0: खरंच खरंच चुकलं माझं।

असं हे माझं जीवन नाट्य। रसिक हो, माझ्या प्रत्येक नाटकाला तुम्ही टाळ्या वाजवता। आज नाही वाजवणार हे मला ठाऊक आहे। ज्यानं एका स्त्रीचा अपमान केला, भावना समजून घेतल्या नाहीत, मुलगी नको। हा एकच ध्यास घेतला मी, पण स्त्रीत्वाच्या भावनेचा मी चुराडा केला हो। पश्चाताप होतोय आता, पश्चाताप। पुरुषी रंगसूत्र मुलाला किंवा मुलीला जन्म देतात, स्त्री नाही। सगळ्या खोट्या भ्रामक कल्पने माग लागून पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करतात लोक, पुत्र कामेष्टी यज्ञ करतात, मुलीच्या गर्भाला नख लावतात, पण ते व्यर्थ आहे। नंदिनीनं परत माझ्या आयुष्यात पालवी निर्माण केली। स्त्री ही पल्लवी आहे, प्राजक्ताची फुलं आहेत, आयुष्याची प्रांजली म्हणजे प्रार्थना। मी प्रार्थना ठोकरली।

फाशीवर लटकवतात आणि आणि जल नसलेलं वैराण आयुष्य जगतात. म्हणूनच रसिक हो, तुमची सुमतीची आणि माझी मुलगी नंदिनी यांची जाहीर माफी मागावी म्हणून हा क्षमस्व नावाचा कार्यक्रम घडवून आणायला मी सांगितलं होत. रसिक हो, या तुमच्या वृद्ध कलाकाराला माफ करा. खरच माफ करा. सुमती, तू सुद्धा मला माफ कर ग. सुमती, मला माफ कर. मला माफ कर. मला

0: आताच आपण रंगसूत्र हे नभोनाट्य ऐकलत. लेखक होते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जोशी. यातील भूमिका आणि कलावंत नंदिनी मंगल सोनवणे. निवेदक सुनील शिनखेडे. सुमती स्मिता दीक्षित. डॉक्टर सतीश कुलकर्णी. दिग्दर्शक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप जोशी आणि पटवर्धन सतीश पप्पू. निर्मिती सहाय्य स्मिता दीक्षित. सादर करते सुनील शिनखेडे.
1: नभोनाट्य आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून.
2: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
4: येस, प्रॉमिस.
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
3: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याच

0: बरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रोतहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच न्यूज ऑन एअर ॲप. 12:31 होत आहेत. ऐकूया गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्वप्नील बांदोडकर निहिरा जोशी यांच्या स्वरातील झेंडा या चित्रपटातील गीतानं. गीत आहे गुरु ठाकूर यांचं, संगीत दिलं आहे अवधूत गुप्ते यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया वंशवेल या चित्रपटातील कीर्ती किल्लेदार आणि मीना परुळेकर निकम यांच्या स्वरातील दत्ता पाटील यांची रचना, संगीत आहे अमित राज यांचं.

मराठा केतुका मेळवावा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. स्वर होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा, गीत होतं शांता शेळके यांचं, संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांचं गीत आहे, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं, चित्रपट आहे वैशाख वनवा.

कार्यक्रमात आपण ऐकत होतात रवींद्र बिजूर यांच्या स्वरातील उत्तरायण या चित्रपटातील गीत. गीत होतं कौस्तुभ सावरकर यांचं, संगीत दिलं होतं अमर्त्य राहुल यांनी. यानंतर ऐकूया उंबरठा या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातील वसंत बापट यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

रूपकुमार राठोड, जय श्री शिवराम यांच्या स्वरातील तू तिथे मी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं विजय कुवळेकर यांचं, संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून. 1:03 होत आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मिलिंद चित्तल यांचं गायन. राग आहे चंद्रमुखी. विलंबित बंदिश 1 तालात आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे प्रकाश वागळ यांची.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मिलिंद चित्तल यांचं गायन. राग होतं चंद्रमुखी. विलंबित बंदिश 1 तालात आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध होती. तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ होती प्रकाश वाघळ यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून. एक वाजून 31 मिनटं होत आहेत. मालिका विशेषमध्ये ऐकूया जाणूनी घेऊ.

0: भास कवी या श्राव्य मालिकेचा भाग चौथा. लेखन आहे डॉक्टर श्रीनंद बापट यांचं. सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन.
1: जाणून घेऊ भास कवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणारी मालिका. आज या मालिकेचा चौथा भाग ऐकूया. विषय भासाची महाभारतावर आधारित नाटक. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर, रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: भगवान श्रीकृष्णावरची भासाची भक्ती दाखवणारं नाटक म्हणजे 5 अंकांचं प्रदीर्घ असं बालचरित. महाभारताच्या मुख्य कथेत जरी या कृष्णकथेचा समावेश नसला तरी त्याच्या खिल पर्वाच्या म्हणजे हरिवंशाच्या रूपानं ती कथा जतन केलेली आहे आणि महाभारताशी एकरूप झालेली आहे.
1: कृष्णाच्या जन्माच्या आणि त्याच्या बाललीलांच्या या कथा मुळात प्रसिद्ध आहेतच आणि पुन्हा त्या दैवी स्वरूपाच्या आहेत, म्हणून भासानी त्यात फारसे बदल न करता तशाच मांडलेल्या दिसतात.
0: या नाटकाचा प्रारंभ होतो अत्याचारी कंसाच्या वधासाठी श्री विष्णू जन्म घेत असल्याच्या नारद मुनींच्या घोषणेनं. तुरुंगात झालेला कृष्णाचा जन्म आणि वसुदेव त्याला वृंदावनात नंदगोपाकडे सुखरूप घेऊन जातो, त्याला यमुना नदी वाट करून देते. नंदाची मुलगी तेव्हा मृतावस्थेत जन्माला आलेली असते. आपल्यावर गुदरलेल्या अवघड प्रसंगाविषयी नंदाशी बोलून आणि त्याच्या मृत मुलीचा देह घेऊन वसुदेव मथुरेला जायला निघणार इतक्यात ती जिवंत आहे असं लक्षात येतं. तेव्हा तिच्या सहाय्यानं आपण कंसाला फसवू शकू असं नंद ठरवतो. नंदगोपाचा आणि वसुदेवाचा संवाद अतिशय वेधक स्वरूपाचा आहे.
1: कंसाला दिसणारे अपशकुन आणि पाठोपाठ त्याला पडलेलं त्याच्या वधाविषयीचं भयानक स्वप्न दुसऱ्या अंकात रंगवलंय. कंसाची राज्यलक्ष्मी आणि मधुक ऋषींकडून त्याला मिळालेला मृत्यूविषयीचा शाप यांना मूर्त रूपात रंगमंचावर आणून त्याचा वेधक संवाद दाखवलेला आहे. त्यातून कंसाच्या अटळ मृत्यूची सूचना दिली आहे. या सगळ्या प्रकारांनी बेभान होऊन कंस वसुदेवाच्या म्हणजे वस्तुत नंदाच्या मुलीची हत्या करतो आणि स्वतःच्या पापाचा घडा आणखी भरतो.
0: पुष्ट बैलाच्या स्वरूपात वावरणाऱ्या अरिष्ट नावाच्या असुराचा वध नाटकाच्या 3 अंकात दाखवलाय, तर कालिया मर्दनाचा प्रसंग 4 अंकात चित्रित केलाय. यातली लक्षणीय गोष्ट म्हणजे अरिष्ट हा बैल आणि कालिया हा नाग हे दोघेही रंगभूमीवर मनुष्य रूपात वावरतात.
1: हो, गोप आणि गोपी यांचं हल्ली सख नावाचं नृत्य हा 3 अंकातला मोठा लक्षवेधक भाग आहे. हे हल्ली सख नृत्य म्हणजे गरबा किंवा रास नृत्यासारखं असलं पाहिजे असा विद्वानांचा अंदाज आहे.
0: बर, आता 5व्या अंकाचं कथानक जरी चाणूर आणि मुष्टिक तसंच स्वतः कंसाचा वध दाखवणारं पूर्णपणे हिंसात्मक असलं तरी पात्रांचा आवेश आणि त्यांची भाषणं यांनी ते अतिशय गतिमान केलेलं आहे, त्यामुळे त्यात तोचतोपणा जाणवत नाही. आणि प्रेक्षक स्वतःच कृष्ण भक्तीनं भरलेला असेल तर मग प्रश्नच येत नाही.
1: हो ना. मृत्यू, वध, द्वंद्व युद्ध, स्वप्न, राज्यलक्ष्मी आणि शाप यासारख्या अमूर्त संकल्पनांना दिलेलं मूर्त रूप या विशेष गोष्टी भासानी या नाटकात चित्रित केल्यात. भासाचा खलनायक कंसही स्वभावत दुष्ट नाही, तर पूर्वजन्मीच्या कर्माची आणि त्यातून मिळालेल्या शापाचा भोग नशिबी आलेला दुर्दैवी मनुष्य आहे असं थोडं निराळ चित्र भासानी रंगवलंय.
0: बरोबर.
1: नाटकाच्या प्रारंभाप्रमाणे त्याचा शेवटही नारदांनी केले

0: त्या विष्णू स्तुतीने होतो.
1: बरोबर. आता पाहायचंय ते तशाच नवोन्मेष शालिनी प्रतिभेचं दर्शन घडवणारं दूत घटोत्कच हे नाटक.
0: दूत घटोत्कच हा सुद्धा उत्सृष्टिक अंक आहे बर का. एका अत्यंत करुण प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर वीररसाचं दर्शन घडवणारा हा अंक आहे.
1: बरोबर.
0: अभिमन्यूला कौरवांनी अत्यंत निर्घृणपणे ठार केलेला आहे. त्यात विशेषत जयद्रथाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे कौरवांच्या गोटात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. दुसरा तर म्हणते ज्यांनी आपल्या सुनेला म्हणजे उत्तरेला विधवा केलं त्यांनी जणू आपल्या पत्नींनाही वैधव्याचं दान दिलं.
1: मात्र अभिमन्यूच्या मृत्यूनं सुखावलेला दुर्योधन धृतराष्ट्र आणि गांधारी यांना नमस्कार करायला येतो. त्याला धृतराष्ट्राकडून आणि इतरांकडूनही आशीर्वाद मिळण्याऐवजी अभिमन्यूच्या वधाबद्दल तीव्र नापसंतीचे उद्गार ऐकावे लागतात. इतक्यातच एक सैनिक येतो आणि अभिमन्यूच्या वधाचा सूड दुसऱ्या दिवशी सूर्यास्ताच्या आत घेण्याची अर्जुनानं केलेली प्रतिज्ञा त्यांना सांगतो. त्यावर दुर्योधन जयद्रथाचं संरक्षण करण्याची तयारी दाखवतो आणि त्याबद्दलही धृतराष्ट्राची नापसंतीच ओढवून घेतो.
0: या साऱ्या पार्श्वभूमीवर कृष्णाचा संदेश घेऊन घटोत्कच इथे येतो. दुर्योधनाकडे अजिबात लक्ष न देता तो धृतराष्ट्राला विचारतो की एका पुत्राच्या मृत्यूनं अर्जुनाची अशी अवस्था होते तर 100 पुत्रांच्या मृत्यूनं तुझी काय अवस्था होईल. त्यावर दुर्योधन आणि दुःशासन हसून दुरुत्तर करतात. दुःशासन तर म्हणतो ज्याचं राज्य पृथ्वीवर सर्वत्र पसरलंय अशा दुर्योधनासारख्या सम्राटांनी साधा राजाही नसलेल्या कृष्णासारख्या कुणाचा संदेश का ऐकावा.
1: तरीही घटोत्कच निरोप पूर्णपणे सांगतो. तो म्हणतो की पुत्रवधानं संतापलेल्या अर्जुनाच्या शस्त्राच्या आघाताला सामोरे जायला तयार राहा. यावरही दुर्योधन दुःशासन दुरुत्तर करतात. शकुनी तर म्हणतो की जर अशा निरोपांनी राज्य जिंकता आलं असतं तर नुसत्या शब्दांनी समोरच्या सैन्याचा विध्वंसही करता आला असता. या वादामुळे तिथेच युद्ध सुरू होतं की काय अशी अवस्था उत्पन्न होते. शेवटी धृतराष्ट्र मध्ये पडतो आणि सगळ्यांना शांत करतो.
0: घटोत्कचानी जाता जाता काढलेले शेवटचे उद्गार हेच या नाटकाचं भरतवाक्य ठरतं. तो म्हणतो स्वजनांच्या हितासाठी धर्माचं पालन करा. जे जे वाईट साईट तुमच्या मनात आहे ते रणांगणातच सोडून द्या.
1: बरोबर.
0: आज माझं ऐकलं नाहीत मृत्यूचा देव यम हा उद्या पांडवांचं रूप घेऊन पहिल्या सूर्यकिरणांबरोबरच तुमच्याकडे येईल.

0: महाभारताची भासाची कथा पुढे चालवतं ते आकारानं अतिशय लहान असलेलं कर्णभार हे नाटक. कर्णावर झालेला अन्याय, त्याचा पराक्रम, औदार्याविषयी सहानुभूतीनं विचार करणाऱ्या, त्याच्या बाजूनं हिरिरीनं बोलणाऱ्या साहित्यिकांची आणि वक्त्यांची मोठी मांदियाळीच 20व्या शतकात निर्माण झाली. या सगळ्या साहित्यिक चळवळीचा उगम हा भासापासून झालेला आहे.
1: करेक्ट. नव्या कल्पना, रसरचित संवाद यामुळे कर्णामधले सद्गुण ठसठशीतपणे समोर येतात.
0: सूत्रधारानं नाटकाची सुरुवात करून दिल्यावर एक सैनिक कर्णाला रणांगणावर जाण्याची आठवण करून देतो आणि सज्ज होऊन निघालेल्या त्याचं वर्णनही तो करतो. पावसाळ्यात ढगांनी झाकून टाकलेल्या तेजोहीन सूर्याची अतिशय समर्पक उपमा तो कर्णाला देतो.
1: आज अर्जुन भेटला तर दाखवतोस त्याला माझ्या बाणांची करामत, असं पराक्रमाचं बोलणं कर्ण करतो आणि त्याचं परवलीचं वाक्य उच्चारतो.
2: शल्यराज, यत्रासौ अर्जुनस तत्रैव चोद्यताम मे रथः, जिथे तो अर्जुन उभा आहे तिथेच घेऊन चल माझा रथ.
0: महाभारताच्या कथेतला शल्य कर्णाचा पाणउतारा करतो, त्याला सतत घालून पाडून बोलतो असा समज आहे. त्या कथेपेक्षा इथला शल्य अगदी वेगळा आहे. त्याविषयी आपण ऐकूया डॉक्टर सुचेता परांजपे यांच्याकडून.
3: बहुतेक लोकांना रामायणापेक्षा महाभारताची कथा

वस्तू जास्त भावते. त्यातली विलक्षण गुंतागुंत, चटके देणारं वास्तव, मानवी स्वभावाचे एक एक नमुने, परस्पर नात्यातले कच्चे पक्के धागे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतिहास असूनही त्यात जाणवणारी नाट्यमयता, यामुळे सगळेच महाभारताकडे आकर्षित होतात. तरीही संस्कृत नाट्यसृष्टीवर ओझरता जरी कटाक्ष टाकला तरी चटकन लक्षात येतो तो महाभारतावरच्या नाटकांचा अभाव. त्याच्या जवळ जायचं धाडस, त्याला हात लावायचं सामर्थ्य जवळपास कुणाकडेच नव्हतं. अपवाद एक मात्र, आणि तोही चांगला ठसठशीत, डोळ्यात भरण्याजोगा, मनात उरण्याजोगा, आणि तो म्हणजे आपला भास. महाभारतातल्या एकेका शेलक्या प्रसंगांवर त्यानं छोट्या छोट्या एक दोन नव्हे तर 6-7 एकांकिका लिहिल्या. कर्णभारे त्यातलंच एक. कर्णाच्या औदार्याचा फायदा घेऊन इंद्रानं फसवून त्याच्याकडनं कवच कुंडलं काढून घेतली आणि अर्जुनाच्या विजयाचा पर्यायानं कर्णाच्या मृत्यूचाच मार्ग दाखवून दिला त्याची ही कथा. इथे शल्य येतो तो कर्णाचा सारथी म्हणून, म्हणजे कर्ण सेनापती झाला त्या दिवशी हे घडलं असं भास दाखवतो. मूळ व्यासकृत महाभारतात काही तसा उल्लेख नाही. वनपर्वात जनमेजयाला कर्णाच्या जन्ममृत्यूची कथा सांगताना वैशंपायन ही गोष्टही सांगतात. म्हणजे फक्त शल्यच नव्हे तर कर्णभाराचे बरेचसे संदर्भ भासानी बदलून टाकलेले, फिरवून घेतलेले दिसतात. वाचताना याचं भान ठेवावं लागतं की हा इतिहास नाहीये तर एका ऐतिहासिक घटनेवर बेतलेलं हे नाटक आहे. सगळी सूत्र त्या नाटककाराच्या म्हणजे भासाच्या हाती आहेत. खरं तर संपूर्ण एकांकिकेत शल्य ही व्यक्तिरेखा म्हणून महत्वाची नाहीच आहे. बाढम, ततस्तत, भोग कष्टम अशा प्रकारच्या नगण्य प्रतिक्रिया देणं एवढंच त्याचं काम. कर्णाचं सारथ्य करण्याचं मान्य केल्यावर त्याच्या हो ला हो म्हणणारा, त्याचं बोलणं ऐकणारा, त्याचं हित जपणारा शल्य इथे दिसतो. हित जपणारा हे महत्वाचं, म्हणजे कर्ण कवच कुंडल देऊ बघतोय हे दिसल्यावर शल्य लगेच न दातव्यम न दातव्यम, नाही महाराज देऊ नका ती, असा अनाहूत पण मनापासून सल्ला देतो. आणि तरीही कर्णाने ती देऊनच टाकली म्हटल्यावर त्याला दुःख होतं. त्याचा सगळा राग आणि विषाद, फसवलं तुम्हाला अंगराज, इंद्रानीत सपशेल फसवलं, या शब्दात बाहेर पडतो. म्हणजे भासाचा शल्य हा मूळच्या व्यासकृत शल्यापेक्षा वेगळा आहे. खरं तर शल्य या व्यक्तिरेखेत भासानी केलेले बदल तपासून बघताना भासानी फिरवून घेतलेल्या इतरही गोष्टी लक्षात येतात. त्यांचाही या एकांकिकेच्या परिणामकारकतेवर चांगलाच परिणाम झालाय, त्यामुळे त्यांचीही दखल घेऊया आपण. व्यासांनी ही कथा काही कर्ण सेनापती म्हणून युद्धावर जाताना घडलेली दाखवली नाही. भासानी मात्र शल्य सारथी कर्ण रथी बनून युद्धभूमीकडे जायच्या वेळीच इंद्र ब्राह्मण वेशात आल्याचं दाखवलंय. म्हणजे युद्धभूमीवर पाऊल ठेवण्यापूर्वी काही क्षणच कवच कुंडल काढून देणारा कर्ण हा एक प्रकारे स्वतःच्या मृत्यूलाच आमंत्रण देतो असं दिसतं. ऐन मोक्याच्या क्षणी एवढा प्रचंड त्याग, एवढं साहस दाखवणारा हा कर्ण मूळ कर्णापेक्षा खूपच उजवा ठरतो. भास आणखीही नाट्य क्लुप्त्या योजतो. त्यांनी दाखवलंय की त्याच वेळी कर्णाला परशुरामानी दिलेल्या शापाची आठवण होते, त्याचं मनोधैर्य आणखीनच खचतं. भरीला भर म्हणून कुंतीनं त्याच्या जन्माची कथा सांगून त्याला जी अथांग जखम केली ती पण तो शल्याजवळ उघडी करतो. याचा दुसरा अर्थ असा की कर्ण आणि शल्य यांच्यात सौहार्दाचे आणि जवळिकेचे संबंध होते. कर्णानी शल्याची सारथी म्हणून मागणी केली ही गोष्ट शल्याला माहीत होती, त्याबद्दल त्याला अभिमान आणि आनंदही होता. भासानी जरी पुढचा कथाभाग वगळला असला तरी शल्याच्या या मोजक्या 8-10 वाक्यांवरून त्याची जी भूमिका भास चितारतो त्यावरून तो पुढे कर्णाचा मनोभंग करेल. तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म असं म्हणून त्याचा तेजोवध करेल हे निव्वळ असंभवनीय वाटतं. व्यासांनी आणखी एक गोष्ट केली आहे. साक्षात तेजोनिधी सूर्य येऊन कर्णाला सावध करतो आणि इंद्राच्या कारस्थानाविषयी धोक्याची सूचना देतो. कर्णानं इंद्राची याचना धुडकून टाकावी आणि मान्य करण्याची वेळ आलीच तर त्याच्या बदल्यात वासवी शक्ती मला दे असा करार करावा हेही सूर्य आपल्या पुत्राला सांगतो असं व्यास म्हणतात. भासानी या सगळ्याला फाटाच दिलाय.

0: आधीच माहीत असलेल्या याचनेत कसला आलाय धक्का आणि कसली आलीये ऐन क्षणी निर्णय घेण्याची क्षमता. मुळात तर इंद्र स्वतःच कवचकुंडल मागताना दिसतो, भासानी मात्र कर्ण स्वतः ती देऊ करतो असं दाखवलंय. क्षणोक्षणी कर्णाचं पारड आणखीनच जड होत. शिवाय भासाचा कर्ण इंद्रानी आपणहून देऊ केलेली विमला शक्ती प्रथम नाकारतोच. छोट्या छोट्या क्रिया प्रतिक्रियातून भासाचा कर्ण तयाचा वेलू गेला गगनावेरी एवढं प्रचंड परिमाण गाठतो. एकूणच भासानी आपल्या सगळ्या व्यक्तिरेखा निराळ्या आयामातून रंगवल्या. एखाद्याचे त्याला न आवडलेले स्वभावाचे कंगोरे तो तासून टाकतो, नको असलेला मुळातला कथाभाग तो स्वच्छ पुसून टाकतो. हे करताना त्यामागे त्याचा एक निश्चित हेतू आहे, तो म्हणजे कथा जास्तीत जास्त नाट्यपूर्ण आणि प्रयोगक्षम होईल अशी ठाकून ठोकून घेणं. आणि दुसरा जास्त महत्वाचा हेतू हा की खलनायक म्हणून जनमानसात घट्ट रोवून बसलेल्या व्यक्तिरेखांना निदान काव्यातून तरी न्याय देणं. आणि म्हणूनच जेमतेम 8-10 पानांचं कर्णभार 15-20 मिनिटात वाचून संपतं, पण नंतर कायमचं मनावर पसरून राहतं.
1: कर्णाविषयी पूर्ण सहानुभूती बाळगणारा शल्य त्याला अस्वस्थतेचं कारण विचारतो. त्यावर आपण कुंतीचे ज्येष्ठ पुत्र आहोत याची माहिती आपल्याला आहे आणि धाकट्या भावांशीच आपल्याला लढावं लागणार आहे हेही आपल्याला माहितीये, हे कर्ण मोकळेपणाने सांगतो.
2: बरोबर.
1: परशुरामाकडून आपल्याला मिळालेल्या शापाची हकीकत आणि आपली अस्त्र अखेरच्या क्षणी निकामी होण्याची शक्यता असल्याची गोष्टही कर्ण त्याला सांगतो. मात्र निराशेच्या अवस्थेतही युद्धाच्या कल्पनेनं त्याला पुन्हा स्फुरण येतं आणि तो शल्याला रथ हाकण्याची आज्ञा देतो.
2: तेवढ्यात याचकाचा वेश घेऊन इंद्र प्रवेश करतो आणि मोठ्यांना पुकारा करतो, भो कर्ण महत्तराम भिक्षाम याचे, कर्णा मला मोठी भिक्षा हवी आहे.
1: त्यावर कर्ण त्याला नमस्कार करतो. इंद्र मात्र त्याला काय आशीर्वाद द्यावा अशा विचारात पडतो. काय आशीर्वाद देऊ याला? दीर्घायुषी हो असे आशीर्वाद दिला तर हा दीर्घायुषी होईल, आणि आशीर्वाद दिलाच नाही तर माझी किंमत करेल. आता काय करावं बरं? हा असंच करावं. कर्णा, सूर्य चंद्र हिमालय आणि सागराप्रमाणे तुझी कीर्ती अमर राहो.
2: यातली गोम कर्ण बरोबर ओळखतो, पण नुसतं दीर्घायुष्य लाभण्यापेक्षा दीर्घकाळ टिकणारी कीर्ती लाभणं हेच बरं असं स्वतःचं समाधानही करून घेतो.
1: त्याच्या उद्गारांवरून मरावे परी कीर्ती रूपी उरावे हा समर्थांचा उपदेश आठवल्याशिवाय कसा राहील.
2: अगदी अगदी बरोबर. पण कर्ण मात्र प्रकटपणे त्या याचकाला काय हवंय अशी विचारणा करतो. त्यावर आपल्याला मोठी भिक्षा हवी असल्याचं याचक पुन्हा एकदा सांगतो. मोठी भिक्षा म्हणजे नक्की काय देऊ? 1000 गायी देऊ का? असं कर्णानं विचारल्यावर गायी घेऊन काय करू, थोडं दूध पिन झालं असं म्हणून याचक ती भिक्षा नाकारतो.
1: त्यानंतर देऊ केलेले घोडे सोनं जमीन हे सगळंच याचक नाकारतो. इथे एकाच धाटणीच्या सोप्या सोप्या वाक्यांची योजना संवादासाठी करून भासानी मोठाच परिणाम साधलाय.
2: हो ना, याचकानं पूर्वी सांगितलेल्या गोष्टींचं दान घेण्याचं नाकारल्यावर अग्निष्टोम यज्ञाचं फळ किंवा स्वतःचं मस्तक याचकाला देण्याचं कर्ण बोलतो. याचक घाबरून तेही आपल्याला नको असं म्हणतो. त्यावर याचकाला चालणार असेल तर कर्ण स्वतःच्या जन्मजात असलेल्या अभेद्य अशा कवचकुंडलांचा देकार करतो.
3: अंगै सहैव जनितं मम देह रक्षा, देवासुरैरपि नभेद्यमिदं सहस्रै, देयं तथापि कवचं सहकुंडलाभ्यां, प्रीत्या यथा भगवते रुचितं यदि स्यात्.
2: हा कर्णाचा देकार मात्र याचक लगेच आणि मोठ्या आनंदानं स्वीकारतो.
1: या सगळ्या प्रकारामागे कृष्णाचा हात असावा हेही कर्ण ताडतो, पण आता त्याबद्दल विचार करणं योग्य नाही असं तो धीरोदात्तपणे म्हणतो. शल्य त्याला कवच कुंडल न देण्याविषयी सुचवतो, तेही कर्ण अमान्य करतो. कर्णानी कवच कुंडल काढून दिल्यावर याचक निघून जातो. त्यानंतर बहुधा इंद्राकडून कर्णाची फसवणूक झाली असल्याची जाणीव शल्य त्याला करून देतो.
2: त्याच्यावरती इंद्र कुठला मला फसवतो, मीच त्याला कायमचं ऋणात ठेवून फसवलंय असं कर्ण म्हणतो. मया कृता।

0: ग्रंथः खलु पाकशासनः, त्याचं वाक्य अतिशय धीरोदात्त अशा स्वरूपाचं आहे.
1: त्यानंतर इंद्राच्या वतीने एक देवदूत ब्राह्मण वेशात येतो आणि पांडवांपैकी एकाला निश्चितपणे मारू शकणारी विमला नावाची शक्ती त्याला देऊ करतो. कर्ण प्रथम ती नाकारतो पण नंतर स्वीकारतो.
0: कर्णाचं हे वर्तन त्याच्या दानशूरपणाला बाद आणत असं काही विद्वान म्हणतात. दान दिल्यावर त्या बदल्यात काहीही स्वीकारणं म्हणजे विनिमय, अदला बदल होते, ते खरं दानच नव्हे असं काही विद्वानांचं म्हणणं आहे.
1: तसं असलं तरी त्यामुळे कर्णाच्या धीरोदात्तपणाला बाध येत नाही हे कुणीही मान्य करेल
0: ना. हे खरं आहे. मात्र यानंतर कर्ण पुन्हा एकदा त्याचं परवलीचं वाक्य,
2: शल्यराज यत्रासौ अर्जुनस तत्रैव चोद्यतां मे रथः,
0: हे वाक्य उच्चारतो आणि युद्धभूमीकडे जायला तो प्रवृत्त होतो.
1: कर्णभारात कर्णाचा उदात्तपणा पुरेपूर दाखवणाऱ्या भासानी तशीच प्रतिभेची नवी उंची गाठलीये ती उरुभंग नाटकात.
0: उरुभंग हाही पूर्वीच्या नाटकाप्रमाणे एक उत्सृष्टिक अंक आहे. त्याचीही सुरुवात नाटकातल्या सगळ्या महत्वाच्या पात्रांची नावं गुंफलेल्या कृष्णाच्या श्लेषपूर्ण पण काहीशा कृत्रिम अशा स्तुतीनं होते.
3: भीष्मद्रोण तटाम जयद्रथ जलाम गांधार राजर्हधाम कर्णद्रौणी कृपोर्मि नक्रमकराम दुर्योधन स्रोतसाम तीर्ण शत्रु नदीं शरासि सिकताम येन प्लवेनार्जुनः शत्रूणां तरणेषु अस्स भगवान अस्तु प्लवः केशवः.
1: हे कौरव रूपी शत्रु नदीचं वर्णन आहे. भीष्म द्रोण हे जिचे काठ आहेत, जयद्रथ रूपी पाणी तिच्यात आहे, शकुनी सारखे डोह, कर्ण अश्वत्थामा आणि कृपा सारख्या लाटा आणि सुसर मगरी जिच्यात आहेत, दुर्योधन हा जिचा उगम आहे, बाण आणि तलवारी यांची वाळू जिच्यात पसरली
0: आहे,
1: अशी ती भयानक शत्रु नदी अर्जुनानी ज्या भक्कम नौकेच्या सहाय्याने पार केली तो केशव नावाचा भक्कम तराफा आपलं रक्षण करो अशी प्रार्थना या मंगल श्लोकानी केलेली आहे.
0: त्यानंतर येणाऱ्या विष्कंभकामध्ये तीन सैनिकांचा संवाद येतो. दुर्योधनाच्या मांड्या कृष्णाच्या संकेतावरून भीमानं गदेनं फोडल्याची हकीकत हे तीन सैनिक प्रदीर्घ स्वरूपात सांगतात. शेवटी या कपटीपणामुळे उद्विग्न झालेला दुर्योधनाचा गदायुद्धातला गुरु बलराम आणि स्वतः दुर्योधन प्रवेश करत असल्याची सूचना देऊन ते निघूनही जातात.
1: मुख्य अंक सुरू होताना मांड्या मोडलेला दुर्योधन प्रवेश करतो तोच मुळी खुरडत खुरडत, पण आता तो शांत झालेला आहे. नेहमीचा तेज तर्रार आणि दुष्ट दुर्योधन राहिलेला नाहीये तो. उलट बलरामच आपल्या क्रोधाला आवर घालू शकत नाही. दुर्योधन त्याला सांगतो, मी मस्तक झुकवून तुम्हाला सांगतो आता आपला संताप आवरा. आतापर्यंत काहीही घडलेलं असलं तरी आता त्या युद्धाच्या भयप्रद कथा पांडवांविषयी माझ्या मनात असलेलं वैर आणि मी स्वतःही संपलोच आहे. वैरमच विग्रह कथाश्च वयमच नष्टाः,
0: हीच गोष्ट रागावलेल्या बलरामाला तो पुन्हा पुन्हा सांगत राहतो.
3: प्रतिज्ञा वसिते भीमे गते बंधुषते समे मयी चैव गते राम विग्रह किं करिष्यति.

0: कृष्णाच्या दिव्य शक्तीविषयी त्याला आता खात्री पटलेली आहे आणि भीमाच्या गदेत शिरून कृष्ण परमात्म्यानेच आपला मृत्यू घडवून आणलेला आहे हे आपल्याला माहीत आहे असं तो सांगतो.
1: इथे आपल्याला नक्की आठवण होते ती रामाच्या हातून कपटानं मारल्या जाणाऱ्या वालीची.
0: दुर्योधनाचा लहान मुलगा दुर्जय, त्याच्या राण्या, स्वतः धृतराष्ट्र आणि गांधारी हे आता दुर्योधनाला पाहायला येतात. पुन्हा एकदा सगळ्यांना दुःखाचा उमाळा येतो. निरागस असा दुर्जय नेहमीप्रमाणे दुर्योधनाच्या

0: दांडीवर बसायला जातो तेव्हा दुर्योधनाने काढलेले दुःखाचे उद्गार काळी चिरून जातात. इथून पुढे तुला जागा मिळेल तिथे बसत जा बाळा. तुझ्या स्वर्गस्थ काकांकडे जायला निघालोय मी. तुझं नेहमीचं आसन असणाऱ्या या मांड्या आता तुझ्या कामाच्या राहिलेल्या नाहीत.
1: अरे अरे,
0: अद्य प्रभृती नास्तिदम पूर्वभुक्तम तवासनम असे उद्गार तो काढतो.
1: शक्य झालं तर पुढल्या जन्मीही आई म्हणून मला तुझा लाभ होऊ दे अशी काकुळटीची विनंती दुर्योधन गांधारीला करतो. इतर सर्वांचं तो सांत्वन करतो. मी स्वतः मरणार आहेच, तर हे महाभयंकर युद्ध आता थांबवावं अशी विनंती तो अश्वत्थाम्याला करतो. युधिष्ठिराला बरोबर घेऊनच दुर्जयानं आपल्याला तिलांजली द्यावी अशी इच्छाही तो व्यक्त करतो.
0: त्यावर अश्वत्थामा म्हणतो की तुझ्या मांड्यांबरोबर तुझा स्वाभिमानही गळाटलेला दिसतो. हे दुर्योधनाला सहन होत नाही. स्वाभिमान हाच राजाचा खरा देह आहे असं बाणेदार उत्तर त्याही अवस्थेत तो देतो. आज रात्रीच लहानग्या दुर्जयाला गादीवर बसवून त्याच्या वतीनं मी पांडवांवर हल्ला चढवीन असं आश्वासन अश्वत्थामा त्याला देतो.
1: दुर्योधन मात्र आता मनानं या सगळ्या संघर्षाच्या पलीकडे पोचलेला आहे. शंतनू वगैरे पूर्वज, कर्णादी दिवंगत मित्र, कपटानं मारलेला अभिमन्यू, उर्वशी आणि इतर अप्सरा, गंगा आणि इतर पवित्र नद्या आणि समुद्र देखील, हे सगळे आपल्याला न्यायला विमान घेऊन आले आहेत असा भास त्याला होतो आणि तो सुखानं प्राण सोडतो.
0: त्याच्या मृतदेहावर आच्छादन घातलं जातं आणि लगेचच धृतराष्ट्र वानप्रस्थाला, अश्वत्थामा रात्रीच्या युद्धाच्या तयारीला निघून जातात. आणि या साऱ्या दुःखद प्रसंगाचा साक्षीदार असणाऱ्या बलरामावर इतर पात्रांसह भरतवाक्य म्हणण्याची वेळ येते.
1: करुणरसाचा समावेश असणाऱ्या नाट्यकृती संस्कृत साहित्यामध्ये अनेक असल्या तरी त्यात खऱ्या अर्थानं शोकांतिका नाही. कर्णभार आणि उरुभंग ही भासाची नाटकं मात्र त्याला अपवाद आहेत. त्यांच्या स्वतःच्या दुष्कर्मामुळे आणि दुर्दैवामुळे त्यांचा नाश होतो. अटळ नियतीपुढे ते हतबल होतात.
0: असं असलं तरी अखेरच्या श्वासाकडे प्रवास करतानाच त्यांचं व्यक्तित्व अधिकच भव्य आणि उदात्त असं दिसतं. हा उत्कट अनुभव प्रेक्षकांना देणारा भास त्यामुळेच श्रेष्ठ नाटककार ठरतो.

आत्ताच आपण जाणून घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या मालिकेचा चौथा भाग ऐकला. विषय भासाची महाभारतावर आधारित नाटकं. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट यांचं होतं. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. तज्ज्ञ सहभाग होता डॉक्टर सुचेता परांजपे यांचा. श्लोक गायन पुष्कर गाडगीळ. शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट. संगीत विनायक लिमये. निर्मिती सहाय्य रोहिणी केस्ते. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: श्रोतो, जाणून घेऊ भासकवी या मालिकेच्या पुढच्या अर्थात पाचव्या भागाचा विषय आहे भासाची आख्यायिकांवर आधारित नाटकं. अवश्य ऐका जाणून घेऊ भासकवी केंद्रावरून.
1: हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून.

0: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
1: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
0: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
1: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
2: येस, प्रॉमिस.
0: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
1: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲप. 2:03 झाली आहेत. ऐकूया सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, कधी विचार केलाय का तुम्ही, लघुग्रह कोणाला म्हणतात, लघुग्रह म्हणजे काय, आणि आपल्या पृथ्वीच्या संदर्भात आपण जेव्हा त्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या पृथ्वीसाठी किंवा आपल्या पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचं काय महत्त्व आहे, हे प्रश्न तुमच्या मनात कधी पडलेत का? आज आपण या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे हौशी खगोलशास्त्रज्ञ विक्रांत विवेक कुरमुडे सर यांना. सर नमस्कार.
2: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे आभार.
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमची थोडी ओळख करून द्या आणि तुम्ही हौशी खगोलशास्त्रज्ञ कसे झालात त्याबद्दल पण थोडं सांगा.
2: माझं लहानपण जे आहे हे बदलापूरमध्ये गेल्यामुळे आम्हाला लहानपणी तेवढा आत्ता जे आपण ज्याला लाईट पोल्युशन म्हणतो त्याचा आम्हाला जास्त परिणाम जाणवला नाही. आणि लहान असताना एकदा मी आकाश दर्शनाचा कार्यक्रम अटेंड केला होता. खगोल मंडळ एक ग्रुप आहे त्यांचा, आणि तिथून मला खरं तर खगोलशास्त्राची मला आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर मग मी असं ठरवलं की आपण ह्याच्यातच अभ्यास केला पाहिजे, कारण तेव्हा आम्ही गुरु बघितला होता, शनीची कडी बघितली होती, आणि हे खूपच रोमांचकारी होतं सगळं आणि विलक्षण होतं आमच्या लहानपणात ते सगळं बघणं. आणि असं ठरवल्यानंतर मग पुढे BSc MSc फिजिक्स ॲस्ट्रोफिजिक्स असं करत करत मग ठरवलं की आपण याच्यामध्ये करिअर करण्याच्याऐवजी आपण ह्याला थोडीशी एक हॉबी म्हणून पण प्रोफेशनल असं म्हणून एक हौशी खगोलशास्त्रज्ञ म्हणून काम करूया.
1: आपल्या कार्यक्रमाचा जो आजचा मूळ विषय आहे लघुग्रह म्हणजे काय, आपण त्याच्याकडे वळूयात. लहान प्रश्न पण महत्त्वाचा, लघुग्रह म्हणजे काय?
2: आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण आकाशामध्ये कधी कधी मेटिओर्स बघतो, बरोबर, जेमिनाइड्स असतात, लिओनाइड्स असतात, त्या उल्का असतात. लघुग्रह हा तसाच एक छोटासा भाग आहे. लघुग्रह म्हणजे हे अवकाशात सूर्याभोवती फिरणारे लहान दगडी किंवा धातूचे पिंड आहेत, आपण त्याला पिंड म्हणू. आपण हे आकाराने लहान असतात, म्हणजे जे खुजे ग्रह किंवा ज्याला ड्वार्फ प्लॅनेट प्लुटो म्हणतात ह्यापेक्षा हे खूपच लहान असतात. आणि ह्यांचा जो आकार आहे हाही अनियमित असतो. बहुतेक लघुग्रह जे आहेत हे ॲस्ट्रॉइड बेल्ट किंवा लघुग्रहाचा जो पट्टा आहे जो मंगळ आणि गुरुच्या मध्ये आहे इथे आढळतात. आणि आता सांगायचं झालं तर वेस्टा हा जो सर्वात मोठा लघुग्रह आहे याचा व्यास साधारणतः 525 किलोमीटर एवढा आहे.
1: खगोलशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जनरली याच्यामध्ये या जगाची निर्मिती कशी झाली याबद्दल एक 4-5 थेरीज आहेत आणि त्यातली प्रामुख्याने जनरली ॲक्सेप्टेड बिग बँगची जी थेरी आहे आपण त्याचा विचार करतो आणि बिग बँग थेरीमधनं मग सूर्य तयार

0: झाले, ग्रह तयार झाले, त्यांना उपग्रह तयार झाले, तर लघुग्रह कसे तयार झाले?
1: खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे लघुग्रहांची पण. आणि लघुग्रह दिसतात छोटे पण ते खूप महत्वाचा दुवा आहेत अवकाशातले,
0: महत्वाचा दुवा आहे,
1: खूप महत्वाचा दुवा आहे. आपल्याला जर पृथ्वी कशी तयार झाली किंवा तारे किंवा आपला सूर्य कसा तयार झाला हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा त्याच्यातला एक खूप महत्वाचा दुवा आहे. कारण साधारणपणे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सौरमाला तयार झाली तेव्हा सुरुवातीला जे वायू होते, धुळीचे कण होते, यांचा मोठा तो ढग होता आणि ते एकत्र येऊन सूर्य आणि ग्रह तयार झाले. पण ह्यातही अजून काही जी धूळ आणि दगड जे एकत्र उरले आणि गुरुच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचं ग्रहात रूपांतर नाही होऊ शकलं, असे जे छोटे जे दगड होते जे सूर्याभोवती आता फिरतायत ते बेसिकली ॲस्ट्रॉइड्स किंवा त्यांना लघुग्रह म्हणतात.
0: यांचे वेगवेगळे प्रकार पण आहेत का?
1: ॲस्ट्रॉइडचे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲस्ट्रॉइडचे सर्वात जो प्रामुख्याने आढळणारा जो प्रकार आहे ज्याला सी टाईप किंवा त्याला कार्बोनेसियस असं म्हणतात, सी फॉर कार्बोनेसियस, म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून कार्बन, माती अशा प्रकारचेच पदार्थ आढळतात आणि हे गडद रंगाचे असतात. सो साधारणतः लघुग्रह पट्ट्यामध्ये 75% संख्या ही या प्रकारातली आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आहे तो म्हणजे एस टाईप किंवा त्याला सिलिकेसियस म्हणतात. नावरूनच तुम्हाला कळलं असेल की त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जास्त आहे. तर हे सिलिका असल्यामुळे थोडे चमकदार असतात. आणि त्याच्यानंतरचा जो आणखीन एक मुख्य प्रकार आहे त्याला एम टाईप किंवा त्याला मेटालिक म्हणतात, ज्याच्यामध्ये धातूचं प्रमाण खूप जास्त असतं. याच्यामध्ये लोखंड, निकेल अशा प्रकारच्या धातूंचं प्रमाण खूप जास्त असतं. आता हे धातूंचं प्रमाण, ह्याचा उपयोग काय तर पुढे जाऊन भविष्यामध्ये स्पेस मायनिंगमध्ये सुद्धा हे कामाला येऊ शकतात ॲस्ट्रॉइड. म्हणजे जर आपण आता बघत आहोत की इलॉन मस्क किंवा काय करतायत, तर उद्या आपल्याला एखादी गोष्ट परग्रहावरती उभी करायची असेल त्यासाठी आपण जर पृथ्वीवरचे धातू आपल्याला तिथे कमी पडत असतील तर आपण स्पेस मायनिंग करून आपण ते धातूसुद्धा आणू शकतो. ह्याचं एक उदाहरण म्हणजे इरिडियम नावाचा जो धातू आहे हा पृथ्वीवरती अतिदुर्मिळ धातू आहे, पण जिथे जिथे लघुग्रहांचा आघात किंवा अशनी आघात झाला आहे तिथे हा तुम्हाला प्रामुख्याने आढळतो. आणि म्हणूनच इरिडियमला स्पेस मेटल किंवा अवकाशी धातू पण म्हणतात.
0: श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय आणि आपल्या दृष्टीने त्यांचं महत्व काय हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आत्ताच सरांनी आपल्याला लघुग्रह म्हणजे काय, ते कसे तयार झाले, त्यांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत ते सुद्धा आपल्याला सांगितले. तीन प्रकार म्हणजे एक ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे, दुसऱ्यामध्ये सिलिका कंटेंट आहे, तिसऱ्यामध्ये मेटल कंटेंट आहे. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की लघुग्रहांचा हा जो काही आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कुठल्या दृष्टीने आपल्याला नेतोय?
1: ह्याच्यातला एक आपण जो आधी मुद्दा मांडला होता की लघुग्रह हे एक साधारणतः 4.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा सूर्यमाला आणि पृथ्वी आणि इतर ग्रह तयार झाले तेव्हाच हे दगड तयार झालेले आहेत. आता ह्या दगडांचा आपण प्रत्यक्ष अभ्यास करून आपण भूतकाळात जाऊन हे तपासू शकतो की सौरमाला तयार होताना किंवा इतर ग्रह तयार होताना साधारणतः काय परिस्थिती होती. तुम्हाला असे अनेक धातू या लघुग्रहांवरती दिसतील की जे पृथ्वीवरती खूपच कमी प्रमाणात आहेत किंवा नगण्य आहेत. ह्याच्यावरूनही आपल्याला एक थोडीशी कल्पना येऊ शकते की त्या काळामध्ये लघुग्रह तयार होताना काय परिस्थिती निर्माण झालेली असेल. तो हा एक मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की काही लघुग्रह ज्या पृथ्वीजवळून जातात आणि जर एखादा मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळला तर किती नुकसान होऊ शकतं याची कदाचित तुम्हाला कल्पना असेल जेव्हा डायनासॉर विलुप्त झाले. त्याच्यामुळे ह्या लघुग्रहांचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे नुसते पृथ्वीवरती आदळणार हा एक भाग, पण डार्ट मिशनसारख्या काही नासाने मोहीम राबवल्यात ज्याच्यामध्ये लघुग्रह जर पृथ्वीकडे येत असेल तर त्याच्यावरती त्या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलणं शक्य आहे का हाही अभ्यास केला गेलेला आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त धातू हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे जो भविष्यामध्ये अंतराळात संसाधनं मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
0: अंतराळामध्ये जसं आपण म्हटलात की मायनिंगसाठी आपण त्याचा वापर करू शकतो, पण ही झाली स्पेसमधली गोष्ट, अंतराळातली गोष्ट. पृथ्वीच्या दृष्टीने आपण सामान्य माणसाला लघुग्रह शोधण्याचं काय महत्त्व आहे, त्याला आयडेंटिफाय करण्याचं काय महत्त्व आहे आणि पृथ्वीवरून आपण त्यांना आयडेंटिफाय करत असताना त्याचं कशाप्रकारे महत्त्व समजून घेऊ शकतो?
1: लघुग्रहांचं महत्त्व एक म्हणजे हिस्टॉरिकल किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे जे तुम्हाला पृथ्वीच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं, सौरमाल्याच्या उत्पत्तीकडे घेऊन जातं. दुसरा मुद्दा की तो जर पृथ्वीजवळ आला किंवा पृथ्वीवरती पडू नये ही काळजी घेणं हा एक मुद्दा झाला. आणि तिसरं मायनिंगसाठी, धातूच्या मायनिंगसाठी हा तिसरा मुद्दा.

0: शब्द आहे आपल्याकडे की ज्याच्यामुळे लघुग्रह शोधणं हा हे महत्त्वाचं ठरलेलं आहे.
1: आपण आत्ताच म्हटलं की काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे, तो पृथ्वीवर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आपण ती कशी घेऊ शकतो?
0: सर्वात पहिले तर आपल्याला लघुग्रह शोधणं महत्त्वाचं आहे, आणि लघुग्रह शोधल्यानंतर एकदा आपल्याला लघुग्रहाचा शोध लागला की आपण त्याची ट्रॅजेक्टरी मेजर करू शकतो. शास्त्रज्ञ त्याची मेजर करू शकतात, त्याचा कालावधी मेजर करू
1: ट्रॅजेक्टरी
0: शकतात,
1: म्हणजे तो कसा प्रवास करतोय.
0: तो कसा प्रवास करतोय, त्याचा वेग किती आहे, त्याचा आकार किती आहे, आणि साधारणतः त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे धातू आहेत ह्याचा एक आपण स्टडी करू शकतो, आणि त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो की हा पृथ्वीसाठी धोकादायक आहे की नाही आहे, आणि जर असेल तर किती धोकादायक आहे, म्हणजे पृथ्वीच्या किती जवळून तो जाणार आहे का पृथ्वीवरती येणार आहे, किंवा अगदीच जर अशी परिस्थिती आहे की तो जसं डायनासोरच्या वेळेस झालं की तो पृथ्वीवरतीच येणार आहे, तर मग आपण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती आघात किंवा एखादा स्फोट घडवून त्याची दिशा बदलू शकतो का किंवा तो फोडू शकतो का, अशा प्रकारे आपण प्रिकॉशनरी मे बी इन फ्युचर घेऊ शकतो.
1: असा लघुग्रह पृथ्वीवर पडला आहे आणि त्यामुळे काय नुकसान झालंय याचं काय उदाहरण आपण देऊ शकाल?
0: दोन खूप मोठे उदाहरण आहेत. एक म्हणजे जेव्हा डायनासोर नष्ट झाले, साधारणतः 66 दशलक्ष वर्षांपूर्वी ही घटना घडली होती, जेव्हा एक मोठा चिक्सू क्लब नावाचा एक, त्याला इम्पॅक्टर म्हणतात, पण एक तो लघुग्रह जेव्हा तो पेनेन्सुएला न्यू मेक्सिको येथे पडला, तेव्हा त्याचा जो व्यास होता ना हा साधारणतः 10 ते 15 किलोमीटर होता, आणि त्याचा वेग मात्र 72,000 किलोमीटर प्रति तास एवढा त्याचा वेग होता, आणि हा जेव्हा पृथ्वीवरती धडकला त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्माण झाली हे एक अब्जोपटीने, म्हणजे नागासाकी आणि हिरोशिमावरती जो अणुबॉम्ब पडला त्याच्यापेक्षा ही ऊर्जा अब्जोपटीने जास्त होती. ह्याच्यामुळे जो सुनामी आली त्या काळामध्ये त्याच्या लाटा साधारणतः 100 मीटर उंच होत्या, आणि हा एवढाच नव्हता तर ह्याच्यामुळे जवळजवळ पृथ्वीवरची 75% प्रजाती नष्ट झाल्या. त्याचं कारण एक असं होतं की धडकेमुळे एकतर धूळ आणि धूर वातावरणात गेली आणि त्याच्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवरती पोहोचूच शकला नाही, सूर्यप्रकाश नसल्यामुळे वनस्पती मरू लागल्या, वनस्पती नसल्यामुळे त्याच्यावरती जगणारे जे प्राणी होते ते मेले, आणि त्यांच्यावरती जगणारे जे मांसाहारी प्राणी आहेत तेही नष्ट झाले. अशी ही ॲक्च्युली एक शृंखला तयार झाली आणि या शृंखलेमध्ये जवळजवळ अनेक प्रजाती नष्ट झाल्या. दुसरं म्हणजे आणखीन एक घटना घडली, ती म्हणजे तुंगुस्का नावाची एक नदी आहे सायबेरियामध्ये, तिथे 30 जून 1908 साली एक मोठा अश्नीयाघात झाला. तो अश्नीयाघातला आपण एअरबस्ट म्हणतो कारण तो ॲक्च्युली जमिनीपासून 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर उंचावर झाला, पण तरीसुद्धा हा आघात एवढा मोठा होता की साधारणतः म्हणजे तो जो अश्नी होता त्याची जी लांबी होती साधारणतः 50 ते 60 मीटर असली तरी या आघातामुळे जवळजवळ 8 ते 9 कोटी झाडं आणि त्या भागातलं जवळजवळ 2,150 स्क्वेअर किलोमीटर इतकं प्रचंड जंगल हे नष्ट झालं, म्हणजे एक 50 ते 60 मीटर आकाराचा तुकडा, म्हणजे एक अश्नी किंवा एक लघुग्रह जर पृथ्वीवरती पडला तर तो किती मोठं नुकसान करू शकतो, हे त्याचे दोन मोठे उदाहरण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये बुलढाणा इथे लोणार सरोवर आहे, तेही अश्नी आघाताने तयार झालेलं आहे. राजस्थानमध्ये रामगड इथे अश्नी आघात किंवा लघुग्रहामुळे एक मोठा खड्डा आहे साधारणतः 180 किलोमीटर व्यासाचा. ही महाराष्ट्रातली दोन फेमस उदाहरण आहेत किंवा प्रसिद्ध आहेत.
1: याने आपल्याला कळतं की लघुग्रह का आयडेंटिफाय केले गेले पाहिजेत, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्यावर आपण का लक्ष ठेवलं पाहिजे. आता आपण लघुग्रह आयडेंटिफाय करण्याची, त्यांना ओळखण्याची, त्यांना नाव देण्याची जी काही प्रक्रिया आहे जिच्यात तुम्हीसुद्धा सहभागी आहात आणि त्याच्यात तुम्ही काम करता, ही आम्हाला थोडी समजून सांगा.
0: आजच्या काळामध्ये फक्त मोठ्या अंतराळ संस्थाच लघुग्रह शोधतात असं नाही आहे, सामान्य लोकही या संशोधनात सहभागी होऊ शकतात. अनेक वेळा मोठ्या दुर्बिणी आकाशाचे 1000 फोटो घेतात आणि त्या सर्व फोटोंचे विश्लेषण करणे वैज्ञानिकांसाठी एकट्याने कठीण आहे कारण हा डेटा खूप जास्त आहे, म्हणून काही प्रकल्पांमध्ये जगभरातील लोकांना फोटो पाहण्याची संधी दिली जाते आणि लोक वेगवेगळ्या घेतलेल्या फोटोची तुलना करून त्याच्यामध्ये असणाऱ्या फरक शोधून हलणारा बिंदू कदाचित लघुग्रह असू शकतो असं गृहीत धरून ते शोधण्याचा प्रयत्न करतात. आता अशा प्रकारचे ज्याला सिटीजन सायन्स प्रोजेक्ट किंवा नागरिक विज्ञान प्रकल्प म्हणजे झुनिवर्स आहे किंवा इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल सर्च कॅम्पेन ISC ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेन आहे, अशा प्लॅटफॉर्मवरती हा डेटा अवेलेबल होतो. इथून लोक तो डेटा डाउनलोड करतात, ते ॲनालिसिस करतात आणि तो डेटा मायनर प्लॅनेट सेंटर यांना पाठवला जातो, तिथून तो डेटा व्हेरीफाय होतो आणि जर त्यांना वाटलं की तुमच्या डेटामध्ये खरंच जो हळ

0: बिंदू आहे तो लघुग्रह आहे, तर त्याचा साधारणतः एक वर्षभर अभ्यास केला जातो आणि एक वर्षानंतर तुम्हाला त्यांच्याकडनं कन्फर्मेशन येतं, त्या लघुग्रहाचा एक नंबर येतो, त्याची ट्रॅजेक्टरी, तो कुठल्या ग्रेडचा आहे, ही सगळी माहिती तुमच्याकडे येते आणि त्याच्यावरती अजून एक 5 ते 6 वर्ष अभ्यास करून तुम्हाला त्याला नाव देण्याचे पूर्ण हक्क दिले जातात.
1: आताच तुम्ही म्हटलात की बुवा त्याचा डाटा आपल्याला डाउनलोड करता येतो. हा जो काही डाटा आहे जो व्हेरीफाय केला जातो आहे, त्याचे पॅरामीटर्स काय काय आहेत, कुठकुठल्या बाबी त्याच्यामध्ये गृहीत धरल्या जातात?
0: आता कसं आहे, आपल्याकडे जो डेटा येतो हा आकाशामध्ये घेतलेले फोटो आहेत, ह्याच्यामध्ये हलणारी गोष्ट नेसेसरी नाही की ती लघुग्रहच असेल, ती कुठली असू शकते. त्याच्यामुळे तो जो हलणारा बिंदू आहे त्याची ट्रॅजेक्टरी ती चेक केली जाते की तो एका सरळ रेषेत आहे का वाकडा तिकडा जातो आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याला सिग्नल टू नॉईज रेशो एक भाग म्हणतात की आपण जो घेतो आहे तो नॉईज आहे का तो खरंच तो स्ट्रॉंग सिग्नल आहे हाही बघितला जातो. आणि अजून असे एक दोन त्याचे पॅरामीटर्स आहेत ते चेक केले जातात की हा खरंच लघुग्रह आहे का.
1: बऱ्याच वर्षापासून तुम्ही ह्या लघुग्रहांचा शोध घेत आहात, त्यांच्याबद्दल अभ्यास करत आहात. आता थोडंसं आम्हाला ह्या लघुग्रहांचा शोध घेत असताना तुमचे काय अनुभव तुम्हाला आत्तापर्यंत आले ते जाणून घ्यायची इच्छा आहे.
0: ॲक्च्युली आमचा इथे इंडियामध्ये भरपूर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, त्यापैकी आमचा एस ए सिटीजन सायन्स नावाचा एक ग्रुप आहे. हा आमचा इंटरनॅशनल ग्रुप आहे. आमच्या ग्रुपमध्ये अर्जेंटिनाचे आहेत काही विद्यार्थी, काही लोक काही कॅनडाचे आहेत, आफ्रिकन कंट्रीमधले बरेचसे लोक आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही ग्रुप तयार करून आम्ही तो डेटा त्यांच्याकडनं डाउनलोड करतो आणि त्याच्या थ्रू लघुग्रह शोधण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 200 हून अधिक लघुग्रह शोधले आहेत, म्हणजे MPSCला मायनर प्लॅनेट सेंटरला आम्ही पाठवले आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत 17 कन्फर्मेशन आलेलं आहे, 17 नंबर दिलेला आहे आणि 17 100% आयडेंटिफाईड आहेत. आणि हे करत असताना वेगवेगळे अनुभव येतात की बऱ्याचदा त्याच्यामध्ये जसं आपण पूर्वीच्या काळी चित्रफित जात असताना त्यात काळे काळे डॉट्स असतात, बऱ्याचदा काही विद्यार्थी ते डॉट सिलेक्ट करतात की त्यांना वाटतं की हा कदाचित लघुग्रह असू शकतो. कधी कधी एखादा एवढा मोठा लघुग्रह मिळतो आणि आम्हाला जेव्हा ते त्यांच्याकडनं डेटा परत येतो की हा लघुग्रह, तेव्हा त्याचा आकार कधी कधी आम्हाला जे लघुग्रह सापडले त्यांचा आकार साधारणतः 100 किलोमीटर पण आहे. आणि मग जे आमच्या ग्रुपमधले अदर जे स्टुडंट आहेत की आमच्यामध्ये डिस्कशन होतं की अरे हा जर पृथ्वीवरती पडला तर काय होईल, अशा प्रकारचे अनेक वेगवेगळ्या गोष्टी किंवा मजेशीर गोष्टी आमच्या त्याच्यावरती चालत असतात.
1: आता ह्या लघुग्रहांचा जो काही अभ्यास केला जातोय, तुम्ही जसे सांगितलं तर जो काही डाटा किंवा जे फोटोज उपलब्ध होत आहेत त्याद्वारे होतोय, ह्याच लघुग्रहांना दुर्बिणीद्वारे बघण्याचा पण कधी योग येतो का?
0: हो, ॲक्च्युली हे लघुग्रह एवढे पण अगदी मोठे नाही आहेत की जे तुम्हाला सहज दुर्बिणीतनं दिसतील, पण जसं वेस्टा ह्याचा आकार साधारणतः 525 किलोमीटर आहे, हा तुम्हाला दुर्बिणीतून दिसू शकतो, हा बऱ्यापैकी मोठा आहे. पण बाकीचे जे आहेत ते एवढे पण मोठे असे नाही आहेत की जे दुर्बिणीतनं सहज दिसतील. मग त्यासाठी आपल्याला जे ऑप्टिकल टेलिस्कोप आहेत तेवढ्या आपल्याकडे एवढ्या सक्षम नाही आहेत, पण मग आपण मेजरली जो डेटा येतो आपल्याला रेडिओ टेलिस्कोपमधला डेटा येतो.
1: दुर्बिणीने दिसू शकत नाहीत पण जवळ जर आले तर खूप काही मोठा विध्वंस करू शकतात.
0: नक्कीच.
1: सर, तुम्ही बोलत असताना अजून एक कन्सेप्ट आम्हाला सांगितला, सिटीजन सायंटिस्ट, ही थोडी आम्हाला अजून समजून सांगा ना, कारण श्रोत्यांना ह्या संकल्पनेद्वारे खगोलशास्त्र समजून घ्यायला अजून मला वाटतं की खूप छान वाव आहे याच्यामध्ये.
0: सिटीजन सायन्स हा एक खूप पुढे येणारा एक सुंदर प्रोग्राम आहे मी असं म्हणेन, कारण आजच्या घडीला आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप डेटा मिळतो, पण आपण अजून एवढे समृद्ध नाही आहोत की पूर्णच्या पूर्ण डेटा आपण तो ॲनालिसिस करू शकू. आणि एक सायंटिस्ट किंवा एक ग्रुप ऑफ सायंटिस्ट हे लोक तेवढे पुरेसे नाही आहेत तो डेटा आपल्याला ॲनालिसिस करून देण्यासाठीच. मग अशा वेळेस हा जो डेटा आहे हा सर्वसामान्य जे नागरिक आहेत की ज्यांना विज्ञानात आवड आहे किंवा विज्ञानात काही करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी तो उपलब्ध केला जातो. ह्याच्यासाठी एक वेबसाईट आहे झुनिवर्स नावाची आणि हा पूर्णपणे फ्री असतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही चार्ज भरावा लागत नाही, तुम्हाला फक्त एक लॅपटॉप, एक कम्प्युटर आणि एक इंटरनेट लागतं.
1: म्हणजे आम्हाला असं समजून सांगा की एखादा सामान्य माणूस आहे ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे, पण त्याच्याकडे नेट ॲक्सेस आहे, इंग्लिश चांगल्यापैकी येते आणि कम्प्युटर हाताळता येतो, अशा व्यक्तीने जर लघुग्रह शोधण्याचा समजा जर प्रयत्न केला तर तो कसा करू शकतो हे आम्हाला थोडं समजून सांगा.
0: खूप चांगला प्रश्न विचारला आणि तुम्ही एक आत्ता मुद्दा मांडला त्याच्यावर

0: लक्षात आलं की त्याला सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा नाही आहे आणि त्याला इंग्लिश येतं आहे किंवा नाही आहे. तर ह्याच्यावर एक मुद्दा मी थोडासा ॲड करू इच्छितो की नासाचे जुनिवर्सचे काही प्रोजेक्ट हे आम्ही आता मराठी आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायला घेतलेले.
1: अरे वा,
0: सो नासाचा बस चेसर नावाचा जो प्रोग्राम आहे हा मी स्वतः हिंदीमध्ये त्याला ट्रान्सलेट केलेला आहे आणि हा नासाचा पहिला प्रोग्राम आहे जो हिंदी लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि आता तो आम्ही मराठीमध्येही करायला घेतलेला आहे. सो सिटीजन सायन्सची ही एक खासियत आहे की तुम्हाला आता ह्याच्या पुढे कदाचित लँग्वेजचा बॅरियर असणार नाही, तुम्ही तो मराठीमध्ये करू शकता. कारण आमचा मूळ उद्देश आहे तो डेटा अनालिसिस करणं, त्याच्यात लँग्वेजची अडसर आली नाही पाहिजे. तो डेटा एवढा आहे तो अनालिसिस करणं, त्याच्यातनं काही आपल्याला काही फ्रुटफुल मिळतं आहे का हे चेक करणं हा मूळ उद्देश आहे. आता ह्याच्यामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला ॲस्ट्रॉइड सर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर झुनिवर्सवरती एक प्रोग्राम आहे ज्याचा ॲक्टिव ॲस्ट्रॉइड नावाचं एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव रजिस्टर करावं. आणि तिथे खूप सोप्या पद्धतीने मेन्शन केलेलं असतं की हा फोटो आहे, या फोटोमध्ये हा डॉट आहे, हा डॉट तुम्हाला दिसतोय का, दिसतोय तर हो म्हणा, नाही दिसत तर नाही म्हणा, इतक्या सोप्या पद्धतीने. म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी सायन्सच्या बॅकग्राऊंडची पण गरज नाही आहे, पण तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही विज्ञानात काम करताय आणि ह्याला खूप महत्त्व आहे. जो दुसरा प्रोग्राम आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉइड सर्च कॅम्पेनचा, त्याच्यासाठी त्यांचे दर महिन्याला कॅम्पेन्स निघतात. साधारणतः 100 ते 250 त्याच्यामध्ये टीम सहभागी होतात दर महिन्याला आणि प्रत्येक महिन्याला 30 इमेजेस दिल्या जातात. म्हणजे तुम्ही बघू शकता की किती डेटा आहे हा, आणि हा गेली मला वाटतं 10 वर्ष तरी चालू आहे कमीत कमी कार्यक्रम. आणि तो डेटासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर पण टेस्ट प्रोव्हाइड करतात, त्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन त्याचं बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, तेही अवेलेबल आहे. कारण एक सॉफ्टवेअर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं एक बेसिक ट्रेनिंग घ्यावं लागतं, पण त्यासाठी तुम्हाला इंग्लिश यावं अशी काही गरज नाही आहे. ते ट्रेनिंग बेसिक घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यात जाऊन तो डेटा टाकून ॲनालिसिस करू शकता. आणि ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये एक विद्यार्थी तर 6वीतला आहे जो बंगालमधून आहे आणि त्याने देखील ॲस्ट्रॉइड शोधण्यात आम्हाला खूप मदत केलेली आहे.
1: अरे वा, श्रोते हो, लघुग्रह म्हणजे काय हे आज आपण आपल्या कार्यक्रमात समजून घेतलं. आपण पृथ्वी तलावर राहतो आणि आपल्या दृष्टीने ह्या लघुग्रहांचं काय महत्त्व आहे, यांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न केला. पण सरांच्या बोलण्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की हे काही खूप छोटं काम नाही, खूप अवाढव्य हे काम आहे. आणि यामध्ये जितके जास्तीत जास्त नागरिक सहभागी होतील तितका जास्तीत जास्त चांगला रिझल्ट या कामाला येऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने मी सरांना विनंती करतो, सर, शाळेतील विद्यार्थी असतील किंवा खगोलशास्त्रामध्ये अभ्यास करणाऱ्या हौशी व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना आपण काय सांगू इच्छिता?
0: मला असं वाटतं की खगोलशास्त्र हा एक असा विषय आहे की जिथे हौशी खगोलशास्त्राला खरं तर कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही आहे, त्याला फक्त आवड असणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या क्षेत्रात काही करायचं आहे आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये करू शकता. आणि आता जग एवढं पुढे गेलेलं आहे, आपली तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आधी पूर्वीसारखे बॅरियर्स आता राहिलेले नाही आहेत. कोणी बायोलॉजीतला एखादी व्यक्ती असेल ज्याला जीवशास्त्रात काम करण्याची इच्छा आहे तो जीवशास्त्रात करू शकतो, जीवशास्त्रातही भरपूर सिटीजन सायन्स प्रोग्राम अवेलेबल आहेत. एखाद्याला खगोलशास्त्रात करायचं त्यात करू शकतो, एखादा फिजिक्समध्ये आहे भौतिकशास्त्र आहे किंवा एखाद्याला ओशन टेक्नॉलॉजी आहे. आता अनेक क्षेत्रातली लोकं त्यांना ह्याचं महत्त्व पटतं आहे की अरे हे सिटीजन सायन्स नावाचा जो प्रकार आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि असं नाही आहे की ह्याचे काही क्रेडिट्स नाही आहेत, ह्याचे खूप क्रेडिट्स आहेत. म्हणजे जर तुम्ही आज बघितलं तर काही ग्रह म्हणजे आपल्या सौर्यमालेच्या पलीकडचेही काही ग्रह हे हौशी खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेले आहेत, प्रोफेशनल सायंटिस्टने ते शोधलेलेच नाही आहेत. त्यामुळे आपण एक थोडासा आढावा घेतला तर आपल्याला कळेल की ह्याचं महत्त्व खूप आहे, फक्त तुम्हाला इच्छा हवी आणि थोडी मेहनत करायची तयारी हवी, क्रेडिट्स तर मिळतातच.
1: सर, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने लघुग्रहांवर हा जो काही अभ्यास चालू आहे तो समजावून सांगितलात, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर, मला इथे बोलवल्याबद्दल.
2: आपण ऐकत होतात सायन्स कॉर्नर हा कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून. 2:26 होत आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया. कार्यक्रमाची सुरुवात करूया केतकी माटेगावकर

उरले जाऊ या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. कार्यक्रमात आत्ता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील टाइमपास या चित्रपटातील गीत. गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीत दिलं आहे चिनार आणि महेश यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील मादा देवकाते यांचं गीत आहे, संगीत आहे बाळ पलसुले यांचं, चित्रपट आहे थापाड्या.

उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरातील सुशीला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश केबुडकर यांचं, संगीत दिलं होतं राम कदम यांनी. कार्यक्रमात आत्ता ऐकू.

सुंदर माझं घर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांच्या स्वरातील नितीन यांची रचना, संगीत आहे मधुराणी गोखले प्रभुलकर यांचं.

आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातील सुगंधी कट्टा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबूडकर यांचं, संगीत दिलं होतं राम कदम यांनी. या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून. 3 वाजले आहेत, ऐकूया भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील सुहास तपस्वी यांच्या गीतानं. संगीत आहे आशिष मुजुमदार यांचं.

अरुण दादे यांच्या स्वरातील प्रवीण दवने यांची रचना पण ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया शंकर महादेवन यांच्या स्वरातील केदार पंडित यांचं गीत आहे, संगीत आहे केदार पंडित यांचंच.

अरुण डाटे यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. स्वर आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया शाकुंतल या नाटकातील वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांची रचना.

कार्यक्रमात आत्ता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील निशिकांत कोठीकर यांची रचना, संगीत आहे मयुरेश पै यांचं.

आशा भोसले यांच्या स्वरातील चौकट राजा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आत्ता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची रचना. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

कार्यक्रमात आत्ता ऐकूया पांडुरंग गावणे आणि सहकारी यांच्या स्वरातील बुधाजी कोळी यांची रचना, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे, बाकी सारे आकार उकार होकार नकार, बाकी सारे आकार उकार होकार नकार, मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत. पुसत जावे ढगांचे आकार आणि उराव एकसंध आभाळ, पुसत जावे ढगांचे आकार आणि उराव एकसंध आभाळ, तसा भूतकाळ त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरण भरून आलेली गाफील गाणी, काळे सावळे ढग आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे.

विसरत चाललोय, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात, विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे व नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट, ती लाट तर तेव्हाच पुसली, ती लाट तर तेव्हाच पुसली मनातल्या इच्छेसारखी, सरोवर

मात्र अजूनही तिथेच, सरोवर मात्र अजूनही तिथेच, पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नव्हय कदाचित पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे, आता आठवतायत ते फक्त काळेभोर।

तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता, मी हट्टी। माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली एक काचेची पट्टी, चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही। चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे अजूनही, थोडेसे शब्द, बरस मौन अजूनही। बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत। तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू, आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

0: उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही
1: ना।
0: उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही, पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत। पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत, वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, वाळूवरची अक्षर पुसट होत जातात, डोळ्यांचे रंग फिकट होत जातात, तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात, शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात। विसरण्याचा छंद जडलाय आताशा मला, विसरण्याचा छंद जडलाय आताशा मला या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना। विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा, विसरत चालले आहेत पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा, विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिम रंगी आभाळ, आणि विसरत चालले आहे आभाळही गोंधायला विसरणारे हिरवेगर दत्तळे। आता आठवत आहेत ते फक्त काळेभोर डोळे।

सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील संदीप खरे यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून. 4 वाजले आहेत, माफ करा, 4:04 होत आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया शाश्वती सहा यांचं सितारवादन. राग आहे जौनपुरी. मध्यलयगत जप तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे अजित पाठक यांनी.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शाश्वती सहा यांचं सितारवादन, राग होता जॉनपुरी. मध्यलयगात झप तालात आणि द्रुतगत तीन तालातनीबद्ध होती. तबला साथ केली होती अजित पाठक यांनी. 4:33 होत आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया मंगेश लटके यांचं गायन. राग आहे अलैया बिलावल. विलंबित बंदिश 1 तालात, द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ मिलिंद जोशी यांची, हार्मोनियमवर साथ विनोद पडगे यांची.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मंगेश लटके यांचं गायन. राग होता अलैया बिलावल. विलंबित बंदेश एक ताला, द्रुत बंदेश तीन ताला निबद्ध होती. तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमवर साथ होती विनोद पडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरून. पहाटेचे 5:01 होत आहेत. ऐकूया गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया ते माझे घर या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील रवींद्र भट यांच्या रचनेनं. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील शाब्बास सुनबाई या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत आहे, संगीत आहे मीना मंगेशकर यांचं.

कार्यक्रमात आत्ता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सहकारी यांच्या स्वरातील थोरली जाऊ या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत आहे, संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: कार्यक्रमात आता ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरातील मादा देवकाते यांचं गीत आहे. संगीत आहे बाळ पलसुले यांचं. चित्रपट आहे सोनबाई ओटी भरून जा.
1: वती साथी है वाणसती से

थाम लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, गीत होतं जगदीश केबुडकर यांचं, स्वर होता आशा भोसले आणि सहकारी यांचा, संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया श्यामची आई या चित्रपटातील गीत. स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा, गीत आहे प्र के अत्रे यांचं, संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

शिवमची आई या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीत होतं प्र के अत्रे यांचं, संगीत दिलं होतं वसंत देसाई.

0: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
1: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
2: येस, प्रॉमिस.
0: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
1: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रोतः आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची एअर मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच न्यूज ऑन एअर ॲप. 5:30 होत आहेत. ऐकूया भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील संत चोखा मेळा यांच्या रचनेनं. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.